मध्यमलहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, आज बुधवार भारतीय सौर दिनांक 14 श्रावण शके 1948 अर्थात 5 ऑगस्ट 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 आणि 30 सेकंद झालेत. तेव्हा आजच्या प्रातकालीन सभेच्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात करीत आहोत. या सभेत श्रोते हो आपल्या समवेत आहे. मी अनघा योगेश मगदूम आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करते मंगल ध्वनीनं.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र सकाळचे 6 वाजत आहेत. ही वेळ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांची. या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: अगुवाई करेगी। पीवी सिंधु और उन्नति हुड्डा इस प्रतियोगिता में भाग नहीं ले रही हैं। ये प्रतियोगिता 9 अगस्त तक खेली जाएगी। विश्व एथलेटिक्स अंडर 20 चैंपियनशिप आज से शुरू हो रही है। इसमें 36 सदस्य भारतीय टीम हिस्सा लेगी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 6:05 आणि 18 सेकंद झाली आहेत। शुभ सकाळ रत्नागिरी। आजच्या या प्रातकालीन सभेत मी अनघा योगेश मगदूम आपणा सर्वांचं पुनश्च स्वागत करते। आता ऐकूया आजचा सुविचार। सूर्याची किरणं केवळ अंधार नाही घालवत, तर आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतात। आजचा दिवस ही देवानं दिलेली कोरी वही आहे, त्यावर समाधानाचे आणि कष्टाचे सुंदर शब्द लिहा आणि आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करा। आजचा सुविचार पुन्हा एकदा, सूर्याची किरणं केवळ अंधार घालवत नाहीत, तर आपल्याला एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतात। आजचा दिवसही देवानं दिलेली कोरी वही आहे, त्यावर समाधानाचे आणि कष्टाचे सुंदर शब्द लिहा आणि आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करा। श्रोते हो, आजचा हा बुधवारचा दिवस तुम्हाला प्रसन्न आणि यशदायी जाओ या सदिच्छांसह आजच्या दिवसाची मंगल सुरुवात करूया। ऐकूया मंगल प्रभात। श्रोते हो, श्रीकृष्णाचं नामस्मरण मनाला शांतता, धैर्य आणि जीवन जगण्याची नवी उमेद देते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्णा आपटे यांच्या स्वरात ऐकूया हे संस्कृत स्तोत्र।

उगवत्या सूर्याची चाहूल, आजूबाजूला कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि परमेश्वराला प्रेमानं जागवणारी भूपाळी. श्रोते हो, आता ऐकवते पारंपरिक रचना. यासाठी मुख्य स्वर आहे लता मंगेशकर आणि पंडित नगरकर यांचा, तर संगीत वसंत देसाई यांचं.

भक्तीचा मार्ग हा प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाचा मार्ग आहे असा संदेश देणारा संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात, तर संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

भगवंताच्या नामस्मरणाइतकं सोपं आणि प्रभावी साधन दुसरं नाही आणि रामनामाचा जप मनाला स्थैर्य, आत्मविश्वास आणि अंतःकरणाला शांती प्रदान करतो. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या अभंगात हाच तर संदेश देतात. ऐकूया त्यांचा अभंग प्रसाद शेवडे यांच्या स्वरात, तर संगीत आहे पंडित अवधूत बाम यांचं.

द्वेषाऐवजी प्रेम, हिंसेऐवजी करुणा आणि अज्ञानाऐवजी ज्ञानाचा प्रकाश स्वीकारण्याची प्रेरणा देणारं बुद्धगीत आता ऐकूया. मानवतेचा, करुणेचा आणि विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांना वंदन करणारी ही अत्यंत अर्थपूर्ण रचना कवी वसंत बापट यांची. मुख्य स्वर सुधीर फडके यांचा, तर संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

श्रोते हो, मंगलप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवते हिंदी भजन. गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत हरिओम शरण.

आणि श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी समूहस्वरात ऐकूया देशभक्तीपर रचना. रचना आहे राम गणेश गडकरी यांची आणि संगीतकार आहेत अरविंद हसबनीस.

समूहस्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6

0: स्वरातील या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 27 सेकंद झालेत. आता ऐकूया कृषीवाणी. आजच्या कृषीवाणीमध्ये कंपोस्ट खत निर्मिती या विषयावरची माहिती आपण ऐकणार आहोत वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादनामध्ये जरी वाढ होत असली तरी सुद्धा जमिनीचा पोत बिघडून तिची उत्पादन क्षमताही कमी होत असते. यासाठीच सेंद्रिय खतांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा सेंद्रिय खतं आपल्याला उपलब्ध होतात तेव्हा त्याचा शेतामध्ये वापर जरूर वाढवला पाहिजे. या सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय खतांचे प्रकार आणि त्यातल्या अन्नघटकांचं प्रमाण याचा नीट अभ्यास करून आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे योग्य त्या खतांचा वापर आपण करू शकतो. मंडळी, आज आपण जाणून घेऊया कंपोस्ट खत निर्मितीविषयी. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, गोठ्यातला काडी कचरा, मलमूत्र, मासळी, बाजारातले टाकाऊ अवशेष, शेतातलं तण, पिकांची धसकट, भुसा, पानं, ताट, देठ, शेंडे, खोड, भाज्यांचे टाकाऊ भाग, पेंढा, कोंडा, गवत इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे सर्व पदार्थ एकत्र करावेत. हे पदार्थ जर आकाराने मोठे असतील तर त्याचे लहानात लहान तुकडे करावेत. कंपोस्ट ठेवायचा खड्डा हा शक्यतो उंच जागी असावा. खड्ड्याची खोली 3 फूट, रुंदी 6 फूट आणि लांबी गरजेनुसार ठेवावी. खड्ड्याचा तळ आणि बाजू ठोकून ठोकून टणक कराव्यात. खताकरता वापरायच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये जर दगड, विटांचे तुकडे, काचा, खिळे, लोखंडी पट्ट्या किंवा प्लॅस्टिकचे तुकडे किंवा पिशव्या असतील तर ते पदार्थ वेचून बाजूला काढावेत. खड्डा भरताना सुरुवातीला विधभर जाडीचा बारीक केलेल्या पदार्थांचा आणि त्यावर शेणकाल्याचा थर द्यावा. असं आलटून पालटून थर रचून खड्डा भरावा. शेणकाल्यामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थाला 1/2 किलोग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जीवाणू मिसळावेत. खड्डा भरताना जनावरांचं मूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण आणि कचरा यांच्या प्रत्येक थरावर ते शिंपडावं. जनावरांचं मूत्र आणि 1/2 किलो युरिया किंवा 1 किलो अमोनियम सल्फेट आणि 2 किलो सुपरफॉस्फेट तसंच सेंद्रिय पदार्थांच्या 6% प्रमाणामध्ये चुना या सर्व वस्तू सेंद्रिय पदार्थांच्या थरावर पसरून टाकाव्यात. याबरोबरच जुनं कुजलेलं शेणखत जर वापरलं तर खत लवकर कुजायला मदत होते. अशा प्रकारे आलटून पालटून थरावर थर देऊन जमिनीवर साधारण 1 ते 1.5 फूट उंची गेल्यावर खड्डा भरणं बंद करावं. नंतर तो ओल्या मातीनं सर्व बाजूनं लिंपावा. या पद्धतीनं 4 ते 5 महिन्यात कंपोस्ट खत तयार होतं. खड्ड्यातील थर 16 दिवसांनी, 1 महिन्यानं आणि 2 महिन्यानं खालीवर जर केले तर कुजण्याच्या क्रियेला मदत होते. प्रत्येक वेळी पाणी शिंपडून खड्डा लिंपून घ्यावा. साधारणपणे 10 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 3 फूट खोल आकाराच्या खड्ड्यामध्ये सुमारे 500 किलो सेंद्रिय पदार्थ राहतात आणि त्यासाठी 1.25 लिटर पाणी वापरावं लागतं. अशा खड्ड्यातून सुमारे 2.5 ते 3 क्विंटल कंपोस्ट खत तयार होतं. खड्डा भरताना एकदमच भरावा असं नाही तर जसजसे सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत जातात तसतसे त्याचे थर देत जावं. खड्ड्याच्या आतल्या बाजूला प्लॅस्टिकचं अस्तर दिलं तर जास्त फायदा मिळतो. त्यामुळे तयार झालेल्या कंपोस्ट खतातली अन्नद्रव्य वाहून जात नाहीत. तर मंडळी, अशा प्रकारे सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खत हे अतिशय महत्त्वाचं असं खत आहे. त्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
0: कंपोस्ट खत निर्मिती या विषयावरची होती आजची कृषीवाणी. वाचनस्वर होता गायत्री भरणकर यांचा. श्रोतेहो, आज दुपारी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही हे कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 6:45 ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: आजचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व. याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो. तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो. वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते. आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते. प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही. अशा वेळी आईने काय करावे? तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे. बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे. स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते. साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे. दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे. पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याची ढेकर काढावी. नंतरच बाळाला झोपवावे. जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं. बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणे ही तितकेच महत्वाचे. प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत. बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते. आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते. आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा. अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे. चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: Борисе?
1: श्रुतिहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतिहो आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्री मधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग. श्रुतिहो, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गड किल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात. निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे. गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात. एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते. परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात. पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते. एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो. ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते. म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये. आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन. आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी. यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं. पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं. सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620-230-231. श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं. हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. मी प्रसाद कुलकर्णी परिसर कार्यक्रमात आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: मुंबई केंद्रावरील दोन्ही कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले. स्थानिक, राज्य आणि देशस्तरावरील कार्यक्रम आपण ऐकत आहोत एकाच ठिकाणी, ती आहे आपली रत्नागिरीची आकाशवाणी. श्रोते हो.

सकाळचे 6:55 आणि 17 सेकंद झाले आहेत. तेव्हा आता ऐकूया रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर प्रायोजित कार्यक्रमांमध्ये 7 वाजता गोष्टीतून दृष्टी 7:25 दिलखुलासा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 7:40 प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 7:45 आनंद घेऊया भावधारा या कार्यक्रमाचा. सकाळी 8:40 करिअर मंत्रा या कार्यक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट या विषयावर संकेत नवले आणि ऋतुराज घरमोडे यांची कश्मीरा सावंत यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 9:00 लखलख चंदेरी अर्थात हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये संगणक युगातील मुलांचा अभ्यास आणि छंद जोपासण्याची कला कशी साधावी याविषयी उपेंद्र बापट यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 10:30 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 असेल गाता रहे मेरा दिल सादरकर्त्या अनघा मगदूम. श्रोतेहो दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये 12:00 वनिता मंडळ यामध्ये कथा ऐकाल कस्तुरी, लेखन केले स्नेहल बाकरे यांनी, कल्पना दुधाळ यांचं काव्यवाचन आणि ललित लेखमध्ये स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. लेखिका आहे डॉक्टर पूजा सामंत. 12:05 असेल गीतबहार. 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. श्रोतेहो पुन्हा प्रसारित कार्यक्रमात 2:00 रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, तर मुंबई केंद्रावरून 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर, तर 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित राजेंद्र कंदल गावकर यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकणार आहोत. ही होती रूपरेषा आजच्या पहिल्या सभेची. श्रोतेहो आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या. आज ऐकणार आहोत हिंदी चित्रपट गीत. 5:30 मुंबई केंद्रावरून युववाणी हा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये स्टेट ट्यून या सदरात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर यांच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. आज ऐकणार आहोत मराठी चित्रपट गीत. 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. निवेदन आहे विद्या तावडे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे आणि ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. 7:15 नाट्यसंगीत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 7:30 संसद समीक्षा, 7:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है आणि 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. दिल्ली केंद्रावरील हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो 10:00 नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये सुधीर फडके यांचं सतारवादन, त्यांनी सतारवर वाजवलेला राग मालकंस आपण ऐकणार आहोत. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती रूपरेषा आजच्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. श्रोतेहो कार्यक्रमांचा आनंद घेत रहा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यासाठी ट्यून करा 1143 किलोहर्ट्सवर किंवा न्यूज ऑन AIR ही लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: आकाशवाणी रत्नागिरी सकाळचे 7 वाजतात. पुढील कार्यक्रम काही वेळातच.
1: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
2: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या आयटी तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतर

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
2: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
3: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
4: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
5: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. अशा गयेला गेल्यानंतर माताजी आठवणींच्या भावविश्वात विलीन झाल्या आणि एके दिवशी अशा आठवणीतून त्या जेव्हा भानावर आल्या तेव्हा गंगेचं शुद्ध जल ओंजळीत घेतलं आणि अत्यंत सश्रद्ध अंतकरणानं त्यावेळेला होऊ न शकलेलं आणि रामकृष्णांनी सांगितलेलं असं आपल्या सासूबाईंचं पिंडदान त्यांनी केलं आणि ठाकूरांची इच्छा पूर्ण केली. नंतर त्या बुद्धगयेला गेल्या आणि बुद्धगयेला गेल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की अरे हा तर साक्षात सात्विकतेचा अनुभव आहे आणि आपल्याला इथे एक वेगळीच अनुभूती येते आहे. भगवान बुद्धांचं ते स्वरूप, त्यांची करुणा, त्यांची तपस्या आणि त्यांची अनुभूत शांती यांचा त्यांना वेगळाच अनुभव आला. हे सगळं जसं त्यांना आठवलं तसं डोळ्यातून अश्रू बाहेर लागले आणि या सगळ्या आठवणी त्याच्यामधून एक वेगळ्याच शारदा माता घडत गेल्या. गौतम बुद्धांच्या बुद्धगयेला गेल्यानंतर बुद्धांचं ते स्वरूप, बुद्धांचं त्यांना झालेलं दर्शन आणि बुद्धत्वाची झालेली जाणीव त्यांना एक वेगळीच शारदा माता बनवून गेली. बुद्धांची शांतता त्यांना भावलीच, परंतु बुद्धांचं आध्यात्मिक दर्शन जे त्यांना झालं त्याच्यामधून त्यांना इतकी अपार शांती मिळाली की ठाकूरांचं निधन झाल्यानंतर हा पहिला क्षण होता की त्या पहिल्या क्षणामध्ये त्यांना असं जाणवत होतं की आपल्याला एक वेगळाच आनंद मिळतो आहे आणि ह्या आनंदाच्या क्षणी आपल्याबरोबरती गौतम बुद्ध पण आहेत आणि आपल्याबरोबरती रामकृष्ण पण आहेत असा वेगळा तृप्तीचा तो क्षण होता. आणि त्या अवस्थेमध्ये त्या इतक्या भारावल्या की त्यांना आजूबाजूचं भानच राहिलं नाही. त्या दिवसामध्ये त्या ध्यानस्थ बसलेल्या असताना खूप काळ असा गेला की या काळामध्ये हे दोघेजणं त्यांच्याबरोबरती होते, त्यांच्या विश्वात होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला या बुद्धगयेमध्ये आणण्यासाठी एक खूप मोठी योजना आहे, नियतीचा एक पण आहे याच्यामध्ये की नियतीला आपल्या हातून काहीतरी घडवायचं आहे. आणि हे घडवताना आपल्यामध्ये जे रामकृष्णाने आपल्याला जे इच्छित कार्य सांगितलेलं आहे हे कार्य करण्यासाठी आपल्याला मनोबळ मिळालं पाहिजे आणि ह्या मनोबळातून आपण रामकृष्णाने आपल्याला जे कार्य सांगितलेलं आहे ते निग्रहानं, निर्धारानं पार पाडलं पाहिजे. बुद्धगयेला त्यांनी तिथला बुद्धमठ पाहिला, समृद्धी होती, खाण्यापिण्याची चांगली सोय होती, कशाची कमतरता नव्हती आणि तिथल्या मठवासियांना विनासायास सगळं मिळत होतं. त्या तुलनेनं त्यांना त्यांच्या मुलांचे होणारे हाल मात्र फार जाणवले. कळवळून त्यांनी ठाकूरांची प्रार्थना केली, तुम्ही बघितलात ना आपल्या मुलांची काय अवस्था आहे, जुनाट घर आहे, पडलेलं घर आहे, जीव गुदमरून जाईल असं कोंदट वातावरण आहे, डोकं टेकवायला निवांत जागा नाही, पोटात ढकलायला चार घास नाहीत, किती सोशिक आहेत आपली मुलं आणि ती आपल्याला नाही का कधी काही सांगणार, कधीच या अडचणींची त्यांनी आपल्याकडे वाच्यता केलेली नाही आहे. या परिस्थितीमध्ये ते दिवस विनातक्रार काढत आहेत कारण स्वतःसाठी काही मागायचं हे त्यांना ठाऊक नाही, पण आई म्हणून मला त्यांचे हाल बघवत नाहीत आणि आपल्याकरता त्यांनी वडील, आई, भाऊ बहिणींचा त्याग केलेला आहे, घरचं अंगण सोडलं आहे आणि आपल्याकडे विश्वासाने आपल्या कुशीत आलेत, आपल्या पायावरती स्वतःला वाहून टाकलेलं आहे, मग त्यांच्यासाठी आपण काही नको का करायला. वडिलांनीच जर दूर लोटलं तर त्यांनी

0: जावं कुठं, असं साकडं माताजींनी ठाकूरांना घातलं. प्रार्थना आणि प्रतीक्षा याखेरीस त्यांच्या हातात शेवटी दुसरं काय होतं. काही दिवसांनी त्या तीर्थयात्रेतून परतल्या आणि वरानगरामध्ये छोटीशी का होईना पण डोकं टेकवण्यापुरती जागा त्यांना ठाकूरांच्या कृपेने मिळाली.
1: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, त्यासाठी जोडले जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राशी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या दिल्या जातील.
1: अगं कस्तुरी, यू आर अन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
2: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळी यांच्या काही सुंदर कविता.
3: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
2: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
4: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते.
2: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
6: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8:00 आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2:00 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
0: श्रोते हो सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.
7: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी.

नाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि कायदे सुधारणा विधेयक लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर स्थगित करण्यात आलं. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळानं घेतला. या योजनेमध्ये पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्यालाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. यापूर्वी ही योजना कुटुंबातल्या 2 सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या 7 सदस्यांना लागू होणार आहे. राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या अपिलांचा जलद निपटारा करण्यासाठी बृहन्मुंबई, नाशिक आणि अमरावती खंडपीठांमध्ये 3 वर्षांच्या कालावधीसाठी 3 अतिरिक्त राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड, नांदेड जिल्ह्यातलं किनवट, बीड जिल्ह्यातलं केज तसंच नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं न्यायालय स्थापन करायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करायलाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. महाराष्ट्र शेतकरी महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 या ऐतिहासिक कायद्याच्या अनुषंगानं तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र, कायदेशीर आणि सन्मानजनक ओळख देण्याच्या उद्देशानं राज्य शासनानं हा कायदा लागू केला आहे. तर यातल्या तरतुदी सर्वसामान्य महिलांना कळाव्यात यासाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे राज्यातल्या महानगरांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारायला मोठी चालना मिळणार असून भविष्यातल्या नागरी विकासालाही गती मिळणार आहे. यादृष्टीनं हे प्रकल्प काम सुरू झाल्यापासून 3 वर्षात पूर्ण करण्याच्या उद्देशानं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीची बैठकीमध्ये ते काल बोलत होते. राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, जलद आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी व्यापक मेट्रो नेटवर्क उभारण्यात येत आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्य शासनाच्या नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गांमध्ये पुणे जिल्ह्यातलं हडपसर लोणी काळभोर, हडपसर सासवड आणि निगडी वाकड नाशिक फाटा चाकण या मार्गांचा समावेश आहे. रेल्वे कायदा 1989 मधल्या विविध तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. या सुधारणांमुळे विनातिकीट किंवा अनियमित प्रवास, आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश, महिलांसाठी आणि दिव्यांगांसाठी राखीव जागांचा गैरवापर तसंच तिकीटांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाविरोधात अधिक कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सुधारित तरतुदींनुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना भाड्यासह अतिरिक्त शुल्क भरावं लागणार असून रक्कम न भरल्यास न्यायालयीन कारवाई केली जाणार आहे.
राज्यातल्या होमिओपॅथी डॉक्टरांना नोंदणी करण्यास परवानगी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ काल इंडियन मेडिकल असोसिएशननं राज्यात बंद पुकारला होता.

या बंदला राज्यभरामध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यानं उत्तम कामगिरी केली आहे. जिल्ह्यातल्या मतदारांना गणना प्रपत्रांचं घरपोच वाटप करून त्यांचं डिजिटायझेशन करण्याचं काम 100% पूर्ण झालं आहे. या कामामध्ये रत्नागिरी जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या पथकाचं प्रशासनाकडून विशेष कौतुक करण्यात आलं. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. मुंबईत दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जालना आणि घनसावंगी परिसरातल्या सुमारे 112 हेक्टर जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. प्रस्तावित मार्गातील साखर कारखान्याची जागा वगळून पर्यायी मार्गांचा विचार करावा. भरपाई निश्चित करताना झालेल्या त्रुटींची विभागीय आयुक्तांनी तातडीनं दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय्य मोबदला मिळवून द्यावा असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यातल्या पशुपालकांना लोकनेते अजितदादा पवार पशुधन समृद्धी प्रशिक्षण योजनेअंतर्गत पशुपालनाबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणात पशुपालन व्यवसाय अधिक उत्पादनक्षम शाश्वत आणि नफा मिळवून देणारा कसा होईल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. पंढरपूरहून श्रीक्षेत्र शेगावकडे प्रस्थान केलेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी बीड तालुक्यातल्या श्रीक्षेत्र कपिलधारमार्गे पाली इथं मुक्कामी दाखल झाला. आज पालखीचं बीड शहरामध्ये आगमन होणार आहे. शहरातल्या प्रमुख मार्गांवर पालखीचं स्वागत आणि दर्शनासाठी विविध संस्था तसंच भाविकांकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं काल कोल्हापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्कालीन कोल्हापूर नगरपालिकेतून राजकीय कारकीर्द सुरू केलेले डी वाय पाटील 2 वेळा पन्हाळ्याचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी बिहार त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम केलं होतं. शिक्षण महर्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी वाय पाटील यांनी अनेक शाळा अभियांत्रिकी तसंच वैद्यकीय महाविद्यालयं आणि 2 अभिमत विद्यापीठांसह अन्य शैक्षणिक संस्थांचीही स्थापना केली होती. डी वाय पाटील यांच्या निधनाबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. समाजकारण आणि शिक्षणाच्या माध्यमातून पाटील यांनी समाजसेवा केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पाटील यांना आदरांजली अर्पण केली आहे. नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं संयुक्त कारवाई करत माओवाद्यांनी जमिनीत पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक साहित्य जप्त केलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या कुमनार जंगल परिसरातून सुरक्षा दलांनी ही कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली इथल्या महादेवगड पॉईंट इथं काल संध्याकाळी सहलीसाठी कर्नाटकमधल्या निपाणीहून आलेले पर्यटक पाय घसरून 400 फूट खोल दरीत कोसळले. डॉ आयुब सय्यद असं या पर्यटकाचं नाव असून ते संरक्षक कठडा ओलांडून पुढे जात असताना अचानक तोल जाऊन खोल दरीत कोसळले. पोलीस आणि सह्याद्री संस्थेच्या बचाव पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली मात्र अंधार पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे शोधमोहीम काल स्थगित करण्यात आली होती ती आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 92% पोहोचल्यानं काल संध्याकाळनंतर गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक वेगानं पाण्याचा नियमित विसर्ग सुरू केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यामध्ये 91% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यात मिरज शहरात काल जोरदार पाऊस झाला त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. रत्नागिरीतही काल पावसाचा जोर काही वाढला आहे. जिल्ह्यातली जगबुडी नदी अजूनही धोक्याच्या इशारा पातळीवरून वाहत आहे. पुणे शहरातली पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक साठा झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. खडकवासला पानशेत आणि वरसगाव धरणं 100% भरली असून टेमघर धरणातला पाणीसाठा 98% पोहोचला आहे. त्यामुळे पुणे शहरात

0: चा पाणी पुरवठा आता नियमित होणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. हवामान. आज रायगड जिल्हा पुणे जिल्ह्याचा घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं जोरदार पावसाचा पिवळा इशारा जारी केला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जन्ममृत्यू नोंदणी कायद्यातल्या सुधारणेला संसदेची मंजुरी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ. एसआयआर प्रक्रियेला मुदतवाढीमुळे राज्याची अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला प्रकाशित होणार. ज्येष्ठ नेते आणि देशातल्या अनेक शिक्षण संस्थांचे संस्थापक डॉ डी वाय पाटील यांचं निधन. आणि राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे आणि ही आहे आजची आमची पहिली सभा. या पहिल्या सभेशोधे हो आपणा समवेत आहे मी अनघा योगेश मगदूम. सकाळचे 7:21 आणि 32 सेकंद झालेत. ऐकणार आहोत आजचे दिनविशेष या जाहिरातींनंतर.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
4: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
5: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
4: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796999827.
5: चंदुकाका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
6: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकूया आजचे दिनविशेष. यामध्ये सन 2020 साली अयोध्या येथे श्रीराम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. याच दिवशी 2019 साली जम्मू आणि काश्मीरला राज्याचा विशेष दर्जा रद्द करून राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे विभाजन करण्यात आलं. आजच्याच दिवशी श्रोते हो 1965 भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. तर 1914 साली आजच्याच दिवशी पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल ओहोयो अमेरिका येथे वापरण्यास सुरुवात झाली. श्रोते हो, आजचा दिवस हा भारतीय अभिनेत्री जेनेलिया डिसोजा आणि काजोल यांचा जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 1969 साली जलदगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांचाही जन्म झाला. श्रोते हो, हे होते आजचे दिनविशेष. सकाळचे 7:25 होत आहेत. आता मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास प्रसारित होईल. हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी स्मिता गवाणकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. कामगार हित, नवीन कामगार नियमावली आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा या विषयावरील आपल्या विशेष संवादाचा आजचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागात आपण कामगार कल्याणासाठी शासनाची भूमिका, नवीन कामगार नियमावलीचं स्वरूप आणि त्यामागील लोकसहभागी दृष्टिकोन समजून घेतला. आजच्या भागात आपण कामगारांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, सामाजिक संरक्षण, वेतन प्रक्रियेतील पारदर्शकता, औद्योगिक संबंधातील सुसंवाद आणि किमान वेतन निर्धारण यासारख्या बाबी केवळ कामगारांच्या हक्काशी निगडीत नाहीत तर राज्याच्या औद्योगिक संस्कृतीलाही दिशा देणारे आहेत. या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत राज्याचे कामगार विभाग मंत्री माननीय ऍडव्होकेट आकाश फुंडकर सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
1: बांधकाम व्यवसायाच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांचं एक सक्षमीकरण, त्यांचं सबलीकरण यासाठी काही वेगळी तरतूद किंवा काही नियमावली आहे?
2: निश्चित, बांधकाम या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलाच नाही तर बाकी क्षेत्रात सुद्धा ज्या महिला काम करतात यांच्यासाठी आपण विशेष योजना आणतोय आणि आता हे नवीन कायदे झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बऱ्याचशा ठिकाणी महिलांना काम करण्यास मज्जा होतो. आज बऱ्याच क्षेत्रामध्ये महिलांना काम करण्यासाठी आता आपण खुले करतोय, त्यांना सामाजिक सुरक्षा जिथे त्या काम करतात तिथे पाळणाघर असलं पाहिजे. रात्रपाळीत त्या जर काम करणार असतील तर त्यांच्यासाठी तिथे एक सुपरवायझर असला पाहिजे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांना देण्या आणण्याची, सुरक्षित त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आपण या कायद्यांमध्ये केलाय ज्यामुळे महिलांना काम करण्यास प्रोत्साहन मिळेल.
1: याचा अनुषंगाने आरोग्याविषयी काही वेगळ्या तरतुदी, म्हणजे त्यांचं नियमित आरोग्याविषयीची चाचणी करणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे याविषयीचा काही सुसंवाद आपण करणार आहोत का?
2: निश्चित, यामध्ये आपण त्यांच्या म्हणजे वर्षातून एकदा त्यांची तपासणी झाली पाहिजे. त्यांना जर काही आजार असतील तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करून दिलं पाहिजे. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळून देता आला पाहिजे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव करून आम्ही त्यांना प्रोत्साहन देणार.
1: साहेब, आता बांधकाम कामगारांची नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क करण्यात आलेली आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय?
2: आपण पाहतो जेव्हा सरकार कोणतीही लाभ देते त्यासाठी गरीब लाभार्थ्यांकडनं पैसे घेणं हे कुठेतरी मला तरी योग्य वाटत नाही. आणि त्यातल्या त्यात आपण जर आपण दुर्गम भागातल्या लोकांना पाहिलं, त्यांना साधा फॉर्म भरायचा आहे, त्यांना तालुक्याच्या ठिकाणी यायला लागतं आणि हे सर्व करत असताना त्यांना या गोष्टींचं ज्ञान नसतं. मग तिथे दलालांचा सुळसुळाट होतो, दलाल लोक त्यांना बऱ्याच अंशी पैशांनी लुबाडतात. ह्या कुठल्याही गोष्टींनी त्यांची लुबाडणूक होऊ नये, कारण शेवटी लाभार्थी त्यांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जर कोणी त्यांची पिळवणूक करत असेल हेही चुकीचं आहे. म्हणून आपण ही नोंदणी निशुल्क केली, ही नोंदणी ऑनलाईन केली आणि जे जे डॉक्युमेंट्स त्यांना लागतात ते डॉक्युमेंटचे झेरॉक्स काढणे, ते ऑफिसपर्यंत पोहोचवणे ह्याही गोष्टी त्याच्यात त्रासदायक नको म्हणून ही पूर्ण नोंदणी ऑनलाईन आपण केली, त्यामुळे सर्व कामगारांचा त्रास वाचतो.
1: आता बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये गिग वर्कर्स किंवा ऑनलाईन पद्धतीने कामगार जे काम करतात त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय योजना राबवण्यात आहेत? हे ग्राहकाच्या दृष्टीने छान असतं, 15 मिनिटात हे आलं घरी, 5 मिनिटात हे घरी आलं, पण त्यासाठी ज्या पद्धतीने ते येतात किंवा ट्राफिक इकडे तिकडे करून खूप आपल्या जीवाची पर्वा न करता सुसाट ठेवतात, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी नियमामध्ये हवी आहेत.
2: खरं पाहिलं आपण तर गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स जे आहेत हे कामगारांच्या व्याख्येत बसत, ज्या काही कंपन्या असतात त्यांना पार्टनर म्हणून ते ट्रीट करतात. जितकं काम ते करतील तेवढ्यांचा मोबदला त्यांना मिळत असतो. पण आपल्या महाराष्ट्र

0: शासनाने आता असं ठरवलंय की आपण यांना कामगारांच्या व्याख्येत बसवलं पाहिजे. यांची संख्या खूप मोठी आहे. स्वतःच्या परिवाराचा विचार न करता दिवस रात्र लोकांना सेवा देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून यापुढे आता या कामगारांसाठी एक कल्याणकारी महामंडळाची स्थापना आपण करणार आणि जो काही ज्या कंपनीज मध्ये ते काम करतात त्यांच्याकडनं एक सेस जमा करून त्या सेसच्या माध्यमातून यांच्यासाठी कल्याणकारी योजना भविष्यात राबवण्यात येतील. मग त्यांचा त्यामध्ये अपघाती विमा असेल, त्यामध्ये त्यांच्या परिवाराचे काही आरोग्याच्या स्कीम्स असतील, मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी स्कीम्स असतील, नंतर अजूनही अशा बऱ्याच स्कीम, त्याच्या जर महिला वर्कर आहे तर त्याच्यासाठी मॅटर्निटी बेनिफिट्स असतील, अशा अनेक योजना त्यांच्यासाठी आता आपण करतोय जेणेकरून त्यांना सुरक्षेचं एक कवच महाराष्ट्र राज्याकडनं देण्यात.
1: असंघटित क्षेत्रातील जे कामगार आहेत त्यांना सामाजिक सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचा काय प्रयत्न?
0: महाराष्ट्र सरकार असंघटित कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा कटिबद्ध आहे. आपल्याला माहित आहे फेरीवाले, ठेल्यावाले, वीटभट्ट्यावर काम करणारे हे घरेलू कामगारांचा तर कोणीच विचार करत नाही. पण या सगळ्या लोकांसाठी सुद्धा येणाऱ्या काळात आपण एक महामंडळ तयार करतोय ज्या माध्यमातून त्यांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, CSR फंड अशा अनेक बाबींमधनं फंड तयार करण्यात येईल आणि या सगळ्यांसाठी एक अनऑर्गनाइज जेवढे आहेत यांच्यासाठी एक राज्याचं स्वतंत्र महामंडळ बनेल. आणि जसं मी गिग वर्कर्सच्या योजना सांगितल्या तशा सर्व योजना या असंघटित कामगारांसाठी आपण आणणार.
1: आणि मग माथाडी कामगार आहेत त्यांच्या कायद्यामध्ये काही बदल करण्यासाठी किंवा सुधारणा करणार?
0: नक्कीच. आपण पाहिलं असेल माथाडी कायदा हा एक खूप सुंदर कायदा आहे आणि महाराष्ट्र या कायद्याचं जनक. देशात आपण जर पाहिलं तर फक्त महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी हा कायदा आपल्या महाराष्ट्राला दिला आणि या माध्यमातून जे माथाडी कामगार आहे यांचं सुरक्षा ही पाहल्या जाते. पण मी थोडा आता या मताचा आहे, म्हणजे बाकी कोणी माझ्या विचारांशी सहमत असेल मला नाही माहित, पण माथाडी कायद्याचा सुद्धा आता जुना होत चालला. त्याच्याही आता बदलत्या गरजा आहेत, त्याच्याही बदलते बरेच रिक्वायरमेंट्स आहेत अशा की त्यामध्ये आता बदल करणं आवश्यक आहे. कारण आता इंडस्ट्रियलायझेशन वाढते आहे, इंडस्ट्रीजच्या काही गरजा असतात, कामगारांच्या काही गरजा असतात. या दृष्टीने आता माथाडी कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींना आपण बदललं पाहिजे या मी मताचा मी आहे. जसं माथाडी मंडळांचे जे ऑफिसेस आहेत ते ऑनलाईन केले पाहिजे. सोबतच जिथे कंपनीमध्ये ते काम करतात कामगार बरेचदा त्यांचं शोषण होते तिथे बायोमेट्रिक लागले पाहिजे. त्यांचे एवढं काम करतात त्यासाठी QR कोड दिले पाहिजे. त्यांचं वेतन वेळेवर निश्चित झालं पाहिजे, लेवी वेळेवर जमा झाली पाहिजे. कारण माथाडी कायद्याचा गैरफायदा घेणारे हे खूप मोठ्या प्रमाणात आता वाढायला, बोगस संघटना, बोगस माथाडी कामगार या माथाडी कायद्याच्या नावावर एक्सटॉर्शन करायला लागेल. त्यामुळे यापासनं या कायद्याची सुटका व्हावी आणि जे खरे माथाडी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी बऱ्याच गोष्टींचा आम्ही विचार करतोय. आणि आता सर्व संघटना, सर्व माथाडी क्षेत्रात काम करणारे विचारवंत आहे यांच्याशी बोलून आम्ही पुढे त्या हळूहळू त्या सर्व सुधारणा करतात.
1: तुम्ही ऍडव्होकेट पण आहात, या खात्याचे मंत्री पण आहात. आपला आर्थिक प्रगतीचा पाया मजबूत करायचा जेव्हा म्हणतो तेव्हा आपण व्यवसायाकडे पण अधिक लक्ष दिलं पाहिजे, पण यासाठी परवाने इतके अवघड बसलेले आहेत की परवाना मिळवणे आणि मग कारखाना सुरू करणे ह्याच्यामध्ये सुद्धा बराच वेळ जातो. तर ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आपण काय नेमकी पावलं?
0: नाही, आम्ही ऑलरेडी याच्यात पावलं उचललेले आहेत. आपल्याला माहित आहे की जर उद्योग राज्यात येतील तर हजारो तरुणांना काम मिळेल, कामगारांना काम मिळेल, रोजगार मिळेल. त्यामुळे उद्योग आपल्या राज्यात अधिकाधिक आले पाहिजे. आणि हे येत असताना जेव्हा आम्ही रिव्ह्यू केला तेव्हा असं लक्षात आलं की बरेचसे कम्प्लायन्सेस करावे लागतात, बरेच कागदपत्र लागतात आणि यांची यादी फार मोठी होती. आता जवळपास 150 प्रकारचे कम्प्लायन्सेस कागदपत्र त्यांना जमा करावं लागायचे. तर ती आता आम्ही कट करून 50 आणली. सोबतच जो परवाना त्यांना 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी असा होता आम्ही 10 वर्षांपर्यंतचा परवाना आता देतोय. म्हणजे 5 वर्षासाठी जो मिळाला तो 10 वर्षासाठी देतो जेणेकरून उद्योग स्थिर झाला पाहिजे. नाहीतर आपण पाहतो बरेच उद्योग काही वर्ष काम करतात नंतर दुसऱ्या राज्यात जायला बघतात. तर इथे हा उद्योग स्थिरावला पाहिजे, कामगारांना त्यांनी सामावून घेतलं पाहिजे, अधिकाधिक रोजगार झाला पाहिजे. आणि आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी त्यांचे नकाशे मंजूर करणे.

0: काय ते, या सगळ्या प्रणाल्या आपण ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये आता उद्योगांना कोणत्याही प्रकारचा त्रास आता राहिलेला नाही.
1: केंद्र शासनाचं जे एक UoDB धोरण आहे ते नेमकं काय आहे?
0: तेच इज ऑफ डुईंग बिझनेस.
1: अच्छा
0: अच्छा, तेच धोरण मी सांगतोय की ज्यामध्ये जितके काही कम्प्लायन्स होते, जितक्या काही सेवा आहेत राज्य सरकारच्या, या अधिक सुलभ व्हाव्या, कमी वेळात व्हाव्या आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या मिळाव्या, यासाठीच आम्ही हे काम करतोय. जसं मी सांगितलं की आपण त्या कम्प्लायन्सेसची संख्या कमी केली आहे, सर्व सर्व्हिसेस आपण ऑनलाईन देतोय आणि त्यामुळे आता अधिक सुलभता या सगळ्या गोष्टींमध्ये आहे.
1: स्वयंपाकाशी आपण महिलांच्या, महिला कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल केलं, जे रात्रपाळी मध्ये सुद्धा काम करतात. आता याच्यामध्ये साहेब तीन टप्पे, शासन, मालक आणि कामगार, हे सगळे जे नियम किंवा ही नियमावली आहे ह्याच्यामध्ये झालेले बदल आहे, हे यांच्यापर्यंत पोचणं आणि त्याच्यातून त्यांची जनजागृती होणं हे फार महत्वाचं असतं. यासाठी काय करायचंय मग आता, म्हणजे ह्यासाठीचा जो सुसंवाद आहे तो कसा करणार?
0: नाही आता सध्या सर्व आपल्याला माहिती आहे की आम्ही पब्लिक डोमेन मध्ये सजेशन ऑब्जेक्शन मागितले आहे आणि ह्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी आम्ही सर्व ज्या ट्रेड युनियन आहेत, ज्या सर्व संघटना आहेत आणि जेवढे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत, उद्योजक आहेत, या सर्वांशी आम्ही चर्चा करतोय. सर्वांची चर्चा करून त्यांच्यामध्ये याच्या अवेअरनेस साठी आम्ही काम करतोय. सोबतच हे कायदे सर्वांना समजले पाहिजे यासाठी आता आम्ही आमच्या कामगार विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांचं स्वतंत्र प्रशिक्षण घेतो. कारण जोपर्यंत हे कायदे सर्वांना समजणार नाही तोपर्यंत याच्याबद्दल समज गैरसमज खूप राहणार. त्यामुळे आम्ही आमच्या कामगार विभागातल्याच अधिकाऱ्यांना आता ट्रेन करतो. हे लोक सर्व रोज लोकांमध्ये असतात, ते उद्योगांशी संपर्कात असतात, ते कामगारांच्या संपर्कात असतात आणि या माध्यमातून यांचं प्रबोधन आम्ही करून सर्व लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवतो.
2: श्रोते हो, दिलखुलासच्या आजच्या दुसऱ्या भागात आपण प्रस्तावित नियमावलीमुळे कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि सामाजिक संरक्षणाच्या क्षेत्रात अपेक्षित बदल, औद्योगिक संबंध अधिक सुसंवादी करण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी, वेतन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न आणि किमान वेतन निर्धारण अधिक परिणामकारक करण्यासाठीची भूमिका याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. कामगारांना न्याय, संरक्षण आणि सन्मान मिळवून देण्याकरता उद्योग विश्वासालाही स्थैर्य आणि विश्वास देणारी भूमिका राज्य शासन घेत आहे, हे या चर्चेतून अधिरेखित झाले. माननीय ॲडव्होकेट आकाश फुंडकर सर, या उपयुक्त माहितीसाठी आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या पुढील भागात आपण बांधकाम कामगारांचं कल्याण, गिग वर्कर्सचं संरक्षण, दुकानं, आस्थापना अधिनियमातील सुधारणा, असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे सामाजिक सुरक्षा कवच आणि उद्योगस्नेही वातावरणासोबत कामगार हिताचा समतोल या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी स्मिता गवाणकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची आमची पहिली सभा. सकाळचे 7:39 आणि 24 सेकंद झालेत. श्रोते हो, पुढील कार्यक्रम काही क्षणातच. श्रोते हो, संगणक युगातल्या शालेय आणि महाविद्यालयीन मुलांशी संवाद कसा साधावा आणि त्यांना चांगलं करिअर घडवण्यासाठी अभ्यासाबरोबरच इतर छंद कसे जोपासावेत याविषयी जाणून घेऊया चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेले उपेंद्र बापट सर यांच्याकडून.
1: मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर. काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं, कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत. मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये, त्यात आत्ता या दिवसात पावसात तुम्ही नुसतं

0: बाहेर जरी गेलात इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात, प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही.
1: तेव्हा नक्की ऐका 5 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवरून आणि 101.5 MHz या FM वाहिनीवरून.
2: आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
3: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
4: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
3: क्यों?
4: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
6: सूचना यहाँ कार्यक्रम तज्ञानी व्यक्ति

0: पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
0: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
1: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्लैनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
4: नमस्ते।
3: आपण हल्ली बघतो की प्रत्येक घरामध्ये डायनिंग टेबल हे असतच असतं आणि आता सध्या तर डायनिंग टेबलची इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते आणि कसं ओळखावं की याची क्वालिटी चांगली आहे का नाही?
4: आता याच्यात कसं आहे की डायनिंग टेबल सुरुवातीला फार लोक प्रिफर करत नव्हते, पण आता नवीन याच्यामध्ये काय होतं की मार्केटमध्ये गेलं किंवा तुम्ही कोणाच्याही घरी गेला की डायनिंग टेबल दिसला की मग आपल्याला पण वाटतं की आपल्या पण घरी असावा, आणि मार्केटमध्ये तुम्ही शोरूमला जर गेला तर त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे। म्हणजे डायनिंग टेबल एवढी व्हरायटी कशातच अवेलेबल तुम्हाला मिळणार नाही। मग ती एवढी अवेलेबल व्हरायटी बघितल्यानंतर साहजिकच कस्टमरचं एक मानसिक असं हे होतं की हो मला माझ्या घरी पाहिजे। मग त्याच्यात येणारे ऑप्शन्स भरपूर आहेत। मग तुम्ही मेटलमध्ये ऑप्शन्स आहेत, वुडनमध्ये ऑप्शन्स आहेत, मार्बलमध्ये आहेत, आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वुडमध्ये पण घेऊ शकता। तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं।
3: अच्छा,
4: याच्यात कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटरकडनं बनवला जात नाही, त्याला तुमचं रेडीमेडशिवाय ऑप्शन नाही आहे।
3: बरोबर।
4: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं। स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर, 6 सीटर, 8 सीटर, 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत आणि त्याच साईजमध्ये ते अवेलेबल असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्याच बाहेरून मटेरियल सुरुवात झाली। काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं आणि ज्या त्रुटी आहेत, जे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो। पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे। जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलादू वस्तू ठेवत नाही। त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो बघ हे असं झालं आणि त्याला काय करता येईल। मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं।
3: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे। आपल्या घरासाठी जे सूट होईल, आपल्या फर्निचरच्या थीमला जे सूट होईल ते डायनिंग टेबल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003। जाधव सर, जसं आता तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत, याचबरोबर बऱ्याच डिझाईन्स सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात। मग त्या चेअर्समध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील, तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
4: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे। तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार। तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील। तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लीक मध्ये आहे, तर तुम्हाला नाजूक चेअर चालतील।
3: okay.
4: दिसायला नाजूक, वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील।
3: बरोबर।
4: आणि तुमचा युज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ युज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स।
3: ओके।
4: आणि जर तुमचा युज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता। आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे। आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा। काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतो, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात।
3: राईट।
4: मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही। आणि थर्ड ऑप्शन येतो तो तुमचा विनियर टॉप। विनियर टॉप किंवा वुडन टॉप।
3: ओके।
4: त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, 4-5 वर्षांतर परत पॉलिश करावा लागतो।
3: बरोबर।
4: पण घेताना थोडस काय की 5-7 वर्षाचा विचार करून घ्या।
3: अगदी खरंय। आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला। उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
4: नमस्ते।

राइट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:46 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करते पद्मजा फेणाणी यांनी गायलेले आणि संगीतबद्ध केलेल्या गीतानं. गीतकार आहेत इंदिरा संत.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: श्रोते हो भावधारा या कार्यक्रमात आता रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधाकर नेर्लेकर यांचं गीत ऐकवतीये. संगीतकार आहेत सुरेंद्र अकोलकर.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं हे गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता जगभरातील घडामोडी जाणून घेऊया. ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. ही सर्वच बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवन

भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. आता सविस्तर बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायदा सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाली आहे. लोकसभेनं मंजुरी दिलेलं हे विधेयक काल राज्यसभेतही संमत झालं. उशिरानं होणाऱ्या जन्ममृत्यूच्या नोंदणीची पडताळणी कठोरपणे व्हावी यासाठी हे विधेयक आणल्याचं गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितलं. लोकसभेत काल विनियोजन विधेयक 2026ही मंजूर करण्यात आलं. या विधेयकामुळे सरकारच्या 54,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाली आहे. तत्पूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर आणि अन्य कायदे सुधारणा विधेयकही लोकसभेत सादर केलं. दरम्यान विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणाबाजी आणि निदर्शनं सुरूच ठेवल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारनंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. आज सकाळी 11 वाजता सभागृहांचं कामकाज सुरू होणार आहे. ब्रिक्स देशांमधील सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत साधणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं आयोजित करण्यात आली आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक होणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढील 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच कॉपीराईट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशाचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आपल्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि संस्कृतीच्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं या भारताच्या कटिबद्धतेचं प्रतिबिंब या बैठकीत उमटतं असं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. दरम्यान ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. या बैठकीत बालपणातील संगोपन आणि शिक्षण बळकट करणं, कौशल्य विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देणं आदी विषयांवर चर्चा होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीत सहभागी होणार आहेत. वैद्यकीय समुपदेशन समितीच्या वतीनं आजपासून पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचं समुपदेशन अर्थात नीट यूजी काउन्सिलिंगच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार नोंदणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया आजपासून 12 ऑगस्टपर्यंत उपलब्ध असेल. 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या कालावधीत संबंधित संस्थांमध्ये जाऊन उपस्थिती नोंदवावी लागेल असं या समितीनं कळवलं आहे. समुपदेशन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरोग्य मंत्रालयानं उमेदवारांना एमसीसी पोर्टलवरील नोंदणी, पसंतीक्रम नोंदवणं आणि जागा वाटप या प्रक्रिया समजून घेण्यासाठी मदत करणारे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ जारी केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जारी करणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी 10 वाजता मुंबईत पत्रकार परिषदेत पतधोरण आढाव्यातील व्याजदरासह अन्य निर्णय जाहीर करतील. बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक सोमवारी सुरू झाली होती. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेची कठोर धोरणात्मक भूमिका या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँक मुख्य रेपो दर 5.25% कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. 6 सदस्यांची पतधोरण समिती आपली तटस्थ भूमिकाही कायम ठेवेल असाही अंदाज आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतानं पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या स्थानिक निवडणुका हा एक देखावा असून अशा पोकळ उपक्रमातून वास्तव लपवता येणार नाही असं म्हटलं आहे. प्रत्यक्षात तिथं जनतेचं आंदोलन आणि पाकिस्तानी दलांकडून अनियंत्रित हत्या सुरू आहेत. यावर्षी जूनपासून सुरू असलेल्या दडपशाहीच्या कारवाईत किमान 90 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितलं. मानवी हक्कांबद्दल पाकिस्तान करत असलेल्या ढोंगी उपदेशाचं सत्य जगानं ओळखलं पाहिजे असंही ते म्हणाले.
दरम्यान बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना

0: सप्टेंबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आउटरीच सत्राला उपस्थित राहण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे निमंत्रण दिलं आहे, असंही यावेळी जयस्वाल यांनी सांगितलं. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत लोक इथं भेट देऊ शकतील. या कालावधीत उद्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुलं राहील. प्रवेशाची अंतिम वेळ संध्याकाळी 5 वाजता असेल. देखभालीच्या कामासाठी हे उद्यान दर सोमवारी बंद राहील. या उद्यानातील प्रवेश विनामूल्य असेल. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंना आणि 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना अमृत उद्यानात विशेष प्रवेश दिला जाईल. तसंच राष्ट्रपती भवनाच्या संकेतस्थळावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी करता येईल, असं राष्ट्रपती भवनाच्या एका निवेदनात म्हटलं आहे. इथेनॉल हे कृषी क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे, मात्र त्यासाठी इथेनॉलचं धोरण शेतकरी केंद्रित असणं आणि पिकाचा योग्य मोबदला थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, असं मत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं. त्यांनी शेतकरी नेत्यांच्या सर्व सूचना ऐकू घेतल्या आणि इथेनॉल बाबतच्या त्यांच्या मतांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल अशी ग्वाही दिली. इथेनॉलमुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नही वाढेल. शेतकरी संघटना धोरण निर्मितीतील भागीदार आहेत, असं प्रतिपादनही चौहान यांनी केलं. या बैठकीदरम्यान शेतकरी नेत्यांनी इथेनॉलला पाठिंबा दर्शवला. इथेनॉलमुळे शेतातील उत्पादनं केवळ बाजारपेठेपुरती मर्यादित न राहता ती पेट्रोल पंप आणि ऊर्जा बाजारपेठेपर्यंत पोहोचतील. मका किंवा ऊस कोणत्याही पिकाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, असंही शेतकऱ्यांनी यावेळी नमूद केलं. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा देणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ज्येष्ठ महिलांना आर्थिक दिलासा मिळेल आणि त्यांना धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक तसंच आरोग्यविषयक गरजांसाठी प्रवास करणं शक्य होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. या व्यतिरिक्त सरकारनं महिला कल्याण विभागासाठी अतिरिक्त 1000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे महिला आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्वाच्या योजना अधिक बळकट होतील, असा विश्वास सरकारनं व्यक्त केला आहे. येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात काल भारतीय ध्वज असलेल्या MSV फैज नुरे ओलिया या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. सौदी अरेबियातून तेल घेऊन निघालेलं हे जहाज या हल्ल्यामुळे समुद्रात बुडालं. मात्र या जहाजावरील सर्व 13 भारतीय नागरिकांसह 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. रियादमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले चिंताजनक असून व्यापारी जहाजांना लक्ष करण्याचे प्रकार थांबले पाहिजेत आणि या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरून होणारी मुक्त आणि विना अडथळा वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत झाला पाहिजे, असंही परराष्ट्र मंत्रालयानं नमूद केलं आहे. दक्षिण कोरियात आजपासून कोरिया मास्टर्स सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. तैपेई खुल्या महिला एकेरी स्पर्धेचं अजिंक्यपद मिळवणारी तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांच्यासह आघाडीचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. भारताकडून या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारात 33 क्रीडापटू आपलं कसब आजमावणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जन्म मृत्यू नोंदणी कायद्यातील सुधारणेला संसदेची मंजुरी. ब्रिक्स देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची बैठक आजपासून भोपाळ इथं, तर शिक्षण मंत्र्यांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं सुरू होणार. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आणि राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येत्या 16 तारखेपासून लोकांसाठी खुलं होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आणि ही आहे आजची आमची पहिली सभा. या पहिल्या सभेत श्रोते हो आपणा संवेत आहे मी अनघा योगेश मगदूम. सकाळचे 8:40 झाली आहेत.

0: श्रोते हो, यावेळचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत या जाहिरातीनंतर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: श्रोते हो, आता ऐकूया कार्यक्रम करिअर मंत्रा. सादर करते आहेत कश्मीरा सावंत. आजच्या या कार्यक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट या विषयावर संकेत नवले आणि ऋतुराज घरमोडे यांची मुलाखत आपण ऐकूया.

0: करियर मंत्रा,
1: सफलता की मंजिल
0: और सपनों की नई उमंग, आकाशवाणी के संग।
1: श्रोते हो नमस्कार। करियर मंत्रा या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपलं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, कोणताही कार्यक्रम आयोजित करायचा असेल आणि तो यशस्वीरित्या पार पाडायचा असेल तर त्यासाठी आधी खूप तयारी करावी लागते। सगळ्या गोष्टींचं आधी योग्य नियोजन केलेलं असेल तर कार्यक्रम यशस्वी होतो। कार्यक्रमाचं नियोजन करणं, आयोजन करणं, व्यवस्थापन करणं आणि त्याची योग्य तशी अंमलबजावणी करणं यालाच इव्हेंट मॅनेजमेंट असं म्हटलं जातं। आजच्या या कार्यक्रमात इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्राविषयी अधिक जाणून घेऊया। श्रोते हो, हल्ली प्रत्येक छोट्या मोठ्या समारंभासाठी व्यावसायिक इव्हेंट मॅनेजरची गरज असते, त्यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र वेगाने विकसित होत असून रोजगार आणि उद्योजकतेच्या दृष्टीने अत्यंत आशादायी असं हे क्षेत्र आहे। विवाह सोहळे, कॉर्पोरेट कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत मैफिली, मोठमोठ्या कॉन्सर्ट्स, पुरस्कार वितरण समारंभ, प्रदर्शन, व्यापार मेळावे, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक कार्य, फॅशन शो, सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे कार्यक्रम किंवा सरकारी कार्यक्रम, अशा अनेक कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजर नियोजन करत असतो। श्रोते हो, इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच BBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, बॅचलर इन इव्हेंट मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन इव्हेंट प्लॅनिंग, MBA इन इव्हेंट मॅनेजमेंट, तसंच हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम मॅनेजमेंट यासंबंधी अभ्यासक्रम आपल्याला शिकता येतो। इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला काम करता येतं। त्यापैकी पहिली म्हणजेच इव्हेंट मॅनेजर किंवा इव्हेंट प्लॅनर। एखाद्या कार्यक्रमाची संकल्पना, नियोजन, आयोजन आणि अंमलबजावणी या सगळ्याची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती म्हणजे इव्हेंट प्लॅनर। ग्राहकांच्या अपेक्षा समजून घेणं, कार्यक्रमाची संकल्पना तयार करणं, कार्यक्रमासाठी योग्य ते स्थळ निवडणं, कार्यक्रमाचं एक योग्य बजेट तयार करणं, सजावट, ध्वनी, प्रकाश योजना, रंगमंच या सगळ्याची व्यवस्था करणं, कार्यक्रमात सहभागी असलेले कलाकार, छायाचित्रकार, केटरिंग, वाहतूक आणि इतर सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींशी समन्वय साधणं, कार्यक्रमाचं वेळापत्रक तयार करणं, कार्यक्रम सुरू असताना सर्व व्यवस्थांवर देखरेख करणं, तसंच कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या खर्चाचा आणि कामाचा आढावा घेणं ही इव्हेंट प्लॅनरची मुख्य कामं असतात। थोडक्यात, इव्हेंट प्लॅनर हा केवळ कार्यक्रमाचं नियोजन करत नाही तर कल्पना प्रत्यक्षात उतरवणारा, अनेक लोकांना एकत्र आणणारा आणि संस्मरणीय असा अनुभव निर्माण करणारा व्यावसायिक असतो। यानंतर वेडिंग प्लॅनर। वेडिंग प्लॅनर म्हणजे लग्न समारंभाचं संपूर्ण नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी करणारा व्यावसायिक। वधू, वर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा, बजेट आणि आवडीनुसार सुंदर, नियोजनबद्ध आणि संस्मरणीय असा विवाह सोहळा आयोजित करण्याचं काम हा वेडिंग प्लॅनर करत असतो। आजकाल आपण बघतोय की डेस्टिनेशन वेडिंग, थीम वेडिंग, प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग अशा कार्यक्रमांची लोकप्रियता वाढत चालली आहे। या क्षेत्रामध्ये कुशल वेडिंग प्लॅनर्सची आवश्यकता असते। वेडिंग प्लॅनर म्हणून काम करायचं असेल तर सुरुवातीला असिस्टंट वेडिंग प्लॅनर किंवा इव्हेंट कोऑर्डिनेटर म्हणून काम करता येतं। अनुभव वाढल्यानंतर वेडिंग प्लॅनर, सिनियर वेडिंग प्लॅनर, वेडिंग कन्सल्टंट किंवा वेडिंग प्लॅनिंग कंपनीचे मालक म्हणून सुद्धा करिअर करता येऊ शकतं। यानंतर कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्ह। कंपन्या, उद्योग समूह आणि व्यावसायिक संस्थांच्या विविध कार्यक्रमांचं नियोजन करणं हे या कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्हचं काम असतं। कंपनीची प्रतिमा उंचावणं, कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवणं, ग्राहकांशी संबंध दृढ करणं आणि व्यवसायाचा विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न

प्रयत्न करणं हे या कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्हचं काम असतं. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, उत्पादन लॉन्च, परिषद, सेमिनार आणि कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, कर्मचाऱ्यांचे सन्मान सोहळे, टीम बिल्डिंग उपक्रम, ग्राहक मेळावे, व्यावसायिक प्रदर्शन, प्रेस कॉन्फरन्स किंवा कंपनीचे वर्धापन दिनाचे समारंभ, अशा प्रकारचे कॉर्पोरेट इव्हेंट्स हा कॉर्पोरेट इव्हेंट एक्झिक्युटिव्ह सांभाळत असतो. या पुढली भूमिका प्रॉडक्शन मॅनेजर. इव्हेंट मॅनेजमेंटमधील प्रॉडक्शन मॅनेजर हा कार्यक्रमाच्या तांत्रिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळतो. कार्यक्रमाचं नियोजन कागदावर जितकं उत्तम असतं ते प्रत्यक्षात तितक्याच दर्जाने साकार करण्याचं काम प्रॉडक्शन मॅनेजर करत असतो. रंगमंच, ध्वनी, प्रकाश योजना, LED स्क्रीन, व्हिडिओ, स्पेशल इफेक्ट्स, सजावट आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समन्वय साधून कार्यक्रम सुरळीत पार पडेल याची खात्री प्रॉडक्शन मॅनेजर करत असतो. इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रातली आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे स्टेज मॅनेजर. स्टेज मॅनेजर हा इव्हेंट मॅनेजमेंटमधील अत्यंत महत्त्वाचा व्यावसायिक आहे. कोणताही कार्यक्रम रंगमंचावर ठरलेल्या वेळेनुसार कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत पार पडावा यासाठी संपूर्ण स्टेजवरील कामकाजाचं व्यवस्थापन स्टेज मॅनेजर करत असतो. कार्यक्रमामध्ये कलाकार, सूत्रसंचालक, तांत्रिक टीम, ध्वनी किंवा प्रकाश योजना, पडदे, प्रॉपर्टी आणि या कार्यक्रमाचं वेळापत्रक या सगळ्याचा समन्वय साधण्याची जबाबदारी स्टेज मॅनेजरवर असते आणि म्हणूनच त्याला कार्यक्रमाचा बॅकस्टेज कमांडर असं सुद्धा म्हटलं जातं. कार्यक्रमाचं संपूर्ण रनशीट तयार करणं, कलाकार आणि सूत्रसंचालकांना वेळेवर स्टेजवर पाठवणं, प्रत्येक सादरीकरणासाठी स्टेज तयार ठेवणं, कार्यक्रमाच्या सरावासाठीच्या वेळेचं नियोजन करणं, कार्यक्रमादरम्याने उद्भवणाऱ्या अडचणींवर तातडीनं उपाय करणं, तसंच कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरच्या साहित्याची योग्य ती व्यवस्था करणं ही सर्व कामं स्टेज मॅनेजर करत असतो. स्टेज मॅनेजर हा कोणत्याही कार्यक्रमाच्या यशामागचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. यापुढची भूमिका आहे इव्हेंट कोऑर्डिनेटरची. इव्हेंट कोऑर्डिनेटर हा इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रामधला असा एक व्यावसायिक असतो जो कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व संबंधित व्यक्ती, विभाग आणि सेवा पुरवठादार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम करतो. कार्यक्रमाचं प्रत्येक काम योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पूर्ण होईल याची जबाबदारी इव्हेंट कोऑर्डिनेटर घेत असतो. त्यानंतर असतो क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह. क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह हा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि ग्राहक म्हणजेच क्लायंट यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा असतो. ग्राहकांच्या गरजा समजून घेणं, त्यांच्या अपेक्षांनुसार कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवणं ही प्रमुख जबाबदारी क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्ह पार पाडत असतो. एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फक्त उत्तम नियोजन असून चालत नाही, तर त्यासाठी जो ग्राहक आहे तो सुद्धा समाधानी असणं तितकंच महत्त्वाचं असतं. त्यासाठी ग्राहकांशी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन पद्धतीने बैठक घेणं, ग्राहकांच्या अपेक्षा, गरजा, त्यांचं बजेट काय आहे हे समजून घेणं, कार्यक्रमासाठी कल्पना आणि प्रस्ताव तयार करणं, ग्राहकांच्या अपेक्षांची माहिती इव्हेंट मॅनेज करणाऱ्या टीमला देणं, कार्यक्रमाचं नियोजन कशा पद्धतीने झालंय हे ग्राहकांना वेळोवेळी कळवणं, कार्यक्रम सुरू असताना ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करणं, कार्यक्रमानंतर ग्राहकांचा अभिप्राय जाणून घेणं आणि ग्राहकांशी दीर्घकालीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणं हे क्लायंट सर्व्हिसिंग एक्झिक्युटिव्हचं प्रमुख काम असतं. यातलीच आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे व्हेन्यू मॅनेजर. व्हेन्यू मॅनेजर म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो त्या संपूर्ण स्थळाचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, कार्यक्रमाच्या दरम्याने आणि कार्यक्रमानंतर त्या ठिकाणची सगळी व्यवस्था सुरळीत राहील याची जबाबदारी व्हेन्यू मॅनेजर घेतो. त्यापुढची भूमिका स्पॉन्सरशिप मॅनेजर. हा अगदी नावाप्रमाणेच कार्यक्रमासाठी आर्थिक किंवा वस्तुरूप प्रायोजक मिळवण्याचं आणि त्यांच्याशी दीर्घकालीन व्यावसायिक संबंध तयार करण्याचं काम करतो. मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. अशावेळी विविध कंपन्या, उद्योग आणि ब्रँड्स यांच्याकडून प्रायोजकत्व मिळवणं, त्यांना त्या कार्यक्रमाशी जोडणं आणि त्यांना अपेक्षित अशी प्रसिद्धी मिळवून देणं याची खात्री स्पॉन्सरशिप मॅनेजर करत असतो. आणि यातलीच शेवटची पण अतिशय महत्त्वाची भूमिका म्हणजे एक्झिबिशन मॅनेजर. एक्झिबिशन मॅनेजर म्हणजे विविध प्रदर्शनांचं, व्यापार मेळाव्यांचं, उद्योग प्रदर्शनांचं, शैक्षणिक प्रदर्शनांचं, कला प्रदर्शनांचं आणि उत्पादन प्रदर्शनांचं नियोजन करणारा व्यावसायिक. प्रदर्शनामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्या, स्टॉलधारक, प्रायोजक आणि संपूर्ण तांत्रिक टीम यांच्यामध्ये समन्वय साधून संपूर्ण

0: प्रदर्शन यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी एक्झिबिशन मॅनेजरवर असते. श्रोते हो, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी, वेडिंग प्लॅनिंग कंपनी, कॉर्पोरेट हाऊसेस, जाहिरात संस्था, जनसंपर्क संस्था, हॉटेल उद्योग, पर्यटन उद्योग, मनोरंजन क्षेत्र, टीव्ही आणि चित्रपट निर्मिती क्षेत्र, क्रीडा आयोजन संस्था किंवा अगदी सरकारी निमसरकारी संस्था, या सगळ्या क्षेत्रांमध्ये नियोजन करण्यासाठी इव्हेंट मॅनेजरची गरज भासते आणि याचमुळे इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. याच विषयी अधिक जाणून घेऊया रत्नागिरीतील एका सुप्रसिद्ध इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे सर्वेसर्वा संकेत नवले यांच्याकडून.
1: नमस्कार श्रोते हो, माझं नाव संकेत सुरेश नवले. गेली 13 वर्ष मी इव्हेंट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये काम करतोय. आजच्या काळामध्ये घरातील देखील प्रत्येक लहान सहान फंक्शनसाठी इव्हेंट मॅनेजमेंट ही एक गरज बनलेला आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळेचं महत्व हे वेळीच ओळखावं लागेल. 12वी नंतर देखील या क्षेत्रात जर प्रवेश करायचा असेल तर विविध डिप्लोमा कोर्सेस आज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. प्रत्येक इव्हेंटच्या यशस्वी होण्याची सुरुवात ही त्याच्या योग्य नियोजनानेच होते. कार्यक्रमाचं बजेट तयार करताना आपल्या ग्राहकाची गरज, त्यांना हव्या असलेल्या गोष्टी आणि आपल्याकडील अवेलेबल रिसोर्सेस याची योग्य ती सांगड घालावी लागते. इव्हेंट मॅनेजमेंट म्हटलं की सर्वात महत्वाची बाब येते टीमवर्क. कोणताही इव्हेंट यशस्वी होण्यासाठी टीमवर्क हे खूप महत्वाचं असतं. टीम शिवाय कोणताही इव्हेंट यशस्वीरित्या पार पाडता येत नाही, त्यामुळे आपल्याकडे योग्य ती टीम असणं ही गरजच आहे. कार्यक्रमादरम्यान खूपदा काही तांत्रिक अडचणी निर्माण होतात, त्यावर मात करायची असेल तर कोणत्याही रीतीनं पॅनिक न होता त्यासाठी लागणारे तांत्रिक टीम तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं असतं. आज वेडिंग प्लॅनिंग, कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रम असे बरेच कार्यक्रम आहेत ज्यामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटची आवश्यकता निर्माण होते. प्रत्येक कार्यक्रमाची गरज, तिथे नियोजन हे त्या त्या कार्यक्रमावरच डिपेंड राहतं. वेडिंग प्लॅनिंग मध्ये आपल्याला खूप सारा वेळ मिळतो ज्यामध्ये आपण सेटअप्स प्लॅन करू शकतो. तोच वेळ सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप कमी असतो. तिथे लाईव्ह ऑडियन्स समोर आपल्याला परफॉर्मन्स देताना कोणत्याही रीतीने अडचण होणार नाही, या रीतीने आपल्याला इव्हेंट मॅनेजमेंटचं नियोजन करावं लागतं. सुरुवातीला जर आपण काम करत असू तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये व्हॉलेंटियर, टीम लीडर अशा विविध पदांवरती आपल्याला काम करता येतं आणि अनुभवानुसार टीमच्या सिनियर पोस्ट पर्यंत पोहोचता येतं. स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करायची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम योग्य ते टीमवर्क, तुमच्याकडे प्लॅनिंग स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स ह्या असणं आवश्यक आहे. आज जर पाहिलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा इव्हेंट मॅनेजमेंटवर खूप बारकाईने पाहिला गेलास प्रभाव दिसून येतो. आज AI मुळे आपल्याकडे विविध डिझाईन्स कस्टमर समोर प्रेझेंट करणं शक्य होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध सेटअप्सचे 3D इमेजेस तुम्ही शेअर करू शकता. जसं जसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलंय, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या गोष्टी पण प्रगत होत गेलेल्या आहेत. भारतात आणि परदेशात या क्षेत्राला कायम मागणी आहे. ती आधीही होती आणि यापुढेही ती वाढतच जाणार आहे. कारण इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये म्हटलं तर कुशल तंत्रज्ञ हे असावेच लागतात आणि त्याची मागणीही कायमस्वरूपी असू शकते. या क्षेत्रात जर करिअर करायचं असेल तर विद्यार्थ्यांना योग्य वेळीच वेळेचं महत्व, त्याचं नियोजन ह्या दोन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. तसेच टीम सोबत काम करणं आणि टीम कडून काम करणं या दोन गोष्टींची कला अवगत करावी लागेल. कोणाला इतर काही माहिती हवी असेल तर ते नक्कीच मला संपर्क साधू शकतात. मी त्यांना योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करू शकेन. धन्यवाद.
0: श्रोते हो, संकेत नवले यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या देशातच नव्हे तर आपल्या देशाच्या बाहेर परदेशामध्ये सुद्धा इव्हेंट मॅनेजमेंटमधल्या कुशल तंत्रज्ञांची मागणी ही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही या क्षेत्राचा एक करिअर म्हणून विचार करू शकता. याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करत आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध इव्हेंट मॅनेजर ऋतुराज घरमोडे.
2: नमस्कार, मी ऋतुराज घरमोडे. मी व्हॉट द मीडिया अँड इव्हेंट्स या कंपनीचा फाउंडर आहे. गेल्या 4 वर्षापासून इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये काम करत असून वेडिंग्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, माईस आणि कल्चरल शोज यांचं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करत आहे.

0: प्रवासात महाराष्ट्रासह भारतातील अनेक शहरांमध्ये प्लस विदेशात विविध प्रकारचे इव्हेंट्स सक्सेसफुली एक्झिक्यूट केले आहेत. प्रत्येक इव्हेंटने मला काहीतरी नवीन शिकवलं आहे. आज प्रत्येक ब्रँड, कंपनी आणि इंडिव्हिज्युअल्सला आपला इव्हेंट युनिक आणि मेमोरेबल बनवायचा असतो. त्यामुळे प्रोफेशनल प्लॅनिंग, ब्रँडिंग आणि स्मूथ एक्झिक्युशनसाठी इव्हेंट मॅनेजमेंटची डिमांड दिवसेंदिवस वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर फक्त डिग्री पुरेशी नाही, कम्युनिकेशन स्किल्स, लीडरशिप, टीमवर्क, टाईम मॅनेजमेंट आणि प्रॉब्लेम सॉल्विंग या स्किल्स विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच लाईव्ह इव्हेंट्समधला एक्सपिरियन्स ही खूप मोठी लर्निंग असते. 12वीनंतर इव्हेंट मॅनेजमेंट, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम किंवा मास कम्युनिकेशन यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री करता येते. त्याचबरोबर शॉर्ट टर्म सर्टिफिकेशन कोर्सेस देखील उपलब्ध आहे. प्रत्येक सक्सेसफुल इव्हेंटची सुरुवात क्लायंटचं व्हिजन समजून घेण्यापासून होते. त्यानंतर बजेट, वेन्यू, थीम्स, वेंडर्स, टाईमलाईन्स, टीम प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी केल्या जातात. जितकं प्लॅनिंग स्ट्रॉंग तितकंच एक्झिक्युशन परफेक्ट. बजेट तयार करताना वेन्यू, डेकोरेशन, साऊंड, लाईटिंग, केटरिंग, मार्केटिंग, परमिशन्स, स्टाफ, ट्रान्सपोर्टेशन आणि इमर्जन्सी बॅकअप यांचा विचार करावा लागतो. प्रॉपर बजेट प्लॅनिंग हे सक्सेसफुल इव्हेंटचं एक फाउंडेशन असतं. इव्हेंट मॅनेजमेंट हा एक टीम गेमच आहे. एकट्या व्यक्तीने इव्हेंट सक्सेसफुल करणे हे शक्य नाही. प्रत्येक टीम मेंबरचं कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन हा इव्हेंटच्या सक्सेसचा सर्वात मोठा भाग असतो. इव्हेंटमध्ये चॅलेंजेस येणं अगदी नॉर्मल आहे. आम्ही नेहमी बॅकअप प्लॅन तयार ठेवतो, शांत बसून सिच्युएशन हँडल करतो, क्विक डिसिजन्स घेतो आणि टीमसोबत मिळून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. वेडिंग्समध्ये इमोशन्स आणि फॅमिली एक्सपेक्टेशन्स खूप महत्त्वाचे असतात. कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये ब्रँडिंग, प्रोफेशनलिझम यावरती आम्ही फोकस करतो. कल्चरल इव्हेंट्समध्ये हेरिटेज, आर्ट आणि ऑडियन्स एंगेजमेंट यांना जास्त महत्त्व दिलं जातं. करिअरची सुरुवात इव्हेंट कॉर्डिनेटर, इव्हेंट एक्झिक्युटिव्ह, ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह, क्लायंट सर्व्हिसिंग, प्रोडक्शन किंवा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्याला करता येते. त्यातून एक्सपिरियन्स घेत घेत हळूहळू आपण लीडरशिपपर्यंत पोचतो. फ्रेशर्ससाठी ऑपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये खूप आहेत. सुरुवातीला प्रेशर, लाँग वर्किंग आवर्स आणि ऑनग्राऊंड एक्झिक्युशन ही चॅलेंजेस असतात. पण एक्सपिरियन्स वाढला की करिअर ग्रोथ आणि ऑपॉर्च्युनिटीज देखील खूप वेगाने वाढतात. स्ट्रॉंग नेटवर्क, गुड टीम, फायनान्शियल प्लॅनिंग, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि क्लायंट ट्रस्ट हे स्वतःची इव्हेंट कंपनी सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे इव्हेंट इंडस्ट्री अधिक स्मार्ट झाली आहे. कॉन्टेंट क्रिएशन, इव्हेंट डिझाईन, QR चेक इन्स, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, AI चॅटबॉट्स आणि डेटा ॲनालिटिक्स यामुळे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन अधिक इफिशियंट झालं आहे. आज सोशल मीडियाशिवाय इव्हेंट प्रमोशन पूर्ण होऊच शकत नाही. इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आणि यूट्यूबमुळे कमीत कमी बजेटमध्ये लाखो लोकांपर्यंत आज आपल्याला पोहोचता येते. डिजिटल मार्केटिंगमुळे इव्हेंटची रीच आणि तिकीट सेल्स दोन्हीही वाढतात. इंडियामध्ये वेडिंग्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स, कॉन्सर्ट्स आणि एक्झिबिशन्स मोठ्या प्रमाणावर वाढतच आहेत. तसेच दुबई, सिंगापूर, थायलंड आणि युरोप यासारख्या देशांमध्ये स्किल्स इव्हेंट प्रोफेशनल्सला खूप मोठी डिमांड आहे. आणि मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की इव्हेंट मॅनेजमेंट हा फक्त एक जॉब नाही तर एक पॅशन आहे. जर तुम्हाला लोकांसाठी अनफॉर्गेटेबल मोमेंट्स तयार करायला आवडत असेल तर हे क्षेत्र नक्कीच तुमच्यासाठी आहे. स्टार्ट स्मॉल, लर्न एव्हरी डे, बिल्ड युअर नेटवर्क अँड नेवर स्टॉप ग्रोईंग. कारण या इंडस्ट्रीमध्ये तुमचं कामच तुमची खरी ओळख बनतं. शेवटी एवढंच सांगू इच्छितो, माझे अनुभव मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर्व श्रोत्यांच्या त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, इव्हेंट मॅनेजमेंट हा केवळ एक कार्यक्रम नियोजनाचा भाग नसून तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारा आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणारा एक अभ्यासक्रम आहे. या क्षेत्रामधून विद्यार्थी प्रत्यक्ष कामाचा अनुभव तर घेतातच, पण त्याबरोबरच विविध लोकांशी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळते आणि त्याबरोबरच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणसुद्धा विकसित होतात. इव्हेंट मॅनेजमेंट हे असं क्षेत्र आहे जिथे केवळ पुस्तकातलं ज्ञान पुरेसं नाही तर प्रत्यक्ष कार्यक्रमांमध्ये काम करत असताना वास्तवातली आव्हानं आणि त्यावरचे उपाय सुद्धा विद्यार्थ्यांना शिकायला मिळतात. एकूणच इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण विद्यार्थ्यांना केवळ एक व्यवसाय शिकवत नाही तर एक उत्तम व्यवस्थापक, प्रभावी संवादक, कुशल नियोजक आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्व तयार करायला मदत करतं. तेव्हा श्रोते हो, तुमच्या कल्पनांना व्यवस्थापनाची जोड द्यायची असेल, तुमच्या संवादाला नेतृत्वाची साथ द्यायची असेल आणि तुमच्या स्वप्नांना योग्य ती वाट दाखवायची असेल तर इव्हेंट मॅनेजमेंट हे क्षेत्र तुमच्यासाठी यशाची दारं खुली करून देणारं क्षेत्र आहे. कारण इथे कल्पना प्रत्यक्षात उतरतात, नियोजन यशामध्ये बदलतं आणि प्रत्येक कार्यक्रम हा एक अविस्मरणीय

0: अनुभव बनून जातो.
1: मंजर है ना के उड़ रही है बेधड़क सी आंधिया.
2: करियर मंत्रा,
0: सफलता की मंजिल
2: और सपनों की नई उमंग आकाशवाणी के संग. निवेदन कश्मीरा सावंत, सादर करते विवेक वानखडे, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी.
3: करिअर मंत्रा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कश्मीरा सावंत. कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो आता ऐकणार आहोत लख लख चंदेरी अर्थात हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो आजच्या लख लख चंदेरी कार्यक्रमात आपण वाढदिवसाच्या निमित्तानं ऐकणार आहोत हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन वेगळ्या धाटणीच्या पण तितक्याच लोकप्रिय अभिनेत्रींच्या आठवणी. एकीकडे आपल्या सहज नैसर्गिक अभिनयानं 90 दशक गाजवणारी काजोल तर दुसरीकडे निरागस हास्य, उत्साही व्यक्तिमत्व आणि प्रसन्न अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी जेनेलिया डिसुजा. या दोघींनी आपल्या वेगळ्या शैलीत हिंदी चित्रपटसृष्टीवर कायमच आपली छाप उमटवली आहे. श्रोते हो आपलं कार्यक्रमातलं पहिलं गीत जे आहे ते मी ते ऐकवते. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत आनंद बक्षी यांचं, संगीतकार जतीन ललित. श्रोते हो आपल्या या चित्रपटामध्ये आहे काजोल. काजोलच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. अभिनेत्री तनुजा आणि दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांची कन्या असलेल्या काजोलनं अभिनयाचा वारसा पुढे नेला आहे. तरी ती स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर तिनं या चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. 1995 प्रदर्शित झालेल्या या दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे चित्रपटानं भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवलाय. राज आणि सिमरनची प्रेमकथा आजही तितकीच ताजी वाटते. तेव्हा श्रोते हो शाहरुख खान आणि काजोलची ही अप्रतिम केमिस्ट्री असलेलं हे गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत काजोलच्याच करण अर्जुन या चित्रपटातील गीत. या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबरची तिची जुळलेली जोडी पुन्हा एकदा गाजली. आता जे आपण गाणं ऐकणार आहोत या गाण्यातील काजोलचा खोडकर स्वभाव, सहज अभिनय आणि मनमोकळा वावर आजही तितकाच आकर्षक वाटतो. काजोलच्या अभिनयातील नैसर्गिकता हेच तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानलं जातं. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या काजोलनं गुप्त, बाजीगर, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, फना, माय नेम इज खान अशा अनेक चित्रपटात अविस्मरणीय भूमिका साकारल्यात. आता ऐकणार आहोत ते गीत आहे करण अर्जुन या चित्रपटातलं. इंदिवर यांचं, संगीत राजेश रोशन यांचं, स्वर कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा.

0: ते देखील आपने
1: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो, काजोलने साकारलेल्या वेगवेगळ्या भूमिका ह्या खरंच वेगवेगळ्या आहेत. आता कुछ कुछ होता है हा चित्रपट पहा. या चित्रपटातील अंजलीच्या भूमिकेमध्ये काजोलने साकारलेला प्रवास प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून गेला. टॉम बॉय स्वभावाची अंजली पुढे सोज्वळ आणि भावूक व्यक्तिमत्वात दिसते. हा बदल काजोलनं अत्यंत प्रभावीपणे साकारला. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. श्रोते हो, आजही हे गीत मैत्री आणि प्रेमाच्या आठवणी जागवणाऱ्या लोकप्रिय गीतांमध्ये गणलं जातं. ऐकणार आहोत कुमार सानू, अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: श्रोते हो, लखलख चंदेरी कार्यक्रमात आता भेटूया जेनेलिया डिसूझाला. मुंबईत जन्मलेल्या जेनेलियानं जाहिरातींपासून अभिनयाची सुरुवात केली. हिंदीबरोबरच मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्येही तिनं आपला ठसा उमटवला. श्रोते हो, तिच्या जाने तू या जानेना या चित्रपटातील जे गीत मी आपल्याला ऐकवणार आहे, हे गीत तरुणाईच्या भावना अतिशय सुंदरपणे व्यक्त करतं. इम्रान खानसोबतची तिची जोडी आणि अदितीच्या भूमिकेतील तिचा उत्साही निरागस अभिनय प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरला. या चित्रपटानंतर जेनेलिया हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली होती. हे गीत गायलंय बेनीदयाल, सतीश चक्रवर्ती, सायोनारा, दर्शना, श्वेता, अनुपमा भार्गवी यांनी. ही रचना अब्बास टायरवाला यांनी.

तेरे नाल लव हो गया या चित्रपटात जेनेलिया आपल्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार रितेश देशमुखसोबत झळकली. पडद्यावरची त्यांची सहज केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. जेनेलियाच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, भावपूर्ण अभिनय आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे या चित्रपटातील हे गीत आजही प्रेमगीतांच्या यादीत आवर्जून ऐकलं जातं. अभिनयासोबतच कौटुंबिक आयुष्यालाही तितकंच महत्त्व देणारी जेनेलिया आज अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरली आहे. हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांमध्येही ती सक्रिय आहे. समाजकार्य, कुटुंब आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर समतोल साधणाऱ्या जेनेलियानं आपल्या साधेपणामुळे आणि आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे चाहत्यात एक वेगळं स्थान मिळवलं आहे. ऐकूया तेरे नाल लव हो गया या चित्रपटातील आतिफ असलम आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं प्रिया पांचाल यांचं गीत, संगीतकार सचिन जिगर.

श्रोते हो काजोलचा दमदार अभिनय, भावनांची प्रभावी अभिव्यक्ती आणि पडद्यावरील सहज वावर, तर दुसरीकडे जेनेलियाचं निराकस हास्य, उत्साह आणि प्रसन्न व्यक्तिमत्व, या दोघींनी आपल्या अभिनयातून अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आणि भारतीय चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध केली. या दोन्ही लोकप्रिय अभिनेत्रींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या कलाप्रवासाला अशीच यशाची, आनंदाची आणि नव्या वाटचालीची साथ लाभो हीच सदिच्छा. आणि याचसह श्रोते हो लखलख चंदेरी हा कार्यक्रमही आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, सकाळचे 9:30 आणि 40 सेकंद झाली आहेत. पुढील उद्घोषणा काही क्षणात.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहे कार्यक्रम इंद्रधनुष्य. आजच्या कार्यक्रमामध्ये संगणक युगातील मुलांचा अभ्यास आणि छंद जोपासण्याची कला कशी

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. गुरुपौर्णिमा आपण नुकतीच साजरी केली. श्रोते हो, फार पूर्वीपासून गुरूंना वंदन करणं आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे. आणि खरंच परमेश्वराजवळ जायचं असेल तर आपल्याला गुरु लागतोच. तसंच आपल्या रोजच्या जीवनातसुद्धा क्षणोक्षणी आपल्याला कुणीतरी गुरु लागतोच. आणि अशा या पवित्र नात्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. गेली अनेक वर्ष बँकेसारख्या वृक्ष विषयात काम करणारे, स्वतःला फोटोग्राफीची आवड असणारे, तसंच खगोलशास्त्राचंही ज्ञान असणारे आणि गेली काही वर्ष कुमार गटातल्या मुलामुलींबरोबर अत्यंत जिव्हाळ्याचं, प्रेमाचं आणि आदरयुक्त असं नातं असलेले बापट सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. उपेंद्र बापट म्हणजेच बापट क्लासेसचे बापट सर, त्या आकाशवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपलं स्वागत करते.
1: धन्यवाद आणि नमस्कार.
0: तुमच्या शालेय जीवनानंतर तुम्ही ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली ती ठिकाणं आणि आत्ता तुम्ही करत असलेली गोष्ट ही खूपच वेगळी आहे. सर्वप्रथम मला असं विचारायला आवडेल की आजची जी झिंजी अशी आपण पिढी म्हणतो, त्यापैकी 8वी ते 12वी हा वयोगट आहे, तर या वयोगटातल्या मुलांशी तुमचा जास्त संपर्क येतो, तर काय जाणवतं, काय बदल झालेत या वयोगटातल्या मुलांच्यामध्ये?
1: सांगण्यासारखं बरंच आहे आणि थोडीशी सुरुवात माझ्या प्रवासाची झाली त्याच्याबद्दल एक थोडंसं सांगेन. की बँकेमध्ये सुमारे 22 वर्ष मी नोकरी केली, पण सायन्सचा मी पदवीधर असल्यामुळे त्या विषयाची आवड सुरुवातीपासून होती आणि विज्ञान आणि गणित हे जरी मी बँकिंग करत असलो तरी विसरलो नव्हतो. आणि कदाचित दुसरं असं असेल की माझे आई वडील दोन्ही शिक्षक होते, त्यामुळे त्याच्याकडून ते बाळकडू कदाचित मिळालं असेल. त्यामुळे बँकेमध्ये नोकरी केली बरीच वर्ष, बदल्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी असं वाटायला लागलं की आपल्या शिक्षणाचा अधिक चांगला उपयोग आपल्याला करायचा झाला तर या आपल्याला वेगळं काहीतरी करणं गरजेचं आहे आणि त्याच्यातून आपण जे ज्ञान मिळवलंय ते इतरांपर्यंत मुलांपर्यंत पोचवावं या विषयाने मी क्लासेस सुरू करायचं ठरवलं. बँकेतला जॉब मी काही वर्ष म्हणजे रिटायरमेंट होण्याच्या आधीच सोडून दिला आणि मग सुरुवातीला एकदम कॉलेजला शिकवायचं किंवा मुलांना शिकवायचं असा थोडासा विषय होता. पण मला हे सोयीचं वाटलं की या वयातली जी मुलं असतात त्यांचे विचार ठाम झालेले नसतात, ती नव्याने काही शिकत असतात, त्यांच्या आजूबाजूला होत असलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. सो त्यांना त्यावेळेला जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो तर त्यांच्या मनाला थोडा वेगळा आकार आपण देऊ शकतो किंवा त्यांच्यात काही होणारे बदल आहेत ते आपण नियंत्रित करू शकतो.
0: मला तेच विचारायचं होतं की कुमार गटातल्या मुलामुलींमध्ये शारीरिक मानसिक सगळेच बदल होत असतात.
1: बरोबर आहे. आणि त्यामुळे मग ती मुलं आपल्याबरोबर जेव्हा त्यांचं नातं जुळतं शिक्षक आणि विद्यार्थ्याचं, त्यांच्याकडून भरपूर शंका येतात. सध्याच्या काळानुसार घरी सगळ्यांच्याच घरामध्ये चांगल्या प्रमाणात संवाद होत असतो असं नाही, मग त्यामुळे कधी कधी मुलं जे घरी बोलायला मिळत नाहीत ते तुमच्याबरोबर बोलायला लागतात आणि ह्याच्यातून एक मुलांचं, या वयातल्या मुलांचं वेगळं विश्व तुमच्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि मग त्यांना मदत करण्यासाठी आपण काय करायला हवं, आपल्यात कुठले बदल करायला हवेत आणि मुलांना सुद्धा म्हणजे जुनी पिढी आणि नवीन पिढी यांच्यात फरक कोणते होते आणि त्या हिशेबाने नवीन पिढीला अधिक चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहणं तर आहेच, त्याचबरोबर एक चांगला माणूस म्हणून पुढे येण्यासाठी काय गरजेचं आहे ह्याच्याबद्दल विचार करावा असं विचार माझ्या मनात आला आणि त्याच्यातून मग मी ही कल्पना पुढे नेली आणि मी सुरुवातीला 8वी ते 10वी या 3 वर्गांचेच क्लासेस सुरू केले होते. मग ते केल्यानंतर मुलं यायची सगळ्या स्तरांमधली आणि कोणाचं शिक्षणामध्ये लक्ष असेल नसेल, शाळा कोणाची कशी असेल याचा विचार न करता प्रत्येक मुलाची गरज कशी आहे त्याच्यानुसार मी शिकवायचा प्रयत्न चालू केला आणि माझं धोरण सुरुवातीपासून असंच राहिलं की खूप जास्ती मार्कांचं वगैरे आश्वासन न देता मुलांची गरज काय आहे ती बघून आणि त्यांना समजतंय की नाही याच्यावरती जास्ती भर देऊन त्यांना शिकवत राहायचो. मग त्याच्यातून सगळ्या प्रकारचे अनुभव आले. आता मी

0: गेले सुमारे 12 वर्ष क्लासेस घेतो आहे आणि आता 8वी ते 10वीच्या पलीकडे मी 11वी 12वीच्या मुलांचेही क्लास घेतलेले आहेत. मग ती मुलं तारुण्याच्या आणखीन जवळ गेलेली असतात आणि त्यांचं विश्व थोडं वेगळं असतं, जरा जास्ती कळायला लागले असतं असं म्हणूया आपण पाहिजे तर. मग बंडखोरी थोडीशी वाढलेली असते. त्याही प्रकारच्या मुलांशी थोडंफार माझं इंटरॅक्शन होत गेलं आणि त्यामुळे एक अनुभव वेगळ्या प्रकारचे बरेच माझ्यापर्यंत आलेले आहेत, सो ते मला नक्कीच शेअर करायला आवडते.
1: मी त्याच विषयाकडे येणार होते की नियमित शाळा कॉलेजमध्ये शिकवणारे जे शिक्षक असतात त्यांच्याबरोबर कधी कधी मुलं कनेक्ट होतात. म्हणजे बालवाडीतल्या बाई तर आपल्या कायम लक्षात राहतात, त्याच्यानंतर 1 ते 4वीमधला एखादा शिक्षक आपल्या लक्षात राहतो, जो विषय आपल्याला आवडत असतो त्या विषयाचे शिक्षक कधीतरी आपल्याला भावतात, आवडतात आणि त्यांच्याशी मनातलं बोललं जातं. पण तुमच्या बाबतीत मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की माझा मुलगा तुमच्या क्लासमध्ये आल्यानंतर म्हणजे अभ्यासाबरोबरच आणखीन बरंच काही शिकण्यासारखं असतं, तर या गोष्टींची सुद्धा त्याला आवड निर्माण झाली की इथे वेगळ्या प्रकारचं शिक्षण मिळतं. तर याकरता तुम्ही वेगळी काय मेहनत घेतलीत?
0: पहिली गोष्ट म्हणजे शाळेमध्ये तर जे सगळं शिकवलं जातं ते मुलांपर्यंत पोचतच असतं. मी त्यांना त्याच पुस्तकातलं तेच सगळं नुसतं आहे तसं शिकवून खूप मोठा काही फरक पडेल असं नव्हे. अर्थात यात कधी कधी शाळेत अनेक मुलांसमोर शिकवताना त्यात शिक्षकांचा दोष आहे असं मी म्हणणार नाही, पण सगळ्या मुलांकडे सारखं लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्यामुळे मग काही मुलांना एखादा विषय नीट समजला नसेल तर कदाचित ते क्लासच्या माध्यमातून त्याच्यावरती त्याचा आणखीन उलगडा करून घेऊ शकतात. पण माझा प्रयत्न हा नेहमीच राहिला आहे, मुख्यतः माझे आवडते विषय आणि जे मी विषय शिकवतो ते एक म्हणजे विज्ञान आणि दुसरा म्हणजे गणित, मग त्याची मूलभूत तत्वं आहेत ती जर तुम्ही मुलांपर्यंत पोचवू शकलात तर नुसतं पाठांतर न करता किंवा पुस्तकात हे असं असं उत्तर लिहिलं आहे म्हणून मी तसंच उत्तर लिहीन असं न करता ते कुठून आलं, त्याच्यामागचं कारण काय आहे हे शोधायचा प्रयत्न करायला उद्युक्त करणं हा माझा पहिला प्रयत्न होता. मग त्याच्यासाठी फक्त पाठ्यपुस्तक आहे तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता आजूबाजूने प्रायोगिक कुठल्याही प्रकारच्या एखाद्या प्रक्रियेतून ती माहिती मिळवायची किंवा इतर पुस्तकं वाचायची. आता मुलांकडे साधनं तसं म्हटलं तर भरपूर आहेत, इंटरनेट आहे, मोबाईल आहे, ज्याच्याकडे आपण निगेटिव्ह दृष्टिकोनातून बघतो खरं तर त्याचे उपयोग भरपूर आहेत, तिथून बरंच काही मिळवता येतं. मुलांना तसं करायला उद्युक्त केलं तर मुलं स्वतःहून त्यात रस घ्यायला लागतात आणि जो विषय मला अजिबात आवडत नाही, म्हणजे मला असं अभिमानानं सांगायला लागेल की माझ्याकडे आली एक मुलगी ही तिने जवळजवळ सीए व्हायचं ठरवून ठेवलेलं होतं. कोणी काय करावं ह्याच्याबद्दल मला कुठलं चांगलं आणि वाईट क्षेत्र असं म्हणायचं नाही, पण तिला मी विज्ञान ज्या प्रकारे शिकवतो की प्रयोग करून बघायचे, स्वतः त्याचा अर्थ लावायचा, त्यानंतर तिने 10वीनंतर विचार बदलला आणि आता ती डेंटिस्ट व्हायच्या मार्गावरती आहे. सो एवढा बदल होऊ शकतो. कदाचित वर्गात मुलं जास्ती असल्यामुळे असेल किंवा इतर काही कारणाने मुलांपर्यंत विज्ञान हा खूप मूलभूत विषय, गणिताचं पण तसंच आहे, ते तुम्हाला जीवनात सगळीकडे उपयोगी पडू शकतात. तशा दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे बघितलं तर मग ते एक शाळेत शिकवायचा विषय असं बघितलं जात नाही, त्याची भीती कमी होते. आणि जास्ती करून मी लहान होतो तेव्हासुद्धा 10वीचे रिझल्ट आत्तासारखे लागायचे नाहीत आणि इंग्लिश सायन्स आणि मॅथ्स याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलं नापास व्हायची, त्याचं कारण एक भीती दाखवायचा विषय की हे कोणाला येणार नाही, हे खूप कठीण आहे असं सांगितलं जायचं. तसं न करता हे खूप सोपं आहे हे आपण नेहमी आजूबाजूला बघत असतो, अशा प्रकारे जर आपण मुलांसमोर ते ठेवलं, मी 8वीतली मुलगा असेल तर 8वीतल्या पुस्तकापुरतं न राहता त्याच्या आधीचं नंतरचंही त्याला सांगितलं तर मग त्यांचा रस वाढत जातो आणि आपोआप मुलं स्वतःहून अभ्यास करायला लागतात, ती शंका विचारायला लागतात आणि त्यांच्यातला आणि तुमच्यातला संपर्क वाढत गेला तर मग त्यांचा फायदा त्यांनाही होतो आणि अर्थात तुम्हाला सुद्धा होतो.
1: म्हणजे मला असं वाटतं की मूल 8वीला गेल्यानंतर त्याला सायन्स आणि मॅथ्स हे दोन विषय कठीण जात आहेत म्हणून क्लासला सुरुवात झाली, पण 10वीला येईपर्यंत त्याचं हे दोन्ही विषय इतके चांगले होतात की त्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण होते आणि याच विषयामध्ये पुढे आपण शिक्षण घ्यावं इथपर्यंत त्याची तयारी होते.
0: बरोबर.
1: तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचे आई वडील शिक्षक होते, तर थोडंसं तुमच्या बालपणीविषयी सांगा ना.
0: अर्थातच मला हे सांगायला लागेल, कारण दुसरी अजून एक गोष्ट आहे की तेव्हाच्या शाळा आणि आत्ताच्या शाळा यांचं तुलना करायची झाली तर ही होतच असते नेहमी. मुलं खूप लांबून लांबून यायची, आता बस स्कूल बस असतात आणि त्या मुलांना शाळेमध्ये सोडतात, तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. मी ज्या गावामध्ये रत्नागिरीजवळ बसणी नावाचं गाव आहे तिथे ज्या शाळेमध्ये होतो तिथे आजूबाजूच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावरची मुलं स्वतः रोज पायी चालतसुद्धा शाळेत येत होती. अर्थात ह्याच्यात मुलांचं खूप शाळा शिकण्याकडे लक्ष होतं असंही नसेल, कदाचित पालकांचा आग्रही असेल, पण थोडं शिकायला कष्ट करायला लागतात ह्याची जाणीव मुलांना असायची. त्या मनाने उपलब्ध जे काय सोर्स होते ते तेवढे नव्हते, म्हणजे ज्ञान मिळवायचे शिक्षक आणि पुस्तकं यांच्या पलीकडे दुसरं काही आणि मित्रमैत्रिणी एकमेकाबरोबर अभ्यास करून जे काय मिळवतील ते. आता

मुलांना त्या मानाने त्यांचं आयुष्य थोडं सोपं झालं आहे मला विचारालं तर. कारण त्यांना जर अभ्यास करायचा झाला किंवा माहिती मिळवायची झाली तर कितीतरी मार्गाने मिळवता येते. मग असं होऊ शकतं की आता शाळेची गरज काय राहिली असं सुद्धा उद्या कदाचित प्रश्न विचारण्याची वेळ येईल. अर्थात मी तर असं म्हणणार नाही की शाळेची गरज नाही, त्याचे काही वेगळे फायदे तोटे असतात. पण तेव्हा हे विश्व वेगळं होतं, शाळा शिकणं खडतर होतं, सगळी मुलं शाळेत जात सुद्धा नव्हती. मार्क 35% जरी मिळवले तरी पेढे वाटणारी मुलं मी 10वीला बघितलेली आहेत. 90 आणि 100% पोहोचणं हा खूप लांबचा विषय राहिला, ते तर खूप कौतुकाचा विषय होता. पण माझा मुलगा SSC झाला किंवा मॅट्रिक झाला किंवा माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला याच्यामध्ये पण लोकांना आनंद वाटायचा. आणि तेव्हा म्हणजे आपल्या ओव्हरऑल भारताच्या स्वातंत्र्य मिळवण्यापासूनच्या अगदी गोष्टीचा विचार केला तर ती पिढी अशी होती जी ट्रान्झिशनमध्ये होती, की आत्ता भारत ज्या लेवलला गेलेला आहे तिथपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त कष्ट करणं, शिक्षण मिळवणं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणं, स्वतःच्या कुटुंबाचा विकास आणि मग देशाचा आणि सगळ्या गोष्टींचा विकास होईल याचा प्रयत्न करणं, ह्याच्यावरती तेव्हाच्या मुलांचं जास्ती लक्ष असायचं. त्यामुळे कदाचित ती शिकण्याबद्दल जास्त

0: विचार केला तर ती पिढी अशी होती जी ट्रान्झिशनमध्ये होती की आत्ता भारत ज्या लेवलला गेलेला आहे तिथपर्यंत पोहोचलेली नव्हती. त्यामुळे जास्तीत जास्त कष्ट करणं, शिक्षण मिळवणं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहणं, स्वतःच्या कुटुंबाचा विकास आणि मग देशाचा आणि सगळ्या गोष्टींचा विकास होईल याचा प्रयत्न करणं, ह्याच्यावरती तेव्हाच्या मुलांचं जास्ती लक्ष असायचं. त्यामुळे कदाचित ती शिकण्याबद्दल जास्ती कंपल्सिव्ह होती की त्यांना मी हे शिकलं नाही तर माझं नुकसान होईल हे त्यांच्या मनामध्ये होतं. याचा अर्थ आत्ताच्या मुलांना मला कमी लेखायचं नाही, पण आता शिक्षण थोडं सोपं झालंय असं म्हणूया काही अर्थाने. मग त्यामुळे मुलांना थोडंसं वाटतं की इतर रुटीनप्रमाणे शाळेत जाणं आणि घरी येणं हे एक रुटीन आहे, मग त्यात सहज मार्क मिळाला तर मिळाले, एखादा विषय शिकलो नाही शिकलो काही फरक पडत नाही, किंवा नक्की पुढे काय करायचं याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये स्पष्टता नसते. तो विषय तेव्हा नव्हता. बऱ्याचशा मुलांनी तर आधीच ठरवलं असायचं की मी या या वर्गाला जाणार आहे, या साईडला जाणार आहे आणि पुढून मग मी हे व्हायचं ठरवलेलं आहे. तेवढं क्लॅरिटी आता कमी मुलांमध्ये दिसते. सो हा एक फरक मला आहे. पालकांच्या बाजूने थोडासा फरक झालेला आहे. तेव्हा ते पालक मुलांनी शाळेत जावं एवढ्या एकाच गोष्टीसाठी आग्रही होते आणि त्याच्यासाठी प्रसंगी शाळेत त्याने काही चुकीचं केलं असेल किंवा मार्क जरी कमी मिळाले असतील तर शिक्षकांनी त्याला मारलं किंवा शिक्षा केली तरी पालक शिक्षकांच्या मागे उभे
1: राहायचे.
0: कारण त्याचे फायदे तोटे दोन्ही असतात, पण जनरली मुलांना हे महत्वाचं हे त्यांच्यापर्यंत विषय पोहोचतो. आता पालक तेवढे आग्रही नाहीत असं म्हणायचं नाही, पण ते आता वेगळ्या गोष्टींसाठी आग्रही झालेत, त्यांना मुलांचं कौतुक जास्ती झालंय.
1: कारण पूर्वीच्या काळी घरामध्ये तीन चार मुलं सहज असायची,
0: बरोबर,
1: शिवाय चुलत मावस अशी शिकायला आलेली ती देखील असायची, त्याच्यामुळे मोठा करतोय ते त्याच्या पाठोपाठ धाकटा करत जायचा असं एक थोडंसं वातावरण होतं. आणि आता न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये मुळातच घरात एक किंवा दोन मुलं असतात आणि मग त्या दोन मुलांनी सगळ्या क्षेत्रात चमकावं अशी काहीतरी एक पालकांची भूमिका असते आणि मग त्याच्यातून नक्की त्याला काय आवडतंय याचा विचार मला वाटतं थोडासा कमी होतो.
0: खरंच आहे. आणि त्यामुळे मुलांना सगळं काही करायला लावण्याच्या ईर्षेपोटी मार्क पण सगळे मिळाले पाहिजेत, त्याने क्रिकेटही खेळलं पाहिजे, त्याला डान्सही आला पाहिजे मुलगी असेल तर स्पेशता, हे सगळं करताना मुलं अक्षरशः त्याच्यात दमून गेलेली दिसतात. माझ्याकडे क्लासला येणारी मुलं सुद्धा कधी कधी आल्यानंतर मला त्यांचा चेहरा बघितल्यानंतर लक्षात येतं की आजचा दिवस यांना खूप वाईट आणि दमछाक करणारा गेलेला आहे. मग मी त्यांना 10 मिनिटं आपण न शिकवता थोड्याशा गप्पा मारूया असं म्हणायची वेळ येते आणि मग मुलं रिलॅक्स होतात. कारण त्यांच्यावर हे असलेलं अपेक्षांचं ओझं घरातल्या पालकांचं असेल, त्यांच्या वर्गातल्या इतर मुलांच्या मार्कांशी होणारी तुलना असेल किंवा समाजातलं असेल, ते त्यांना खूप दमवतं असं मला वाटतं. तो एक प्रकार जुन्या काळातल्या शाळांमध्ये त्या मानाने नव्हता. ग्रॅज्युअली जसं हे आता बदलत गेलंय तसं 10वी झाल्यानंतर अनेक पर्याय समोर आहेत आणि त्यामुळे मुलं कधी कधी गोंधळतात सुद्धा. आता माझ्याकडे असलेल्या मुलांशी मी जो बोलतो किंवा आधी माझ्याकडे जी मुलं माझ्या हाताकडून गेलेली आहेत 10वी पास होऊन गेलेली आहेत त्यांच्याशी बोलताना हे लक्षात येतं, त्यातल्या खूपच कमी मुलांनी पुढे काय व्हायचं हे ठरवलं असतं. ते आधी ऍडमिशन घेऊन ठेवूया मग पुढे काय होतील बघू, एक एक्झाम एक परीक्षा देऊ, मला सायन्स साईडला जायचं आहे का मला इंजिनिअरिंग करायचं आहे का मला डॉक्टर व्हायचं आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची निश्चितता नसते. मग शाळेमध्ये याच्यासाठी त्यांच्यासाठी विशेष प्रकारच्या कल चाचण्या वगैरे सुद्धा होतात, पण तसं करून मुलांच्या मनामध्ये थोडंसं कन्फ्युजन राहतं काय करायला. आता याच्यावर मी त्यांना असं सांगतो की तुमच्या मनामध्ये जर स्पष्टता असेल तर ते नक्कीच चांगलं आहे की मला ह्याच बाजूला जायचंय, पण आता सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही परीक्षा दिल्यानंतर आणि चांगले गुण मिळवल्यानंतर सुद्धा तुम्हाला पाहिजे ते कॉलेज किंवा पाहिजे त्या साईडला जाता आलं नाही तर काय. त्याच्यावर काही मुलं म्हणतात मग ब्रेक घ्यायचा आणि मग पुढच्या वर्षी परत प्रयत्न करायचा, पण काळ हा थांबत नाही कोणासाठी. मी त्यांना शक्यतो सांगतो तुम्ही एकाच्याऐवजी दुसरा पर्यायही डोळ्यासमोर ठेवा. जर तुम्हाला तुमच्यामध्ये हिंमत असेल आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला यशस्वी होता येतं. मग त्याच्यासाठी दुसरा पर्याय किंवा तिसरा पर्याय डोळ्यासमोर ठेवा. एक जर शक्य झालं नाही तर दुसरं काहीतरी करायचं तुमच्या हातामध्ये जर काही पर्याय शिल्लक असेल तर तुम्हाला त्याच्यातून मग निराशा पदरी येणार नाही की मला ही बाजू पाहिजे होती ती मिळाली नाही आता मी काय करू, किंवा तुमचा वेळ फुकट जाणार नाही. तो एक मोठा फरक झालेला आहे. कारण आता इतक्या प्रकारची क्षेत्र उपलब्ध आहेत, पण ती असून सुद्धा मुलांना वेगवेगळ्या कारणामुळे मग पैशाकडून अडचण असेल किंवा बाहेर राहण्याचा काही त्रास असू शकेल, पाहिजे त्याच बाजूला जायला मिळतं असं नाही. आणि अर्थातच स्पर्धा खूप मोठी असलेली, लाखो मुलं एखादी परीक्षा देतात आणि त्यातली काही हजार फक्त जेव्हा निवडली जाणार असतात त्याचा अर्थ बाकीच्यांची लायकी नाही असा होत नाही. मग त्यांनी काय करावं तर त्यांनी नक्कीच दुसरे पर्याय बघून ठेवावेत. आणि एक छोटासा मुद्दा लगेचच लक्षात आलेला सांगतो की आमच्या पिढीच्या बाबतीत नोकरी हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून सगळं काही सुरू होत असे. सरकारी नोकरी असेल तर सगळ्यात चांगलं, पण नोकरीच्या व्यतिरिक्त इतर पण कितीतरी प्रकारचे उद्योग आहेत. तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता. आता भारतामध्ये मेक इन

0: यासारखी आपल्या कॅम्पेन चालवली जातात. त्याच्या माध्यमातून स्वतःचं स्वतः एखादं युनिट तयार करू शकता. तुम्ही ज्या भागात राहतात तिथले असलेले जे स्रोत आहेत त्यांचा उपयोग करून घेऊ शकता. मग पर्याय भरपूर आहेत, तुमची फक्त तयारी असायला पाहिजे. आणि एक पर्याय शक्य झाला नाही तर हातपाय गाळून न बसता दुसरं काहीतरी करायची तयारी मनात ठेवली तर यश कुठे ना कुठे मिळत राहतं, कारण प्रयत्नांती परमेश्वर हे आपण म्हणतोच. यावं
1: पुढे जाताना मला असं विचारायला आवडेल की तुम्हाला स्वतःला खगोलशास्त्राची सुद्धा आवड आहे आणि फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे, तर हे दोन्ही विषय कधीपासून सुरू झाले आणि त्याचा उपयोग कसा होतो?
0: ह्याचं उत्तर देताना अर्थात तुम्ही मगाशी जो एक उल्लेख केला त्याच्याबद्दल मी थोडंसं आणखीन दोन वाक्य बोलतो की तेव्हाच्या काळात जरी मर्यादित स्रोत जरी होते माहिती मिळवण्याचे, तरी सुद्धा जर इच्छा असेल तर आता माझी खेळातली आवड उदाहरणार्थ किंवा माझी खगोलशास्त्राची आवड ही मी अक्षरशः 5वी 6वीत असल्यापासून माझ्याकडे आहे, कारण मला घरातून तसं प्रोत्साहन दिलं गेलं. मग बाहेर पडल्यानंतर आकाशामध्ये जे आपल्याला दिसत आहे ते काय आहे हे आई वडिलांनी माझ्या ओळख करून दिली, किंवा आमचे तेव्हाचे शिक्षक होते त्यांनीही जेव्हा एखादं ग्रहण झालं असेल किंवा वेगळी कुठली आकाशात घटना घडणार असेल तर मुद्दाम जिथून आकाश चांगलं दिसतं त्या ठिकाणी जाऊन ते बघायचं, आणि हे केल्यानंतर मग त्याच्याबद्दलचा रस वाढत गेला आणि मग आपोआपच ज्ञान तुम्हाला येतच राहतं. तुम्ही स्वतः रस दाखवला तर तुम्ही 10 ठिकाणी पर्याय शोधता आणि तुम्हाला माहिती मिळते. खेळांच्या आवडीचं पण तसंच आहे. फोटोग्राफी ही त्या खूप नंतरची गोष्ट आहे, पण तिथेही 1976-77 पासून फक्त वर्तमानपत्रामध्ये खेळाच्या बातम्या वाचायला मिळत असून सुद्धा टीव्ही मोबाईल काही नव्हतं. आला की वर्तमानपत्र मागचं पान बघायचं, काल कुठे काही सामना सुरू होता किंवा कुठे स्पर्धा सुरू होत्या ते बघायचं, आणि मग त्याच्यात आम्हाला थोडं शाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी उद्युक्त केलं जायचं. तसं सामान्य ज्ञान तुमचं वाढलं पाहिजे आणि कुठे कुठल्या स्पर्धा झाल्या असतील, ऑलिम्पिक्स असतील, आशियाई स्पर्धा असतील, भारताला कुठे काय पदक मिळालं किंवा आणखीन काय झालंय, मग सुरुवातीलाच फक्त आपलं ज्ञान जास्ती असावं म्हणून इतरांच्या तुलनेने, आणि नंतर मग खेळ आणि त्यांचे नियम समजल्यानंतर त्याच्यातला रस वाढला म्हणून ते टिकलं. आता दुर्दैवाने आज मी मुलांशी बोलताना पटकन त्यांना विचारलं की आत्ता बुद्धिबळामध्ये भारतीय माणूस एक विश्वविजेता आहे तर त्याचं नाव काय, त्याचं उत्तर पटकन येत नाही. बरं, अवकाशाबद्दल सुद्धा म्हटलं तर शुक्र हा आपल्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे आणि तो तुम्हाला शोधायला लागत नाही, तो रोज आपल्याला आकाशात संध्याकाळी दिसतो. तुम्ही बघितलाय का? तर नक्की सांगता येत नाही. आता ह्यात कोणाची चूक आहे मला माहिती नाही.
1: मला त्याकडेच यायचं होतं की तुमचं जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे ते घडण्याकरता तुमचे शिक्षक आणि पालक यांचा सहभाग आहेच, पण त्या काळी दिवसभराची जी दिनचर्या असायची ती दिनचर्या आणि आजच्या मुलांची दिनचर्या की जी सकाळी उठल्यापासून हातात मोबाईल असतो आणि रात्री झोपेपर्यंत तो असतोच, तर स्मरणशक्ती वाढवण्याकरता पालकांनी मुलांसाठी काय प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं?
0: पहिलं म्हणजे माझं असं मत आहे की सगळ्यांचा मेंदू सारखाच असतो, आपण त्याला आळशी बनवतो. स्मरणशक्ती एखाद्या माणसाची जास्ती आहे किंवा एखादा माणूस खूप हुशार आहे असं काही नसतं. प्रत्येकाचं ज्याच्यामध्ये त्याला रस आहे आणि ज्याच्यात तो खूप चांगलं काम करू शकतो एक क्षेत्र वेगळी असतात. एखाद्याला संगीत खूप चांगलं येत असेल, एखाद्याला चित्रकला खूप चांगली येत असेल, तसं प्रत्येकाचं काही वेगळं वैशिष्ट्य असेल, तर त्यामुळे त्यात मुद्दाम काही करावं लागत नाही. करावं लागतं तर तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे की आपल्याला ज्या गोष्टीत रस आहे ती थोडंसं आउट ऑफ वे जाऊन करणं, त्याला थोडासा वेळ देणं, कारण हा नेहमीच उल्लेख केला जातो की सध्याच्या पिढीला मोबाईल आणि इतर गोष्टी किंवा काही गोष्टी रेडीमेड मिळतात, त्यामुळे त्यांना त्या मिळवण्यासाठी जे कष्ट करायला लागतात ते करायला लागत नाहीत म्हणून कदाचित असेल, त्यांच्या मागे तेवढं मागे धावून ते करावं अशी भावना मनामध्ये त्यांच्या राहत नाही आणि ते सहज दिसतंय तर बघितलं तर बघितलं नाही तर सोडून दिलं अशी प्रवृत्ती तयार होते. कुठल्याही गोष्टी छंद मुख्यतः, कारण करमणुकीची साधनं आता मोबाईलने अगदी तुमच्या हातामध्ये आणून ठेवल्यामुळे काय झालं आहे, आमच्या काळी मग खेळायला बाहेर जाणं असेल, पोस्टाची तिकीटं जमवणं असेल, काडेपट्या जमवणं असेल, काही काही कुठले तरी उद्योग करायचे आणि स्वतःचं मन रमवायचं हे मुलांना कळायला लागत नाही. तो एक तुमचा 6 इंचाचा यंत्र तुमच्या हातामध्ये घेतलं की त्यात सगळं काही आलं, मग त्यांना हे पर्याय आपल्याला द्यायला लावले पाहिजेत आणि शिकवले पाहिजेत, त्यांच्याशी संवाद करून त्याच्यातून ह्याच्याही पलीकडे खूप सुंदर काही जगात असू शकतं हे त्यांना जाणीव करून दिली तर ती तिकडे कदाचित जातील आणि एकदा सवय लागली तर मात्र ती त्या मार्गांवरती जात राहतील. त्यामुळे पर्याय भरपूर आहेत आणि हे लहान मुलांना आणि तुम्ही म्हटलं तसं मोठ्या माणसांनाही, आता मी खूप मोठं माझं वय आहे आणि सगळ्यांना सांगायचा मला अधिकार आहे असं नव्हे, पण तुम्हाला जेवढे छंद आणि जेवढ्या आवडीनिवडी असतात त्या तुम्हाला तुमचं आयुष्य कधी कंटाळवाणं बनून देत नाहीत. मी जेव्हा बँकेतून नोकरी सोडली तेव्हा म्हणजे काही मित्र माझे असं म्हणाले होते तुला घरी बसून कंटाळा नाही का येणार, मला कंटाळा कधीच येत नाही खरं तर, काहीतरी काही ना काहीतरी कुठेतरी सुरू असतं कारण आपल्या भोवती बरंच काही घडत असतं. साधा संध्याकाळचा सूर्यास्त जरी तुम्ही समुद्रावर जाऊन नुसता बघितला तरी सुद्धा त्याच्यामध्ये बरंच काही आनंद देण्यासारखं असतं. निसर्गात इतक्या चांगल्या गोष्टी आहेत, मुख्यतः आपण ज्या भागात राहतो कोकणामध्ये त्यात आत्ता या

0: ह्या दिवसात पावसात तुम्ही नुसतं बाहेर जरी गेलात, इतक्या प्रकारची फुलं बघायला मिळतात, वनस्पती बघायला मिळतात, पक्षी बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीकडे त्यातलं सौंदर्य जे आहे ते तुम्ही थोडंफार थोडासा वेळ देऊन अवलोकन करण्याचा प्रयत्न केलात, तर मग कंटाळा आला किंवा तोचतोचपणा माझ्या जीवनामध्ये आहे असं कुठलं खरं म्हणजे शिल्लक राहत नाही. आणि माझा मुलांच्या बाबतीत पण हा प्रयत्न असतो की क्लासमध्ये घेताना सुद्धा आजूबाजूला एखाद्या पक्ष्याचा आवाज आला तर तो कोण आहे काय आहे याची माहिती द्यायची. मग मुलं आपणून सांगतात की अशा अशा प्रकारचा पक्षी आमच्या घराजवळ दिसतो, अशा रंगाचा आहे. मग थोडक्यात त्यांना तुम्ही उद्युक्त केलं, तो ट्रिगर मिळाल्यानंतर मग त्यांच्याकडून पण ह्या अशा प्रकारची माहिती येऊ शकते. तुम्हाला त्यांना फक्त आजूबाजूला बघायला शिकवायला लावलं पाहिजे आणि मोबाईल म्हणा किंवा इतर कुठल्या सवयी त्यांना ज्या आहेत ज्या थोड्याशा कमी करणं गरजेचं आहे त्याच्यातून बाहेर पडून वेगळं काही करायला सांगितलं तर नक्की त्यांना फायदा होईल. आणि छंदवर्ग होतात, इतर बऱ्याच गोष्टी होतात. सगळ्या सरसकट मुलांना मी किंवा पालकांना पण यात दोष देणार नाही. बरेच जण चांगलंही काही करत असतात. आम्ही खगोलशास्त्र संबंधित छोटे मोठे कार्यक्रम करतो, मुलं येतात, पालक येतात, जाणून घेतात, मग मला पण दुर्बीण हवी असं म्हणतात. याचा अर्थ त्यांचा कल आता वेगळा व्हायला लागलेला आहे याचा सूचना आपल्याला त्याच्यातून मिळत असते.
1: म्हणजे असं म्हणतात ना की माणसाच्या एका आयुष्यामध्ये आपण सगळं शिकूच शकत नाही, इतकं काही काही जगामध्ये आहे, आपल्या आसपास सुद्धा आहे. आणि वाचनाचा असो किंवा तुम्ही म्हणालात तसं निसर्गामध्ये जाणं, फिरणं, तिथल्या गोष्टी बघणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवणं हे सगळं आजही आहे. फक्त आपण मुलांना त्याची जाणीव करून द्यायला पाहिजे. आणि हातातला जो मोबाईल आहे त्याचा वापर नक्की कर, पण फक्त वेळेचं नियोजन कर आणि थोडंसं तुझ्या स्वतःवरती काम कर. तुला जे काय आवडतंय त्याच्यामध्ये इंटरेस्ट घे, आवड निर्माण कर आणि त्या दिशेने थोडीशी वाटचाल कर. हे सतत जर पालकांनी सांगत राहिलं तर मला वाटतं मुलं चांगल्या गोष्टींकडे वळायला नक्कीच वेळ लागणार नाही. कारण आजही एखाद्या खेळामध्ये प्राविण्य मिळवायचं असेल किंवा सैन्यामध्ये जायचं असेल किंवा वेगळी वाट निवडायची असेल तर अतोनात मेहनत करणारी मुलं सुद्धा आपल्याला दिसतात.
0: बरोबर.
1: पण सर्वसाधारणतः बऱ्याच मुलांच्या हातामध्ये अगदी लहान वयापासून मोबाईल दिसतो आणि तिथे थोडीशी गडबड वाटते. त्यांच्या पालकांनी थोडंसं लक्ष द्यावं असं नक्कीच वाटतं. तुम्ही वर्गामध्ये किंवा तुमच्या क्लासमध्ये परीक्षा घेता तर ती देखील थोडी वेगळ्या स्वरूपाची असते. म्हणजे इतर क्लासेसच्या प्रमाणे तुम्ही रेग्युलर परीक्षा घेत नाही तर त्याकरता थोड्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून परीक्षा घेतात, तर त्याविषयी थोडं सांगा.
0: दोन तीन गोष्टी मी हे पथ्य सुरुवातीपासून बाळगतोय. मुलांची परीक्षा घेताना मी थेट त्यांना एखादा धडा शिकून झाला किंवा विषय शिकून झाला की उद्या मी तुमची टेस्ट घेणार आहे आणि यायचं आणि टेस्ट द्यायची असं करत नाही. मी आधी त्यांना संधी देतो, कारण सध्या मी बघतोय त्यानुसार मुलांची शाळेमध्ये शिकण्याची पद्धत किंवा त्यांची घरी अभ्यास करण्याची पद्धत ही आमचा काळ आणि आताचा काळ तुलना कधीच करू नये खरं म्हणजे, पण वेगळी असल्यामुळे त्यांना मी चक्क आधी पुस्तकात बघून उत्तरं शोधायला सांगतो. पण कमीत कमी ती स्वतःची स्वतः शोधायची, मी नाही सांगणार. आणि ती शोधल्यानंतर त्यांना थोडासा आत्मविश्वास आला की त्याच्यानंतर मग ती उत्तरं न बघता लिहिण्यापर्यंत त्यांचा कल जातो आणि मग ती तसं पुढच्या वेळा तशा प्रकारचा प्रश्न किंवा उत्तर करायला तयार होतात. आता याच्यात मग त्यांना नेहमीच्या पद्धतीने नुसतं कागदावरती उत्तरं लिहायची असं न करता सध्याच्या काळात आपण तंत्रज्ञानाचा वापर जेवढा करू तेवढा कमीच असतो, मोबाईलवरती ऑनलाईन टेस्ट द्यायला सांगणं, त्याच्यानंतर त्यांची दोन गट तयार करून त्यांच्यामध्ये थोडीशी एक तिथे स्पर्धा घेणं, सो ज्या गटांना स्पर्धा जो जिंकेल मी प्रश्न विचारायचे एक एक आळीपाळीने, क्विज असतो तशा प्रकारचे, आणि जो गट जिंकेल त्याला मग छोटंसं काहीतरी बक्षीस द्यायचं. मग एक थोडीशी ईर्ष्यावृत्ती असल्यामुळे किंवा मग मला मिळालं पाहिजे बक्षीस पुढच्या वेळी म्हणून मुलं अधिक चांगल्या प्रकारे तयारी करून येतात. आणि परीक्षा ही गोष्ट घाबरण्याची नाही, ही मी त्यांना शक्यतो जाणीव करून देतो की तुमची वार्षिक किंवा सामायिक किंवा शाळेमधली युनिट टेस्ट असेल किंवा आणखीन कुठली असेल ती तुम्हाला काय येतंय हे जज करण्यासाठी असते. मग तुम्ही ते जज करतोय समोरचा माणूस तर त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचवणं हे तुमचं काम आहे. त्यामुळे तुम्ही जे काही शिकलेला आहात त्याचा चांगल्या प्रकारे विचार करा. कदाचित पुस्तकातला शब्द न शब्द तसा लक्षात राहणार नाही. मी पाठांतराला नेहमीच विरोध करतो. अगदी मूलभूत व्याख्यासुद्धा त्यांना शक्यतो याचा अर्थ काय आहे तोच लक्षात घ्या आणि तसा कागदावरती लिहा असं म्हणतो. कदाचित शाळेतल्या शिक्षकांना किंवा बोर्डाला पण हे आवडेल की नाही मला माहिती नाही, पण मुख्य मुद्दा आहे गणित असेल किंवा विज्ञान हे शिकताना तुम्हाला मूलभूत तत्व माहिती असेल तर तुमच्या पुढे चुका होत नाही. त्यामुळे परीक्षेची भीती न वाटता एक एक धडा किंवा कुठलाही प्रकारचं युनिट असेल शिकवून झाल्यानंतर आधी त्यांचा सराव त्यांना करून द्यायचा, घरी पाहिजे तर सोडायला प्रश्न द्यायचे आणि मग वर्गामध्ये अगदी दर आठवड्याला वगैरे असं नव्हे पण जेव्हा ते तयार असतील तेव्हा विचारून त्यांची परीक्षा घ्यायची. कारण अगदी सहावी सातवीतली मुलं

0: 10 मार्कांची टेस्ट झाल्यानंतर 2 मार्क कमी मिळाले म्हणून रडलेली पण मी बघितलीत आणि मला ते खटकतं. मी पेपर तपासताना त्याच्यावर फुली मारत नाही, मी त्याच्यावर हे चूक आहे असं कुठे लिहित नाही. मी जे चूक झाले त्याच्याखाली दुरुस्त करून हे काय बरोबर होतं त्यांना लिहितो. कारण मोठ्या मोठ्या फुल्या मारून मी 0-0 मार्क देऊन मुलांचं काय मनोबल वाढतं असं मला वाटत नाही. ठीक आहे, माझं हे चुकलेलं आहे, हे असं असं दुरुस्त केलं पाहिजे. मग पुढचा पर्याय त्यांना हे आता तो घरून एकदा लिहून आण बरोबर कसं केलंय. हे केल्यानंतर मग त्यांची भीती हळूहळू जाते आणि मग परीक्षेची भीती गेली की अर्धी लढाई मुलांनी तिथे जिंकलेली असते.
1: म्हणजे मला वाटतं शहाण्याला शब्दाचा मार पुरतो असं म्हणतात. तसं आपल्या घरामध्ये आपण प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याची संधी देतो, त्याच पद्धतीने तुमच्या क्लासमध्ये आलेल्या प्रत्येक मुलाला व्यक्त होण्याची तर संधी मिळतेच, शिवाय त्याच्या कलांनी त्याला जसं जमेल तशा पद्धतीने त्याच्याकडून अभ्यास करून घेणं ही एक वेगळी कला जोपासली जाते. आणि नुकतीच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली तर या निमित्ताने आजच्या मुलांना वेगळ्या पद्धतीने शालेय शिक्षणाबरोबरच इतर गोष्टीसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि त्यांना आवडतील अशा पद्धतीने तुम्ही शिकवता. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलोय. सर, जाता जाता मला असं सांगा की जन्माला आल्यापासून आपण प्रत्येक गोष्ट शिकतच असतो, पण तरीही शालेय शिक्षणात आणि नंतरही पुढच्या आयुष्यामध्ये आपण स्थिर होण्याकरता जे आपल्याला शिक्षण लागतं त्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे?
0: मला वाटतं प्रत्येक माणूस हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो, अगदी शिक्षकसुद्धा. आणि चांगला शिक्षक हा खरा चांगला विद्यार्थी असेल तरच चांगला शिक्षक होऊ शकतो. कारण ज्ञान हे सारखं अपडेट होत असतं, नवीन नवीन काहीतरी येत असतं. नोकरी करताना सुद्धा मी अनुभव घेतला आहे. मी बँकेमध्ये लागलो तेव्हा कम्प्युटर्स नव्हते, नंतर कम्प्युटर्स आले, मग तेव्हा मला हे येत नाही असं म्हणून चालत नाही, तुम्हाला ते सगळं शिकावं लागतं. मी ते शिकलो. माझं क्षेत्र विज्ञान असूनसुद्धा मी BSc आहे, मला बँकेमध्ये काम करायला लागलं. मी बँकेमधल्या असल्या सगळ्या गोष्टी शिकलो. मी इन्शुरन्स म्हणजे काय शिकलो, मी शेअर मार्केट म्हणजे काय शिकलो, आणि हे चालूच राहतं. मग आता मी परत माझ्या क्षेत्राकडे सायन्समध्ये आलो तर तोपर्यंत सायन्समध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. मी मुलांना सांगतो की मी जेव्हा शाळेत शिकलो तेव्हा आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात हे नव्हतं, तुमच्या पुस्तकामध्ये हे आहे, मग आता मला त्याची माहिती मिळवायला हवी. सो हे चालूच राहतं. आणि मुलांनाही कायम चौकस राहा आणि आजूबाजूला जे काय दिसतंय आणि ज्या मार्गाने माहिती मिळवता येईल ती मिळवत राहा. आणि हे मोठ्या माणसांना पण सांगायला हरकत नाही. निसर्ग आणि सगळं जग एवढं मोठं आहे की मला सगळं आता आज येतंय असं तुम्ही कधीही म्हणू शकत नाही. त्यामुळे आपण अगदी मरेपर्यंत विद्यार्थीच असतो. आपल्याला निसर्ग किंवा आजूबाजूच्या गोष्टी काही ना काही अनुभव आपले शिकवतच असतात. त्याच्याकडे आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यात काही वाईट नसतं, त्याने तुमचा फायदा होत राहतो. त्यामुळे मग तुमचं जीवन समृद्ध होतं आणि अधिक तुम्ही चांगले व्यक्ती बनता.
1: म्हणजे मला असं वाटतं की मुलांच्या पालकांनाच नाही तर त्यांच्या आजी आजोबांना सुद्धा आपण हे सांगू शकतो की आज तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, पण फक्त तुम्हाला नियोजन करण्याची गरज आहे. निसर्गाकडे बघा, आजूबाजूला बघा आणि सतत शिकत राहा, म्हणजे कंटाळा कधीच येणार नाही. सर, तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती सांगितलीत, आजच्या मुलांबरोबर कसं वागावं याबद्दलची अत्यंत सुरेख अशी माहिती सांगितलीत, त्याबद्दल आमच्या श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: बरं, श्रोते हो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी पूर्वा आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

इंद्रधनुष या कार्यक्रमामध्ये संगणक युगातील मुलांचा अभ्यास आणि छंद जोपासण्याची कला कशी साधावी याविषयी उपेंद्र बापट यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. इंद्रधनुष हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:02 आणि 7 सेकंद झालेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. कार्यक्रमाची सुरुवात करते सुशीला या चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातील गीतानं. गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत राम कदम.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता आपण जानकी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातील गीत ऐकूया. गीतकार सुधीर मोघे आणि संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता ऐकवते यशोदा या चित्रपटातलं गीत. कृष्णा कल्ले यांचा स्वर आहे, आरती प्रभू यांचे शब्द आणि संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: श्रोते हो, 2 ऑगस्ट 2026 ला रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी. गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
1: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाहीये, तर ज्ञान विचार

0: आणि संशोधनाची ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या आंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञान भाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आता आपल्याला आपली माणसं या चित्रपटातलं गीत ऐकवते आशा भोसले यांचा स्वर. गीत आहे राजेश मुजुमदार यांचं आणि त्याला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: श्रोतेहो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: यांचं आणि श्रोतेहो हा चित्रपट होता राम राम गंगाराम। या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत। हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजेच 11:05 आपण गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून पुन्हा एकदा चित्रपट संगीताचा आनंद घेणारच आहोत।
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं।
0: 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची पहिली सभा। श्रोतेहो, सकाळचे 10:30 आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणाऱ्या माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर या

प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमाचं निवेदन केलं विद्या तावडे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आणि ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे दुपारी 12 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आज कथा ऐकाल कस्तुरी. लेखन केले स्नेहल बाकरे यांनी. कल्पना दुधाळ यांचं कविता वाचन, तर ललित लेख स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. लेखिका आहे डॉक्टर पूजा सामंत. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, बाहेर पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच पावसावर आधारित गाता रहे मेरा दिल ऐकायला तुम्हाला कसं वाटेल? काही वेळातच हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मात्र त्याआधी ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होत आहेत. या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी अनघा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आकाशातून अलगद झरझर कोसळणारा पाऊस, मातीचा दरवळणारा सुगंध, पानावर थबकलेले दवबिंदू आणि त्या प्रत्येक थेंबाबरोबर मनात जागणाऱ्या असंख्य भावना. भारतीय संस्कृतीत पाऊस हा केवळ एक ऋतू नाही, तर तो प्रेमाचा, विरहाचा, आठवणींचा आणि नव्या आशांचा उत्सव आहे. पावसाचं हे अद्भुत रूप आपल्या हिंदी चित्रपट संगीतानंही अनेक वर्ष जपलंय. कधी रिमझिम सरींमध्ये फुलणारं पहिलं प्रेम, कधी प्रिय व्यक्तीच्या विरहानं व्याकुळ झालेलं मन, कधी पावसाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, तर कधी चिंब भिजत आयुष्याचा आनंद साजरा करणारी तरुणाई. प्रत्येक भावनेला शब्द दिले ते आपल्या प्रतिभावान गीतकारांनी. बघा ना, आनंद बक्षी यांच्या सहज सुंदर लेखणीतून पावसात प्रेमाला नवी भाषा मिळाली. रिमझिम सरीना कोमल स्पर्श लाभला. जावेद अख्तर यांनी ढगामध्ये शेतकऱ्यांची आशा पाहिली. प्रसून जोशी यांनी पावसाला मुक्त जीवनाचा उत्सव बनवलं, तर इर्शाद कामिल यांनी आधुनिक संवेदनांनाही पावसाच्या ओलाव्याची सुंदर किनार दिली. याच गीतकारांच्या गाण्यांचा आनंद घेऊया आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. श्रोते हो, भारतीय चित्रपट संगीतात पावसाची अनेक रूपं शब्दबद्ध झाली, पण प्रेमाच्या उत्कट भावनांना पावसाच्या प्रत्येक थेंबाशी जोडण्याचं विलक्षण कौशल्य ज्या गीतकाराकडे होतं ते म्हणजे आनंद बक्षी. त्यांच्या लेखणीत शब्द कधी क्लिष्ट वाटत नाहीत, साधे, सहज आणि सर्वसामान्यांच्या ओठावर चटकन रुळणारे, पण त्यांच्यामागे दडलेली भावना मात्र विलक्षण गहिरी असते. आता मी जे गाणं ऐकवणार आहे ते गाणंही असंच खास आनंद बक्षी स्टाईलचं आहे. ऐकूया मोहरा या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: श्रोते हो, आधीच्या गाण्यामध्ये आपण पावसाच्या धुंद उत्कट रूपाचा अनुभव घेतला. पण पाऊस नेहमीच असा धडधडता नसतो, कधी तो अलगद बरसतो, मनाच्या कोपऱ्या शांतपणे झिरपत राहतो. त्या कोमल हळव्या पावसाला शब्द दिले ते गीतकार जावेद अख्तर यांनी. उर्दू शायरीचा नाजूक गोडवा आणि हिंदी काव्याची सहजता यांचा सुंदर संगम त्यांच्या लेखणीत दिसतो. त्यांच्या गीतामध्ये प्रेम मोठ्यानं व्यक्त होत नाही, ते नजरेतून, शांततेतून आणि रिमझिमणाऱ्या सरींमधून उमलतं. असंच एक छान संगीत श्रोते हो ऐकवते, चित्रपट आहे 1942 अ लव्ह स्टोरी.

रिमझिम सरींमध्ये मन भिजलं की नकळत बालपणाच्या आठवणीही जाग्या होतात. पाऊस हा फक्त प्रेमिकांचाच नसतो, तो निरागस हास्याचा, मैत्रीचा आणि आयुष्यातील सुंदर क्षणांचा सोबतीही असतो. हीच भावना गीतकार आनंद बक्षी यांनी दिल तो पागल है या चित्रपटातील कोई लडकी है या गीतात अत्यंत सहजपणे मांडली. बक्षी यांच्या लेखनातील सर्वात मोठी ताकद म्हणजे साध्या शब्दात मोठं भावविश्व उभं करणं. कोई लडकी है जब वो हसती है या ओळीमध्ये केवळ एका मुलीचं वर्णन नाही आहे, तर प्रेमात पडणाऱ्या प्रत्येक मनाचा पहिला आनंद दडलाय. पावसाच्या सरी, रंगीबेरंगी छत्र्या, बालपणीचे खेळ आणि पहिल्या प्रेमाची चाहूल हे सगळं या गीतामध्ये, या गीताच्या शब्दांमध्ये स्पष्टपणे जाणवतंय. होय ना श्रोते हो? तेव्हा ऐकूया दिल तो पागल है या चित्रपटातलं हे अतिशय सुंदर गीत.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
2: श्रोते हो, पाऊस जसा धरणीची तहान भागवतो तसाच तो मनातल्या आठवणी नाही जागवतो. पण प्रत्येक पाऊस आनंद घेऊनच येतो असं नाही, कधी तो विरहाची वेदनाही अधिक तीव्र करतो. हीच भावना गीतकार मजरू सुलतानपुरी यांनी सावन बरसे तरसे दिल या गीतात अत्यंत सहज आणि भावपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. चित्रपट आहे दहक.

पावसाचा प्रत्येक थेंब निसर्गात एक अदृश्य लय निर्माण करतो. वाऱ्याचा स्पर्श, पानांची सळसळ, ढगांचा गडगडाट आणि रिमझिम सरी सगळंच एका सुरेल तालात गुंफलेलं असतं. त्या नैसर्गिक लयीला शब्दरूप दिलं ते गीतकार आनंद बक्षी यांनी आणि मग गीत तयार झालं ताल से ताल मिला. श्रोते हो, हे गीत केवळ प्रेमगीत नाही तर ते दोन मनांच्या, दोन आत्म्यांच्या आणि निसर्गाच्या एकरूप होण्याचं गीत आहे. ऐकूया ताल या चित्रपटातलं हे खूप छान असलेलं गीत.

पावसाची गाणी म्हणजे विरह, प्रतीक्षा, प्रेम, नवीन आशा. पण असंही एक गाणं आहे ज्यामध्ये प्रेमाच्या नात्यातील निशब्द संवाद कसा बनतो ते दाखवतं. कधी शब्दांची गरजच नसते, एक नजर, हलकासा स्पर्श आणि रिमझिम पावसाच्या सरी मनातील सगळं काही सांगून जातं. गीतकार प्रसून जोशी यांच्या लेखणीत आधुनिक विचार आणि काव्यात्मक संवेदनशीलता यांचा अप्रतिम संगम दिसतो. तोच संगम या पुढच्या गीतामध्ये आपल्याला दिसणारे. चित्रपट आहे फना.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपण गीतकारांच्या दृष्टीतून पावसाला भेटतो आहोत, त्याच्या शब्दातून पावसाला भेटतो आहोत. आता असंच एक छानसं गीत मी आपल्याला ऐकवते. हे गीत आहे प्रसून जोशी यांचं. त्यांनी त्यांच्या या गीतामध्ये पावसाला केवळ निसर्गाचं रूप मानलं नाही आहे, तर तो एका मुक्त मनाचा उत्सव बनवला आहे. त्यांच्या या गीताच्या प्रत्येक शब्दात भारतीय मातीचा सुगंध, लोकगीतांची सहजता आणि कवितेची उंची जाणवते. ऐकूया गुरु या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, भारतीय शेतकऱ्यांसाठी पाऊस म्हणजे केवळ ऋतू नाही आहे, तर तो त्यांच्यासाठी जीवनाचा आधार आहे. गीतकार जावेद अख्तर यांच्या गीतामध्ये हेच सगळं चित्रण आलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला चित्रपटही कळला असेल. त्यांच्या या गीतातलं घनन हा शब्द केवळ ढगांचा गडगडाट व्यक्त करत नाही, तर तो शेतकऱ्यांच्या आशेचा आवाज आहे. कोरड्या जमिनीची तृष्णा, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्न आणि आकाशाकडे लागलेली त्यांची नजर, हे सगळं या गीतात जिवंत होतं. होय श्रोते हो, मी आपल्याला ऐकवते लगान चित्रपटातलं हे लोकप्रिय गीत.

आपला प्रेम, प्रतीक्षा, आशा, स्वप्न, विरह आणि जीवनाच्या असंख्य भावनांचं प्रतीक बनवलं. म्हणूनच काळ बदलला, संगीत बदललं, पिढ्या बदलल्या, पण पावसाची ही गाणी आजही तितकीच ताजी, ओलसर आणि मनाला स्पर्शून जाणारी आहेत. याच नोटवर श्रोते हो आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, रिमझिमणाऱ्या सरी म्हणजे फक्त पाऊस नव्हे हो, तो आठवणींचा ऋतू आहे. तो कधी पहिल्या प्रेमाची चाहूल देतो, कधी विरहाची वेदना जाणवतो, तर कधी जीवनाकडे नव्या आशेने पाहायला शिकवतो. श्रोते हो, आज आपण ज्यांची गीतं ऐकली त्या सर्व गीतकारांनी पावसाला केवळ ऋतू म्हणून पाहिलं नाही, तर

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो 12 वाजतायत. आता आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी पुणे 12 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सविता जेरेचा सप्रेम नमस्कार. मैत्रिणींनो, आजचा संपूर्ण कार्यक्रम नटला आहे, सजला आहे एक सुंदर कथा, काही सुंदर अशा कविता आणि ललितबंधानी, आणि या सगळ्यांबरोबरच अवीट गोडीची अशी गाणी देखील. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्नेहल बाकरे यांच्या कस्तुरी या कथेनी.
1: नमस्कार, मी स्नेहल बाकरे. कथेचं नाव आहे कस्तुरी. कस्तुरी, कम इन माय कॅबिन राईट नाव. येस सर. मी आय. ती आपलं वाक्य संपवणार इतक्यातच तिचा बॉस शंतनू, यू नो दॅट यू डोंट नीड परमिशन टू एंटर इन माय कॅबिन. येस सर. कस्तुरी जरा बिचकतच समोरच्या खुर्चीत बसते. कस्तुरी, हे काय आहे सगळं? हा काय मेल पाठवलायस? आणि तुला काय वाटतं मी हे सगळं ॲक्सेप्ट करेल? आय नो, मी आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं. अगं कस्तुरी, यू आर अन ॲसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची CEO बनणार आहेस, आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेयस? हवं तर एक काम कर, आठवड्याभरासाठी सुट्टी घे, कुठेतरी मस्त फिरून ये, तुझं माइंड तेवढंच रिलॅक्स होईल. हवं तर मी तिकीट्स बुक करतो. प्लीज काम डाऊन शंतनू, त्याची खरंच काही गरज नाही. तू उगाच ओव्हर रिॲक्ट होतोयस. आणि तसं बघायला गेलं तर या कंपनीत अजूनही इतर सक्षम लोक आहेत. आय थिंक नचिकेत ऑल्सो डिझर्व दिस पोस्ट. ओ, नाव आय गेट इट. तर नचिकेतनं तुला रिझाईन करायला प्रेशराइज केलं आहे तर? तसं अजिबात नाही आहे. तुझा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. कस्तुरी, मी तुला आणि नचिकेतला चांगलंच ओळखतो. आय एम सॉरी टू से दिस, बट तू जेव्हापासून त्याची बॉस बनली आहेस ना, तेव्हापासून तुझ्या नवऱ्याचा पुरुषी अहंकार दुखावलाय. आता तू रागाच्या भरात उगाच काहीही बोलतोयस शंतनू? अगं मी तुला लहानपणापासून ओळखतो. तू किती जिद्दी आहेस याची मला पूर्ण कल्पना आहे. बट स्टील आय रिक्वेस्ट यू, प्लीज यावेळी तरी स्वतःचा विचार कर. नेहमीप्रमाणे दुसऱ्यासाठी स्वतःचं सुख, स्वतःचं यश सॅक्रिफाईस करू नकोस. तुला वाटतंय ना तसं खरंच काही नाही. अरे, रिहानानं मेडिकलची एंट्रन्स एक्झाम क्लिअर केली आहे. काही महिन्यातच ग्रॅज्युएशनसाठी तिला US जावं लागेल, आणि शिक्षण पूर्ण झालं तर ती कदाचित तिथेच कायमची सेटल होईल ना. मग आता मला तिला वेळ द्यायचा आहे, आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय. रिहानाचं कारण पुढे करून ती कसंबसं शंतनूला तिचा राजीनामा स्वीकारायला भाग पाडते. आठवड्याभरात ती काम करत असणारे उर्वरित सगळे प्रोजेक्ट्स नचिकेतला हँडओव्हर करून ती कंपनीचा निरोप घेते. रिहाना अमेरिकेत जाईपर्यंतच तिची थोडीफार साथ आपल्याला मिळेल, पण त्यानंतर मात्र आपण पूर्णतः एकटे

हे तिला चांगलंच माहिती असतं. याकरता ती आता करिअर काउन्सलर म्हणून काम करायचं ठरवते. कस्तुरी सोडून गेल्यानंतर तिला मिळणारी सीईओची पोझिशन आता नचिकेतला मिळते. त्याला आता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाल्याने या संधीचं सोनं कसं करता येईल यासाठी तो दिवसरात्र मेहनत करू लागला. जसजसा शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू लागला तसतशा नचिकेतच्या परदेशी फेऱ्या वाढू लागल्या. कधी कधी तर 2-3 महिन्यांनीच तो घरी परतायचा. कस्तुरीला देखील आता निरनिराळ्या कॉलेजमधून कंपन्यांमधून मार्गदर्शनासाठी बोलावलं जाऊ लागलं. तिच्या इतक्या वर्षांचा अनुभवांचा हजारो तरुणांना फायदा होऊ लागला. एक दिवस तिला तिने ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं ना तिथे बोलावण्यात आलं. ती अगदी उत्साहानं तिथे पोचली. आज ती तासभर आधीच तिथे आली. कॉलेजच्या आवारात पाऊल टाकताच तिथल्या अनेक आठवणी तिच्या मनात झरझर पाझरू लागल्या. तिथल्या मैत्रिणींच्या घोळक्यात ती स्वतःला शोधू लागली. कॉरिडॉरमधून फिरता फिरता तिने सहजच खिडकीतून एका वर्गात डोकावलं. कोणीतरी ओळखीचा चेहरा तिच्या नजरेस पडल्याचा भास झाला. खात्री करण्यासाठी ती त्या वर्गात शिरली तेव्हा एक व्यक्ती पाठमोरी उभी राहून काहीतरी बोलत असते. व्हॉट इज इन द नेम दॅट विच वी कॉल अ रोज बाय एनी अदर. अरे थांबा थांबा जरा, यात नेम नंतर पॉज पाहिजे, नंतर टोनही चेंज व्हायला हवा ना. तुम्ही नुसतं शब्द उच्चारल्यासारखं डायलॉग बोलू नकात. फीलिंग्स हवे आहेत. आपण दी ग्रेट शेक्सपियरचं रोमिओ जुलियट बसवतोय. त्यांच्या प्रेमाची ताकद या शब्दांमधून व्यक्त व्हायला हवी, तरच आपण पुढल्या फेरीत जाऊ शकू. तो आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणून ती आणखी जवळ गेली. इतक्यात मागे वळलेल्या अगस्त्याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या नजरेच्या एका कटाक्षानं तिनं बंद करून ठेवलेल्या मनाच्या कप्प्यावर जुन्या आठवणींनी हलकीशी दस्तक दिली. काळजात अनेक तरंग उठले. ओठावर हसू आणि डोळ्यात अनाहत भावनांची ओलसर छटा पसरली. काही क्षण अगस्त्याचीही तीच अवस्था होती. पण दुसऱ्या क्षणी चटकन तो स्वतःला सावरत कस्तुरीसोबत वर्गाबाहेर आला. ते दोघं कॅन्टीनमध्ये गेले. अगस्त्याने कस्तुरीला जशी आवडते ना तशी स्ट्रॉंग कॉफी आणली. त्यांना एकमेकांशी खूप काही बोलायचं होतं पण कस्तुरीला तिच्या सेशनसाठी उशीर होत असल्यानं तिनं नाईलाजानं त्याचा निरोप घेतला. सेशन संपताच कस्तुरी घरी आली. तिनं लगबगीनं कपाटातून एक जुनी फाईल बाहेर काढली. कॉलेजच्या सगळ्या सर्टिफिकेटमधून एक फोटो काढून तो ती उराशी धरून मनसोक्त रडू लागली. तो फोटो म्हणजे तिच्याकडे असणारी अगस्त्याची शेवटची आठवण. कॉलेजमध्ये असताना त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण तिच्या वडिलांना मात्र अगस्त्य अजिबात पसंत नव्हता. अगस्त्य त्रिपाठी, एका परराज्यातला मुलगा, तो आपल्या मुलीला कसं काय सुखी ठेवणार अशी त्यांना शंका वाटायची. पण हां, त्यांना हेही पक्क ठाऊक होतं की कस्तुरीचं आपल्यावर नितांत प्रेम आहे. ती आपल्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. मग नचिकेत सारखा उच्च शिक्षित कस्तुरीला अनुरूप असणारा मुलगा पाहून त्यांनी तिचं लग्न लावून दिलं. कस्तुरीने देखील वडिलांना दिलेला शब्द निकषाने पाळला. काळाच्या ओघात ती अगस्त्याला पार विसरून गेली. पण आता आज इतक्या वर्षांनी त्याला पाहून मनाच्या गाभाऱ्यात खोल रुतून बसलेल्या आठवणींनी तिनं पुन्हा एकदा वेढलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अगस्त्याला पुन्हा कधीही भेटायचं नाही. पण दुसऱ्याच दिवशी त्याचा फोन आल्यावर तिचा आत्मसंयम ढळला. किनाऱ्यानं साथ घालताच लाटा जशा उचळत त्याच्यापर्यंत पोहोचतात ना, तशाच काही ओढीनं कस्तुरी त्याला भेटायला निघाली. जवळच्या एका कॉफी शॉपमध्ये ते भेटले. दोघांची एकमेकांना पुन्हा नव्याने ओळख झाली. आणि मग काय, भूतकाळातलं प्रेम, वर्तमानकाळातली मैत्री, भविष्यातल्या त्या अस्पष्ट नात्याकडे उगाच एक दिशाहीन आस लावून पाहत होतं. कस्तुरीप्रमाणेच अगस्त्यही आपल्या सुखी संसारात सिरावलेला होता. पण तरीही त्यांना एकमेकांबद्दल एक विलक्षण ओढ जाणवत होती. त्यांची भेट म्हणजे आयुष्याच्या एखाद्या

0: समांत वळणावर पुन्हा नव्याने सुरू केलेला प्रवास, जिथे त्यांच्या नात्याला नावही नाही आणि कदाचित अस्तित्वही नाही. पुढच्या काही भेटीत अगस्त्य आपल्या मुलाचा म्हणजे राघवचा फोटो कस्तुरीला दाखवतो आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी तिला तो आपल्या घरी बोलावतो. पहिल्या भेटीतच राघवनी कस्तुरीची छान गट्टी होते, मग त्याच्या आग्रहखातर ती वरचेवर त्यांच्या घरी येऊ लागते. कस्तुरी आली की अगस्त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची. तो विनाकारण तिच्या अवतीभोवती घुटमळत राहायचा, पण हे पाहून मात्र त्याची बायको म्हणजे मेघना फार अस्वस्थ व्हायची. मेघना तशी कस्तुरीच्या मानानं कमी शिकलेली, बाहेरच्या जगाचं फार काही ज्ञान नसणारी, साधं सुधं राहणीमान असणारी एक सामान्य गृहिणी. पण कस्तुरी मात्र उच्चशिक्षित, स्मार्ट, टापटीप राहणारी आणि अगस्त्याची एकेकाळची प्रेयसी सुद्धा. त्यामुळे कस्तुरी घरी आली ना की मेघनातली असुरक्षिततेची भावना स्पष्ट दिसून यायची. नचिकेतशी लग्न झाल्यानंतर कस्तुरीनं त्याला आपल्या कंपनीत रुजू करून घेतलं होतं. कित्येकदा त्याने केलेल्या चुकांची जबाबदारीही तिने स्वतःवर घेतली होती. ती नेहमीच त्याची प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्यायची, पण तो मात्र तिला आपली स्पर्धक मानून स्वतःच्या मनातल्या असूयाच्या डागण्या देत राहायचा. या स्पर्धेतून स्वतःला मुक्त करून घेण्यासाठी आणि खरं तर त्याच्या सुखासाठीच तिनं स्वतःच्या यशावर, करिअरवर पाणी सोडलं होतं. ज्या आपुलकीची, सन्मानपूर्वक वागणुकीची ती नचिकेतकडून अपेक्षा करायची ना, ती आता तिला अगस्त्यकडून मिळू लागली. पण त्याचवेळी मेघनाच्या नजरेतील थिजलेली निशब्दता तिला आता टोचू लागली. नकळतपणे एक अपराधीपणाची भावना तिच्या मनात मूळ धरू लागली. मग तिनं हळूहळू अगस्त्याच्या घरी येणं जाणं कमी केलं. फोनवरही ती त्याच्याशी मोजकच बोलू लागली. अगस्त्यापासून पुन्हा एकदा दूर जाण्यासाठी तिने काही महिन्यांसाठी रिहानाकडे जाण्याचा निर्णय घेतला. अर्थात नचिकेत बिझी असल्याने शंतनू तिला एअरपोर्टवर सी ऑफ करायला आला. कित्येक वर्षांनी आज ती शंतनूसोबत नचिकेत व अगस्त्यबद्दल भरभरून बोलली. वडील गेल्यानंतर शंतनूने तिला मोठ्या भावासारखा आधार दिला होता, त्यामुळे काही बाबतीत जरी ती शंतनूच्या मतांशी सहमत नसली ना, तरीही तिचा त्याच्यावर खूप विश्वास होता आणि मन मोकळं करण्यासाठी तिच्याकडे आता शंतनू ही एकमेव व्यक्ती उरली होती. शंतनूनं तिचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. तिच्या मनातल्या वेदनांच्या निखाऱ्याची धग त्याला स्पष्ट जाणवत होती आणि पुढे सरणारा काळच त्यावर फुंकर घालू शकतो हेही त्याला पक्क ठाऊक होतं. शेवटी तिचा निरोप घेताना तो तिला एवढंच म्हणाला, आफ्टर ऑल नेम मॅटर्स. दुसऱ्यांच्या आयुष्यात सुगंध भरताना स्वतःचं अस्तित्व विसरणारी कस्तुरीच ना तू.
1: स्नेहल बाकरे यांची कस्तुरी ही कथा आत्ता आपण ऐकलीत.

0: तेरी जय हो हे सौमित सेन यांनी गायलेलं गाणं आत्ता आपण ऐकलं. मैत्रिणींनो, काळजाचा ठाव घेणाऱ्या, खूप खोल आणि मनापासून विचार करायला लावणाऱ्या शब्दरचना असलेल्या कविता ज्या असतात अतिशय सहज सोप्या, तरीही आपल्याला अतिशय समृद्ध करतात, अशा कविता आत्ता आपण ऐकणार आहोत एक अतिशय जाणकार कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या.
1: नमस्कार. नुकतीच वारी होऊन गेली असली तरी वारी प्रत्येकाच्या मनात असतेच असते, त्या अनुषंगाने या दोन कविता. ज्ञानेश्वर तुकोबांच्या पालख्यांबरोबर टाळ मृदंगाच्या गजरात लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठलभक्तीच्या ओढीने चालत असतात. उन्हा पावसात मुक्काम दर मुक्काम चालणारे वारकरी भजन अभंगात दंग असतात. अशात शेतात राबणाऱ्या आयाबायांना पंढरीला जायचं तर असतं, पण संसाराचे कामाधामाचे व्याप ते कसे सुटणार. मग विठोबात शेतात येऊन आपल्या पातीत उभा राहतो, कामाला हातभार लावतो. शिवाय तो एकटा येत नाही तर रखुमाईलाही सोबत आणतो, असा भक्तीचा सुरेख मेळ असणारी ही कविता आहे. विठोबा. काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा, जिथं जिथं माझी

पात तिथं शेजारीच उभा. खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, खळ्यावर राखणीला करी साथ काळो खात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीनं पात, हाती खुर प्याची मुठ धरी संगतीने पात, गोडी वाट ते कामाला वाढे घामाची ग शोभा, गोडी वाट ते कामाला वाढे घामाची ग शोभा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. चिखल लात लागणीला लावी वाकू नग रोप, चिखल लात लागणीला लावी वाकू नग रोप, स्पर्श सावळ्या पायांचा नट त्यात सऱ्या वाफ, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, पाणी पिऊन फुगतो मऊ ढेकळी वरंबा, काळ्या आईच्या ओढीनं येई धावत विठोबा. दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, दगडाच्या देहामधी नाही लपत विठोबा, भरसुगीच्या दिसात पेंड्या बांधते रखुमा, भरसुगीच्या दिसात पेंड्या बांधते रखुमा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, भलरीच्या तालावर विठू काढतो कडबा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीचं उभा, जिथं जिथं माझी पात तिथं शेजारीचं उभा. लाडक्या विठुरायाकडे जावं, नामदेव पायरीवर डोकं टेकवावं, मनातले सल मोकळे करावेत आणि पुन्हा रोजच्या धबडग्यात मिसळून जावं, ही गाराणी कधी स्वतःच्या सुखदुःखाची तर कधी ठसठसत्या सामाजिक जाणीवांची. वर्तमानाची धास्ती, भविष्याची भीती अशी घुसमट सांगणारा हा सामान्य माणूस कवितेतून काय सांगतोय. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा. पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांइतकंच भारी असतं बघ विठोबा, भर गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या असं भडाभडा मनातलं बोलता येणं, तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडतात तुझ्या अंगावर, तुझ्या कळसाला भिडलेल्या गोर गरिबांच्या आशाळभूत नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहळ सोडतात तुझ्या अंगावर, तू कमरेवरचे हात काढावेत म्हणून. इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत, इथं प्रश्नांनाच पडतात प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत, आणि तसंही उत्तरं नसल्यानं प्रश्नांच्या डोक्यात कुणी दगड घातलेली पाहिलीस का तू युगांपासून. बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून, बाळाला चोळून मोळून पायावर आंघोळ घालून पळू पळू काम गाठत कालवतात पोरी मातीच्या ढिगाऱ्यात पाणी, आणि विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, विटा थापताना हातातला गोळा वळवळतो तान्या भावावानी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते का रे जरा तरी, तेव्हा तुझ्या पायाखालची वीट शहारते का रे जरा तरी. रस्त्याकडच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला, रस्त्याकडेच्या नळीत लेकरू पाजत बसलेली बाई गुन्हेगार ठरलेल्या तिच्या नवऱ्याबद्दल काय विचारते तुला, बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा, बिळातला अंधार असह्य झालेले उंदीरच समईतल्या वाती पळवतात ना विठोबा. थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर, थोरल्याकडच्या म्हाताऱ्याला धाकट्याकडच्या म्हातारीनं पदरा आड लपवून दिलेली वाटी कालवणासहित भिरकावली जाते ओट्यावर, तेव्हा दोन्ही कोपऱ्यात मुसमुसत उपाशी निजलेल्या जीवांना कसं समजावणार आहेस तू, खरडत खरडत देवळाकडं ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस, खरडत खरडत देवळाकडं ओढणारे पाय आणि सासुरवास सोसणाऱ्या लेकीसुनांना पायरीवर पोतं टाकून काय सांगणार आहेस तू, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, तू आम्हाला एकादशीचं वेड लावलंस, दातांचं पाणी गिळताना पुण्याची आशा आणि दीर्घायुष्य दाखवलंस, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, उपाशी आतड्यातनं पाझरत आलास, जिथं भाग्याची रेषा उमटते तिथं बुक्का अष्टगंध होऊन उमटलास. विठोबा काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली, विठोबा काठोकाठ पूर उसळत नदी गावात घुसली, घरदारं गुरढोरं पोरांसहित शाळा वाहून गेली, तेव्हा तू नुसताच मास्तर का झालास,
घरदार गुरढोर पोरांसहित शाळा वाहून गेली तेव्हा तू नुसताच मास्तर का

झालास, भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना, भूकंपात गाडलेल्या माळवदात पडवीतल्या खिळ्याला फोटो होऊन लोंबकाळताना ढिगाऱ्याखालची माणसं दिसली नाहीत का तुला? बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लई भारी. बरं हे बघ, कोणत्याही टॉवर्स आणि सॅटेलाइटपेक्षा तुझ्या कळसांनी उभारलेलं भक्तीचं नेटवर्क लई भारी. आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात, तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळावर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास. आषाढी कार्तिकीला पालखीचे झेंडे फडफडतात, माती आणि आभाळ जोडतात, तेव्हा वारकऱ्यांच्या बुबुळांवर तकाकणारं समस्त विश्वच तू झालास. विठोबा किती आणि काय काय सांगू, विठोबा किती आणि काय काय सांगू, या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट. या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकं तरी आठवलं बाबा पटापट, इतकं तरी आठवलं बाबा पटापट. सगळीकडे सारखा पडेल तो पाऊस कसला, कुठं पूर परिस्थिती तर कुठं दुष्काळ अशी दमछाक होतच असते. पावसाच्या हुलकावण्यांनी होरपळलेल्या गावशिवारात एकमेकांना आश्वासक धीर देत, सांभाळून घेत जगण्याशी चार हात करावे लागतात, हे धीराचे बोल कवितेमधून असे असतात. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ, जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. दुष्काळाआड लपलेले छुपे दुष्काळ, जबडे वासायच्या आत तांब्या तवलीसह भरून ठेव गाडगी मडकी. होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची, होऊ देऊ नकोस तहान मोड मुक्या जित्राबांची, कुणीतरी अढळ विश्वासही ठेवतं आपल्यावर. येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस. येत्या पावसाळ्यात स्वतःच स्वतःला दिलेल्या शपथा सुटतील तोवर धीर सोडू नकोस. बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पानथळ ना ओलीत, बुबुळांभोवती पसरलेल्या रेताळात ना पानथळ ना ओलीत, एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव, एवढ्या तेवढ्यानं उडवून जाणारा जीव एका पानाच्या सावलीआड दडव. तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत, तळ्यात नसेल मळ्यात नसेल इतकं पाणी डोळ्यात असेल म्हणत ओलेकर श्वासामागून श्वास. तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव, तहानच भागत नाही म्हणणारी तहान अर्ध्या डेऱ्यातल्या पाझरात साठव. शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक, शिरवाळाची वाट बघणाऱ्या बिळातले चित्कार ऐक, म्हणजे दुष्काळ अंगावर येणार नाही. लाही सोसत पोचलोच आहोत इथवर, लाही सोसत पोचलोच आहोत इथवर, लांब नाही आता पावसाळा, लांब नाही आता पावसाळा, आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेच तुझ्या माझ्यात, आपण भुंडी केलेली धरती चटके आपल्यालाच देणार इतकं शहाणपण आहेच तुझ्या माझ्यात. नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळ माती, नुसतं बोट फिरवून पुसून निघेल अशी राहिली नाही ही धूळ माती, तिच्यात मिसळला आहे तुझ्या माझ्या जगण्यातला कार्बन, फिरतच राहील हवेत त्याची मुदत संपेपर्यंत. तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस, तू कुणीही असशील पण निराश होऊ नकोस, आधीच शिक्के मारून काळाला बदनाम करू नकोस. त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा, त्याचाही नाईलाज असेल बिचाऱ्याचा, नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती, नाहीतर तुझी माझी इंद्रधनुषी स्वप्न अशी अपुरी राहिली नसती. निसर्ग जेवढा सुखदायी तेवढाच विनाशक. पावसाळ्यातली एखादी दुर्घटना हादरवून टाकते, डोंगरातलं एखादं गाव डोळ्यांदेखत गुडूप होतं आणि आपण निसर्गापुढे हात टेकतो, कारण निसर्ग माहीर असतो. माहीर निसर्ग अशी ही कविता आहे. एक माणूस भेटला ज्याने बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना, एक माणूस भेटला ज्यानं बघितलंय प्रत्यक्ष निसर्गरम्य डोंगरानं कुशीतलं गाव गिळताना.
घरातल्या

त्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना घरातल्यांच्या टाटातला दुसरा टा ऐकण्याआधी अख्खं गावच गुडूप होताना भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला तेव्हापासून झोपला नाही तो. भेदरलेल्या काळजातून त्याचा आवाज आरपार गेला तेव्हापासून झोपला नाही तो. जागाही नाही, नाडी चालू आहे म्हणून मेलेलाही नाही. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला. भुईच्या बोटभर भेगेचीही भीती वाटते त्याला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. कुठंही मुरणारं घोटभर पाणी म्हणजे बदला घेण्याच्या हत्यारांपैकीच एक समजून तो वेडा झाला. हातवारे करून एवढंच सांगतोय तो. हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कुणीच नाही. हातवारे करून एवढंच सांगतोय तो की भक्कमपणे पाठीशी राहून विचारपूर्वक खंजीर खुपसण्यात निसर्गा इतका माहीर कुणीच नाही. माणूस म्हणून आपण अनेक गोष्टींचा विचार करतो, शोध घेतो, एकमेकांना सांगतो. हे सांगणं संवेदनशील सकारात्मक असलं की मनाचा ठाव घेतं. हा शोध असाही असतो. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. भूमीची हिरवी जावळं कितीही खरडून काप, ती भुरभुरतीलच चहूकडे. येवल्या फटीतूनही डोकावतील अलवार पोपडे. येवल्या फटींतूनही डोकावतील अलवार पोपडे. वाळलेल्या तणकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. वाळलेल्या तणकटावरच्या दवांसहित बोलक्या कहाण्या उद्ध्वस्त झाल्याच्या मुक्या खुणा जपून ठेवल्यात भूमीनं. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. तू बोल, बोलत रहा बहरात तुटणाऱ्या झाडांशी. ओळख तुझ्या अश्रुतला गळणाऱ्या चिकातला ओला फरक. पराक्कन होऊन मधमाशांच्या पायांना चिकट. पाखरू होऊन इथं तिथं विष्ठा टाक. पानगवताचं बी होऊन पसर वाऱ्याबरोबर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तू उकल, उकलत रहा युग ओलांडून माणसाला बिलगलेला प्राचीन गहिवर. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. तान्या बाळाच्या रडण्याचे भास नाहीत. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच. कोणत्याही वेळी कुणाची ना कुणाची बाळं जन्माला येतातच. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. रडण्या आपटण्याचेही भास नाहीत. कोणत्याही वेळी मरतच असतं कुणी ना कुणी कुणाच्या तरी जीवाभावाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू ओळख, ओळखत रहा रस्त्यावरचं रक्त कुत्र्याचं एका माणसाचं. तू तुझ्या संस्कृतीच्या भ्रमात राहू नकोस. जन्मदात्यांना लेकरं प्रियच असतात असं ठामपणे म्हणू शकत नाहीस तू. ममतेचे पदर फाटल्याच्या उदंड खुणा जन्मतात रोज. पानवठ्यालगतच्या टिटव्या बघ. पानवठ्यालगतच्या टिटव्या बघ. कर्कश्य ओरडून अंड्याजवळ जाणाऱ्यांची दिशाभूल करतात. पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव. पोटाला चिकटलेल्या माकडिनीच्या पिल्लाला धक्का लावून दाखव. मुंग्यांच्या तोंडातले कण हिसकावून थांबव. जखमी मेलेल्या मुंगळ्यांना उचलून पळणारे मुंगळे अडव. स्वतःच्या सुखदुःखाची सूक्ष्मलिपी उलगड. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. चाकोऱ्यांच्या मोडतोडीत झाडं जपून ठेव मुळांसकट बियांसकट. बाळं जपून ठेव जाणीवा नेणिवांसकट. हंड्या घागरीतलं तळपाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ. हंड्या घागरीतलं पाणी जागतिक वनव्यांपर्यंत पोहोचतंय का बघ. पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध. पूर्वजांच्या रांगेतली तुझी रांग शोध. पण स्वतःच्या शोधासाठी हत्यारं शोधू नकोस. पण स्वतःच्या शोधासाठी

0: बेला शेंडे यांनी गायलेलं रेखा गंधेवार यांचं हे गाणं आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. मैत्रिणींनो, एक हरहुन्नरी लेखिका म्हणजे डॉक्टर पूजा सामंत. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांचा हा ललितबंध, स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
1: नमस्कार, माझे नाव आहे डॉक्टर पूजा पराग सामंत. लेखाचे नाव आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. कौतुक, प्रोत्साहन, शाबासकी या गोष्टींना आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व असतं. एखादं काम करताना कौतुक झालं, शाबासकी मिळाली की आपल्याला प्रेरणा मिळून आपण अधिक जोमाने काम करण्यास सज्ज होतो. चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढून आयुष्य आनंदी होण्यास नक्कीच त्याचा उपयोग होतो. आपण अशा समाजात जगतो जिथे यशाचे मोजमाप

अनेकदा इतरांच्या प्रतिक्रियांवर ठरते. कुणीतरी आपल्या कामाचे कौतुक केले, सोशल मीडियावर भरपूर लाईक्स मिळाले, पुरस्कार मिळाला, वर्तमानपत्रात नाव छापून आले किंवा सन्मान झाला, तर आपण काहीतरी मोठे साध्य केले असे मानले जाते. मात्र या सर्व गदारोळात एक महत्त्वाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. आपण स्वतः कधी स्वतःचे कौतुक करतो का हो? आपण शाब्बासकी, कौतुक हे इतरांकडूनच अपेक्षित करतो, पण हेच कौतुक, हीच शाब्बासकी आपणच आपल्याला स्वतःला दिली तर? बरोबर, स्वतःच स्वतःला दिलेली शाब्बासकी. कितीतरी वेळा आयुष्यात आपण एखादं अवघड काम करतो तेव्हा वाटतं इतरांनी त्याचं कौतुक करावं, इतरांपर्यंत ते काम पोचावं, त्याची पोचपावती आपल्याला मिळावी. पोचपावती मिळाली नाही की दुःख वाटायला येतं, अपेक्षांचं ओझं झालं की दुःख देखील वाढतं. अगदी दररोजचं उदाहरण घ्यायचं झालं

आपल्या आयुष्यात आपण एखादं अवघड काम करतो तेव्हा वाटतं इतरांनी त्याचं कौतुक करावं, इतरांपर्यंत ते काम पोचावं, त्याची पोचपावती आपल्याला मिळावी. पोचपावती मिळाली नाही की दुःख वाटायला येतं. अपेक्षांचं ओझं झालं की दुःख देखील वाढतं. अगदी दररोजचं उदाहरण घ्यायचं झालं तर घरातील स्त्री दररोज मेहनतीने वेगवेगळे पदार्थ आपल्या कुटुंबासाठी, घरातील लोकांसाठी करत असते. पण अशावेळी घरातील लोक त्या पदार्थांचा आनंदाने फडशा पाडतात, पण तो कसा झाला आहे याबद्दल एक चकार शब्दही काढत नाहीत. जिने हा पदार्थ बनवला आहे तिचे कौतुक केले जात नाही, तिला सांगितलं जात नाही. इथे इतरांनी त्याची पारख करण्यापेक्षा आपल्या स्वतःलाच या कामातील अडचणी, त्यात घेतलेले कष्ट याची जाणीव असते. म्हणूनच ते काम पूर्ण झाल्याचा आनंद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. मग अशावेळी इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःला शाबासकी देऊन स्वतःचीच पाठ थोपटली तर, स्वतःलाच बक्षीस दिलं तर, हीच आहे स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी. आता स्वतःला शाबासकी देणं म्हणजे तिथे गर्व, अभिमान याचा प्रश्न येतच नाही. हां, आपण जे कष्ट घेतो त्यासाठी स्वतःला शाबासकी देणं म्हणजे आपण जसे आहोत ते स्वीकारणं. यामुळे नक्कीच जगण्याची उमेद वाढते. एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणे ही कल्पनाच मला भारी वाटते. लहानपणी एखादं काम केलं, चित्र काढलं, कविता म्हटली किंवा परीक्षेत चांगले गुण मिळवले की आई वडील आनंदाने शाबासकी द्यायचे. त्या एका शब्दातून पुढे जाण्याची प्रेरणा मिळायची. जसजसे आपण मोठे होतो तसे या शाबासकीचे प्रमाण देखील कमी होत जाते. अपेक्षा वाढतात, जबाबदाऱ्या वाढतात. हे अजून चांगले करता आले असते हं अशी वाक्य कानावर पडू लागतात आणि ती आयुष्याचा भाग होऊन जातात. अशा परिस्थितीत स्वतःलाच स्वतःची शाबासकी देणं ही केवळ एक सवय नसून मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक गोष्ट ठरते. आपली सुखाची, आनंदाची व्याख्या म्हणजे आपल्याला हवं असलेलं मिळालं पाहिजे. यासाठी आपण कोणत्या गोष्टीतून खुश होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. आयुष्य जगताना स्वतःमधील लहान मूल जपलं गेलं पाहिजे. निरपेक्ष भावनेने इतरांना केलेली मदत, दिवसभरात मनाजोग्या पूर्णत्वास नेलेल्या कामांची यादी, लेखणीतून काहीतरी उत्तम गवसलं की झालेला आनंद, तसेच केलेला एखादा सुंदर पदार्थ जो स्वतःलाच आवडून गेला की स्वतःची पाठ थोपटणं. अगदी साध्या साध्या गोष्टी असतात हो, पण या साध्या गोष्टींनीच आपलं आयुष्य बनत असतं. म्हणूनच ही स्वतःच स्वतःला दिलेली शाबासकी आयुष्यात खूपच महत्त्वपूर्ण ठरते. आपण ना अनेकदा स्वतःचेच कठोर परीक्षक बनतो. दिवसातील एक चूक लक्षात राहते पण केलेली 10 चांगली कामं आपण विसरतो. एखादं अपयश मनात घर करून बसतं पण त्याआधी अनेक वेळा केलेले प्रयत्न, मिळालेले यश आठवत नाही. स्वतःशी बोलताना आपण इतके कठोर का असतो? इतरांच्या एका छोट्याशा यशाचे कौतुक करणारे आपण स्वतःच्या मोठ्या प्रयत्नांकडे मात्र सहज दुर्लक्ष करतो. खरं तर जीवन ही 100 मीटरची शर्यत नाही, ती मॅरेथॉन आहे. येथे प्रत्येक दिवस जिंकणं महत्त्वाचं नसतं तर प्रत्येक दिवशी पुढे चालत राहणं महत्त्वाचं असतं. काही दिवस आपण वेगाने धावतो, काही दिवस सावकाश चालतो, तर काही दिवस थांबून श्वास घेतो. पण हा प्रवास सुरू ठेवतो. या प्रवासात प्रत्येक पाऊल कौतुकास पात्र असते. जीवनात पुरस्कार मिळतीलच असे नाही, प्रत्येक कामाची दखल घेतली जाईल असेही नाही. अनेकदा तुमच्या संघर्षाची साक्ष फक्त तुमचे अंतःकरणच देत असते. अशावेळी स्वतःच्या मनातून उमटलेली शाबासकी हीच सर्वात मोठी प्रेरणा ठरते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबत कायम राहणारी एकच व्यक्ती असते.

0: बरोबर, तुम्हीही स्वतः. माणसाने स्वतःचा सर्वात जवळचा मित्र व्हायला शिकलं पाहिजे. जो स्वतःला समजून घेतो, स्वतःच्या चुका स्वीकारतो, स्वतःला माफ करतो आणि स्वतःच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करतो, तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधानी राहू शकतो. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण एक छोटासा संवाद स्वतःशी साधू शकतो. आज मी कोणती चांगली गोष्ट केली? आज मी कोणती भीती जिंकली? आज मी कोणासाठी उपयोगी पडलो? आज मी कालपेक्षा एक पाऊल पुढे आलो का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला स्वतःच्या अनेक शाब्बासकीची ठिकाणं दिसू लागतील. अशावेळी खरेदी आवडत असल्यास स्वतःसाठी मनसोक्त खरेदी करावी. उंच डोंगरावर भटकत राहावं, समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या संगतीने चालत राहावं, पावसांच्या सरींमध्ये भिजावं, एखादं छानसं गाणं गुणगुणावं. प्रत्येकाच्या स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी निरनिराळ्या असतील, पण त्यातून मिळणारे आत्मिक समाधान हे प्रेरणादायकच ठरते. स्वतःला वेळ द्या, कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जा, कधीतरी सोलो ट्रिप करा, स्वतःच्या वाढदिवसादिवशी शॉपिंग करा. स्वतःला आनंदी ठेवताना अपराधीपणाची भावना मनातून काढून टाका. त्यावेळी स्वतःला हेही समजावता आलं पाहिजे की एरवी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असताना एखादा दिवस स्वतःला देणं हे आपलं कर्तव्यच आहे. स्वतःला समजून घेताना निवांत वेळ मिळवता आला पाहिजे. जब वी मिट या चित्रपटातील करीनाचे पात्र मला याचे उत्तम उदाहरण वाटते. मैं अपनी ही फेवरेट हूँ हे करीना वारंवार सांगत असते. स्वतःवर प्रेम करण्याचा विचार इथे महत्त्वपूर्ण ठरतो. आवडत्या गोष्टी करून प्रत्येक क्षण साजरा करणं म्हणजे स्वतःला शाब्बासकी देणं. मंगेश पाडगावकर म्हणतात, साधीशी कढीसुद्धा मनाजोगी जमणं. बघा, साधीशी कढीसुद्धा मनाजोगी जमणं, हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, डब्यातला गुळाचा खडा हळूच जिभेवर ठेवणं, सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं. चला तर मग स्वतः स्वतःचे लाड करूया. दुसऱ्याने आपल्यासाठी काही केले अथवा काही नाही केले तरी देखील बऱ्याच वेळेस आपण स्वतःसाठी पुरेसे असतो. स्वतः स्वतःला दिलेली शाब्बासकी म्हणजे सुगंधी अत्तराच्या कुपीसारखी असते. त्याचा सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळत राहतो, उत्साह निर्माण करतो, चैतन्य निर्माण करतो. धन्यवाद.
1: डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितबंध आता आपण ऐकलात, स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.

0: कार्यक्रमात हे आत्ता आपण ऐकलत वैशाली सामंत यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं हे गाणं. या गाण्याला संगीत दिलं होतं अवधूत गुप्ते यांनी. मैत्रिणींनो, वनिता मंडळचे हे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात याबद्दल आम्हाला नक्की कळवत रहा आमच्या prasaran.pune@gmail.com या मेल आय डीवर. आणि याबरोबरच आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. यानंतर ठीक 1 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्र

प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला कुंकवाचा करंडा चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या युगल स्वरातलं प्रभाकर जोगी यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर मुंबईचा जावई चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत.

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मधुबाला चावला झवेरी यांच्या स्वरातलं अवघाची संसार या चित्रपटातलं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं डॉक्टर वसंत अवसरे यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या युगल स्वरातलं या मालक चित्रपटातलं स अ शुक्ल यांचं गीत, संगीतकार स्नेहल भाटकर.

0: ಅದ ಮನ ಮಧೆ ಸದಣೆ ತುದ ಬರಿ ದಳೆ
1: गीतवहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या स्वरातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं दामकरी काम चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

0: बाय म्हणला, एक हंसपूर्व महाराज
1: आऊ पर सांगाल का नाही,
0: एक हंसपूर्व

गीता बाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं सोनारानं टोचले कान चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीतकार राम कदम. आणि कार्यक्रमात शेवटी

गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकल्यात आम्ही जातो अमुच्या गावा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजी

0: नगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब. समाज माध्यमावर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली असल्याचं ते म्हणाले. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर या नोटा चलनात येऊ शकतील. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता लोकसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईवर गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी केली. त्यावर प्रश्नोत्तराच्या तासात प्रत्येक सदस्याला जनहिताचे मुद्दे मांडता येतात, त्यामुळे हा तास सुरू ठेवण्याचं आवाहन बिर्ला यांनी विरोधकांना केलं. मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. याच मुद्द्यावरून आज राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. कलम 370 रद्द केल्याला आज 7 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण जम्मू काश्मीरचे भाजप खासदार सत पॉल शर्मा यांनी जागवली. हा दिवस केवळ जम्मू काश्मीरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस असल्याचं ते म्हणाले. तर हरियाणाचे खासदार संजय भाटिया यांनी हायड्रोजन रेल्वे सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 7 वर्षांपूर्वी कलम 370 आणि 35A मागे घेतल्यापासून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातल्या लोकांच्या जीवनमानात चांगला बदल घडल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे पायाभूत सोयीसुविधा वाढल्या आणि शिक्षण, आरोग्य, क्रीडा, उद्योग या क्षेत्रातल्या संधींमध्ये वाढ झाली असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या नोंदीत म्हटलं आहे. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाई संदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं.

मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हादळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि त्यावरचे आक्षेप दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. पूर्वी ही यादी 19 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमावरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांनी नोंदवलं. मात्र न्यायालयाचा हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. नीट पेपरफुटीविरोधातल्या कठोर कारवाईसह देशातल्या परीक्षांशी संबंधित वादाविषयी जेनझीबरोबर संवाद साधणारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ फेसबुकवरून 5 ते 6 तासांसाठी हटवण्यात आला होता. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याचं संचालकांनी म्हटलं आहे. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं राज्यभरात पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. ब्रिक्स देशांदरम्यान सांस्कृतिक सहकार्य वाढवणं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती मिळवणं या उद्देशानं सदस्य देशांच्या सांस्कृतिक प्रतिनिधींची आणि मंत्र्यांची एक बैठक आजपासून भोपाळ इथं होत आहे. येत्या शनिवारपर्यंत 8 ऑगस्टपर्यंत ही बैठक चालणार असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. पहिल्या 2 दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तर पुढच्या 2 दिवसात सांस्कृतिक मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्जनशील अर्थव्यवस्था, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग तसंच बौद्धिक मालमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक वारशांचं जतन यासह संस्कृती, हवामान आणि शाश्वत विकास आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. ब्रिक्स संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे असताना सांस्कृतिक भागीदारी बळकट करणं आणि त्या माध्यमातून सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देणं हे बैठकीचं उद्दिष्ट असल्याचं सांस्कृतिक मंत्रालयानं नमूद केलं आहे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक आणि तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आजपासून भुवनेश्वर इथं होत आहे. येत्या शुक्रवारपर्यंत ही बैठक चालणार असून यात ब्रिक्स सदस्य देशांचे शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी एकत्र येणार आहेत अशी माहिती शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वली शेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीने चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीने चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीत दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब.
समाज माध्यमावर ई20 इंधन धोरणाशी संबंधित

मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशा राणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 90% क्षेत्रावर पेरणी. जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम.
0: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात सुमारे 6,14,814 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून हे प्रमाण एकूण पेरणीच्या 90% इतकं आहे. सर्वाधिक 97% पेरणी सोयगाव तालुक्यात झाली आहे. दरम्यान नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातल्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी दाखल झालं आहे. धरणाचा पाणीसाठा 93% वर गेला असून सध्या 19,026 घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे गोदावरी नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन जायकवाडी नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पात्र 1,05,128 शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी ही माहिती दिली. या योजनेत जिल्ह्यातल्या 49,152 शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं असून 55,976 शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची तसंच अॅग्रीस्टॅक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या भूमी अभिलेख विभागाच्या 20 प्रकारच्या सेवा आता आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जमिनीच्या मोजणीची नक्कल, शेतपुस्तक, मोजणी नकाशा, क्षेत्रबुक, मिळकत पत्रिका स्वतंत्र करणं, भूसंपादन मोजणी, सेट बँक, जमिनीवरील आरक्षण, टिपण आदी सेवांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन भूमी अभिलेख विभागानं केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानातलं प्राणी संग्रहालय मिटमिटा इथल्या सफारी पार्कमध्ये स्थलांतरित करण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला असून परवानगी मिळताच स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. या पार्कमध्ये प्राण्यांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि नैसर्गिक सावली मिळावी यासाठी नर्सरीमधून थेट 10-12 फूट उंचीची 150 झाडं लावली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं अन्न आणि औषध प्रशासनानं चिकलठाणा परिसरात एका दूध डेअरीवर छापा टाकून 3,12,380 रुपयांचा भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. यामध्ये 950 किलो तूप, क्रीम आणि रिफाईंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे. शहरातील लक्ष्मी डेअरीच्या 3 विक्री केंद्रांवरही कारवाई करण्यात आली असून दूध डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून उत्पादन संच बंद करण्यात आले तसंच जप्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या 9 गावांसह पैठणमध्ये वसुंधरा हा सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचा सामाजिक उत्तरदायित्व निधी, राज्य शासन आणि समूह सहभाग अशा योगदानातून हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासंदर्भात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातली पाणी टंचाई दूर करून कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत त्यांना आदरांजली वाहण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर समाजानं चाललं पाहिजे असं जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जय

0: जयस्वाल यावेळी म्हणाले. आषाढी एकादशीचा सोहळा जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर नजीक वाळूच्या पंढरपूर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पैठण इथं आषाढी एकादशीनिमित्त शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची आणि भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळीकर यांच्या स्वरातलं

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला रंजना जोगळीकर यांच्या स्वरातलं DS रुबेन यांनी स्वरबद्ध केलेलं वंदना विटणकर यांचं गीत.

मिलिंद जोग यांच्या स्वरातलं वंदना विठणकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया कुसुमानिल या

0: कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: कुसुमानिल, कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहार. आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे मराठीतील प्रसिद्ध कवी अनिल आणि त्यांच्या पत्नी कुसुमावती देशपांडे यांनी विवाहापूर्व एकमेकांना पाठवलेल्या पत्रांचं हे संकलन. असं कुसुमानिल या पुस्तकाचं स्वरूप आहे. अर्थात 1922 ते 1927 या काळातील म्हणजे साधारण 100 वर्षापूर्वीचा हा पत्रव्यवहार आहे. परस्पराविषयीच्या आकर्षणाचा अर्थ शोधत, त्या आकर्षणाची शब्दातून अर्थ अभिव्यक्ती करीत, आपल्या अस्फुट भावना अनुभूत अशी शारीर मानसिक अवस्था सांगण्याचा प्रयत्न करीत लिहिली गेलेली ही पत्र साहजिकच अत्यंत खाजगी वैयक्तिक आहेत. 100 वर्षापूर्वीचा हा प्रेमपत्रांचा संग्रह वाचत असताना आजच्या तरुण पिढीला साहजिकच निराळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. या पत्रव्यवहारातील आरंभी आरंभीचे कुसुमने ए आर यांना दादा म्हणून संबोधणे आणि त्यांच्याकडून ताई म्हणून घेण्याचा आग्रह धरणे हे वाचून आजच्या पिढीची चांगलीच करमणूक झाल्याशिवाय राहणार नाही. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या त्या काळच्या इतिहासात अमरावतीकर दोन देशपांड्यांचे प्रणयार्धन चांगलेच गाजलं होतं. त्यातून एक पुरुषोत्तम यशवंत देशपांडे अथवा पी वाय आणि कुमारी विमल कोल्हटकर यांचं आणि दुसरं ए आर म्हणजे कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांचं. दुसरं प्रेम प्रकरण वडील माणसांच्या कट्टर विरोधामुळं विशेष गाजलं. त्या काळातील विद्यार्थी वर्गात पुणे नागपूर अमरावती येथील प्रतिष्ठित समाजात आणि बारूममध्ये कितीतरी वर्ष चविष्टपणे बोलण्याचा ते विषयच होऊन बसलं होतं. ही पत्र म्हणजे माझे आणि कुसुमचे अगदी वैयक्तिक जीवनधन आहे असं कवी अलिरांनी त्याबाबतीत म्हटलं आहे. या दोघांच्या परस्पराविषयीच्या भावना हळूहळू दोघांनाही कशा स्पष्ट होत गेल्या. प्रीतीची दाहकता, एकमेकांना भेटण्याची ओढ, त्यांच्या प्रेमसाफल्यात येणाऱ्या अडचणी, विरोधातून निर्माण झालेले ताण आणि नाट्य, अनिलांच्या बाजूची प्रेमरुंजी आणि कुसुमावतींनी त्या नात्यातील शारीरिकतेचा हळूहळू केलेला स्वीकार हा या प्रीतिकथेचा प्रवास या पत्रातून साकार होतो. कुसुमावतींच्या आईवडिलांचा या प्रेमाला विरोध होता. आजच्या काळात जातीनिर्बंध तोडून विवाह करणं हे लोकांच्या अंगवळी पडलेलं आहे, पण त्या काळी कधी न झालेली, कधी न ऐकलेली अशी ती गोष्ट होती. त्यामुळे समाजात वादळ उठे. ब्राह्मणातील भिन्न शाखांमध्ये सुद्धा तेव्हा विवाह होत नसत. मग आंतरजातीय विवाह कुठून होणार? ब्राह्मण आणि प्रभू असा आंतरजातीय संबंधांचा हा बहुधा पहिलाच प्रणयपूर्वक झालेला प्रेमविवाह असावा. शिवाय जाती विषमते इतकीच या विवाहात दुसऱ्याही एका विषमतेची धोंड होती, ती म्हणजे आर्थिक विषमतेची. कुसुमचे वडील रावबहादूर जयवंत त्या काळी अमरावती नागपूर या ठिकाणी एक नामवंत प्रतिष्ठित श्रीमंत वकील होते. सरकार दरबारी त्यांना मान होता. कवी अनिल हे देशपांडे घराण्यातील असले तरी ते घराणं तितकं श्रीमंत नव्हतं. ही आर्थिक विषमता कुसुमच्या वडिलांना बेचैन करीत होती. या प्रेमातून आपल्या मुलीनं सुटावं म्हणून ते हर प्रकारे प्रयत्न करतात. तिला परदेशी पाठवतात, पण तो पर्यंत उत्कट प्रेमाची दुर्दम्य ओढ दोघांच्याही मनात लक्षात आलेली होती. पुढील सहप्रवासाची दृढ खात्री पटलेली असते. कुसुमानील हे पुस्तक वाचकाला एखाद्या कादंबरीसारखं वाचनीय वाटतं. त्यात काव्य आहे, नाट्य आहे, आशा निराशेची ऊन सावली आहे, विरहाचं करपून टाकणारं ऊन आहे, शेवटी सायंतारा देखील उगवला आहे. प्रणयाचे सारे रंग फिकट गहिऱ्या छटांनी इथं फुलून आलेले आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे ही एक सत्यकथा आहे. संबंधितांनी 100 वर्षापूर्वी स्वतःकरता लिहून ठेवलेली, वास्तविक अशी 100 वर्ष जपून ठेवलेली वैयक्तिक पत्र मिळणं कठीणच, पण ती मिळाली. आणि या कहाणीद्वारे रसिकांना सत्य आणि सुंदरता यांचा अपूर्व मिलाफ असलेल्या एका मनोज्ञ प्रणय चित्राचं दर्शन झालं. उत्सुकता असेल त्यांनी हे पुस्तक प्रत्यक्ष वाचलं पाहिजे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला कुसुमानिल या कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांच्यातील पत्रव्यवहाराचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आजचा विषय आहे कंपोस्ट खत निर्मिती. याचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, रासायनिक खतांच्या वापरामुळे

उत्पादनामध्ये जरी वाढ होत असली तरीसुद्धा जमिनीचा पोत बिघडून तिची उत्पादन क्षमताही कमी होत असते. यासाठीच सेंद्रिय खतांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जेव्हा सेंद्रिय खतं आपल्याला उपलब्ध होतात तेव्हा त्याचा शेतामध्ये वापर जरूर वाढवला पाहिजे. या सेंद्रिय खतांच्या वापरामुळं पिकांच्या वाढीला आवश्यक असणाऱ्या सगळ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. सेंद्रिय खतांचे प्रकार आणि त्यातल्या अन्नघटकांचं प्रमाण याचा नीट अभ्यास करून आपल्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे योग्य त्या खतांचा वापर आपण करू शकतो. मंडळी, आज आपण जाणून घेऊया कंपोस्ट खत निर्मितीविषयी. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, गोठ्यातला काडी कचरा, मलमूत्र, मासळी, बाजारातले टाकाऊ अवशेष, शेतातलं तण, पिकांची धसकट, भुसा, पानं, ताट, देठ, शेंडे, खोड, भाज्यांचे टाकाऊ भाग, पेंढा, कोंडा, गवत इत्यादी टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचा वापर करता येतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे सर्व पदार्थ एकत्र करावेत. हे पदार्थ जर आकाराने मोठे असतील तर त्याचे लहानात लहान तुकडे करावेत. कंपोस्ट ठेवायचा खड्डा हा शक्यतो उंच जागी असावा. खड्ड्याची खोली 3 फूट, रुंदी 6 फूट आणि लांबी गरजेनुसार ठेवावी. खड्ड्याचा तळ आणि बाजू ठोकून ठोकून टणक कराव्यात. खताकरता वापरायच्या सेंद्रिय पदार्थांमध्ये जर दगड, विटांचे तुकडे, काचा, खिळे, लोखंडी पट्ट्या किंवा प्लॅस्टिकचे तुकडे किंवा पिशव्या असतील तर ते पदार्थ वेचून बाजूला काढावेत. खड्डा भरताना सुरुवातीला विधभर जाडीचा बारीक केलेल्या पदार्थांचा आणि त्यावर शेणकाल्याचा थर द्यावा. असं आलटून पालटून थर रचून खड्डा भरावा. शेणकाल्यामध्ये प्रति टन सेंद्रिय पदार्थाला 0.5 किलोग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जीवाणू मिसळावेत. खड्डा भरताना जनावरांचं मूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण आणि कचरा यांच्या प्रत्येक थरावर ते शिंपडावं. जनावरांचं मूत्र आणि 0.5 किलो युरिया किंवा 1 किलो अमोनियम सल्फेट आणि 2 किलो सुपरफॉस्फेट तसंच सेंद्रिय पदार्थांच्या 6% प्रमाणामध्ये चुना या सर्व वस्तू सेंद्रिय पदार्थांच्या थरावर पसरून टाकाव्यात. याबरोबरच जुनं कुजलेलं शेणखत जर वापरलं तर खत लवकर कुजायला मदत होते. अशा प्रकारे आलटून पालटून थरावर थर देऊन जमिनीवर साधारण 1 ते 1.5 फूट उंची गेल्यावर खड्डा भरणं बंद करावं. नंतर तो ओल्या मातीनं सर्व बाजूनं लिंपावा. या पद्धतीनं 4 ते 5 महिन्यात कंपोस्ट खत तयार होतं. खड्ड्यातील थर 16 दिवसांनी, 1 महिन्यानं आणि 2 महिन्यानं खालीवर जर केले तर कुजण्याच्या क्रियेला मदत होते. प्रत्येक वेळी पाणी शिंपडून खड्डा लिंपून घ्यावा. साधारणपणे 10 फूट लांब, 6 फूट रुंद आणि 3 फूट खोल आकाराच्या खड्ड्यामध्ये सुमारे 500 किलो सेंद्रिय पदार्थ राहतात आणि त्यासाठी 1.25 लिटर पाणी वापरावं लागतं. अशा खड्ड्यातून सुमारे 2.5 ते 3 क्विंटल कंपोस्ट खत तयार होतं. खड्डा भरताना एकदमच भरावा असं नाही तर जसजसं सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होत जातात तसतसे त्याचे थर दे जावं. खड्ड्याच्या आतल्या बाजूला प्लॅस्टिकचं अस्तर दिलं तर जास्त फायदा मिळतो. त्यामुळे तयार झालेल्या कंपोस्ट खतातली अन्नद्रव्य वाहून जात नाहीत. तर मंडळी, अशा प्रकारे सेंद्रिय खतांमध्ये कंपोस्ट खत हे अतिशय महत्त्वाचं असं खत आहे. त्याचा वापर आपण आपल्या शेतामध्ये नक्कीच करू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: व्यतिरिक्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण या भागात अकाली जन्मलेल्या बाळाच्या पोषण गरजा आणि आईच्या दुधाचे महत्व याबद्दल माहिती करून घेऊयात. सामान्यतः गर्भधारणेचा कालावधी हा 37 ते 42 आठवड्यांचा असतो. तर 37 आठवड्यांच्या आधी जन्मलेल्या बाळाला आपण प्रीमॅच्युअर बेबी म्हणजेच अकाली जन्मलेले बाळ असं म्हणतो. वेळेच्या आधी जन्मल्यामुळे त्याच्या शरीराची वाढ पूर्णपणे झालेली नसते. त्याचे अवयव, पचन संस्था, श्वसन संस्था, त्याची रोग प्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांच्या पोषणाकडे विशेष लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. इतर बाळांप्रमाणेच प्रीमॅच्युअर बेबीजनाही आईचे दूध हे सर्वोत्तम अन्न असते. आईच्या पहिल्या दुधाला चीक दूध म्हणजेच कोलेस्ट्रॉल असं म्हणतात. आईच्या दुधामध्ये प्रथिने, कार्बोदके, खनिजे आणि शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे इतर सर्व घटक असतात. त्यामुळे बाळाचे वजन वाढण्यास, मेंदूचा विकास होण्यास आणि पचन संस्था सुधारण्यास मदत होते. प्रीमॅच्युअर बेबीचे वजन आणि ताकद कमी असल्यामुळे थेट स्तनपान म्हणजेच ब्रेस्ट फीडिंग आई बाळाला करू शकत नाही. अशा वेळी आईने काय करावे तर आईने दूध काढून स्वच्छ पद्धतीने वाटी चमच्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने दूध बाळाला द्यावे. बाळाचे वजन वाढल्यानंतर शक्य तितक्या लवकर आईने थेट बाळाला अंगावर दूध पाजावे. स्वच्छ भांड्यात काढलेले दूध रूम टेम्परेचरवर 6 तास चांगले राहते तर फ्रीजमध्ये 24 तास चांगले राहू शकते. साठलेले दूध थेट गॅसवर गरम न करता गरम पाण्याच्या भांड्यात दुधाचे भांडे थोडा वेळ ठेवून थोडं दूध कोमट झाल्यावर ते बाळाला स्वच्छ पद्धतीने पाजावे. दर 2 ते 3 तासांनी दूध पाजावे. पाजल्यानंतर बाळाची पाठ थोपटून त्याची ढेकर काढावी. नंतरच बाळाला झोपवावे. जर बाळ 24 तासात 7 ते 8 वेळा लघवी करत असेल तर बाळाला दूध पुरेसे असं समजावं. बाळाचे वजन नियमित तपासणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधं आणि लसीकरण वेळेवर करणेही तितकेच महत्वाचे. प्रीमॅच्युअर बेबीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी. बाळाला स्पर्श करण्याआधी हात स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. बाळाला स्वच्छ धुतलेले आणि पूर्ण वाळवलेले कपडे घालावेत. बाळाला स्वच्छ वातावरण, आईचा उबदार स्पर्श आणि शक्य असल्यास कांगारू मदर केअर दिल्यास बाळाच्या वाढीसही मदत होते आणि बाळाचे आईचे बॉन्डिंगही छान तयार होते. आईने स्वतःच्या आहाराकडेही विशेष लक्ष द्यावे. संतुलित आहार, पुरेसे पाणी, दूध, डाळी, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी आणि पुरेशी विश्रांती घेतल्याने आनंदी राहिल्याने दूध जास्त प्रमाणात तयार होण्यास मदत होते. आईने स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. प्रिय श्रोते हो, जागतिक स्तनपान सप्ताह हा 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. तर या वर्षीचे 2026 थीम आहे की स्तनपानाला प्राधान्य द्या, शाश्वत समर्थन प्रणाली तयार करा. अकाली जन्मलेले बाळ नाजूक असले तरी योग्य पोषण, आईचे दूध, नियमित वैद्यकीय सल्ला आणि कुटुंबाचा आधार यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होऊ शकते. आईचे दूध हे बाळासाठी पहिले लसीकरण असून अमूल्य वरदान आहे. चला तर मग आईच्या दुधाचे महत्व जाणून घेऊया आणि प्रत्येक अकाली जन्मलेल्या बाळाला निरोगी आयुष्याची सुरुवात देण्यासाठी हातभार लावूयात. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्री टर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचे महत्व याविषयी कमला नेहरू हॉस्पिटल पुणे च्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2:10 झाली आहेत. पुनःप्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.

0: श्रुतीहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रुतीहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहिती. लेखक आहेत अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे. आज ऐकूया या माहितीचा पहिला भाग. श्रुतीहो, पावसाचे पहिले थेंब पडले की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भटक्याच्या मनात एक वेगळीच ओढ निर्माण होते. सह्याद्री हिरवागार होतो, धबधबे कोसळू लागतात, ओढे नाले भरून वाहू लागतात, गड किल्ल्यांच्या तटबंद्या धुक्याच्या चादरीत हरवून जातात. निसर्गाचं हे रूप खरोखरच मोहक असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सह्याद्री जितका सुंदर आहे तितकाच तो पावसाळ्यात आव्हानात्मकही आहे. गेल्या काही वर्षात पावसाळी पर्यटनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सोशल मीडियावर एखादा धबधबा प्रसिद्ध झाला की हजारो लोक तिथे पोहोचतात. एखाद्या किल्ल्याचं रील व्हायरल झालं की त्याच आठवड्यात त्या किल्ल्यावरती गर्दी उसळते. परंतु निसर्ग हा काही मनोरंजन उद्यान नाही, त्याचे स्वतःचे काही नियम असतात. पावसाळ्यात वाटा निसरड्या होतात, दाट धुकं पडतं, वाढलेल्या गवतामुळे मूळ वाट दिसेनाशी होते. एखादा छोटासा ओढा काही मिनिटात बघता बघता दुथडी भरून वाहू लागतो. ढगफुटीसारखा पाऊस पडला तर परिस्थिती अक्षरशः क्षणात बदलू शकते. म्हणूनच भटकंतीला निघण्यापूर्वी काही तयारी करणं महत्वाचं आहे. सर्वप्रथम एक लक्षात ठेवायला हवं की कधीही आपण एकट्यानी भ्रमंती करू नये. आपण कितीही अनुभवी असलो तरी एखादी अनपेक्षित परिस्थिती निर्माण होऊ शकते. गटामध्ये असणं हेच आपल्यासाठी सर्वात मोठं सुरक्षा कवच असतं. दुसरी गोष्ट म्हणजे या भ्रमंतीसाठी लागणारं अगदी काटेकोर नियोजन. आपण कुठे जाणार आहोत, कोणत्या मार्गाने जाणार आहोत, आपल्याला किती वेळ लागेल, हवामानाचा अंदाज काय सांगतोय याची माहिती आपण घ्यायला हवी. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरच्यांना आणि मित्रांना आपल्या या भ्रमंतीविषयी माहिती द्यायला हवी. यानंतर आपल्या स्वतःसंबंधी काही काटेकोर नियोजन करायला हवं, म्हणजे योग्य बूट घालणं, रेनकोट घालणं, पाण्याची बाटली, प्राथमिक उपचार साहित्य आणि चार्ज केलेला मोबाईल आपल्या सोबत ठेवणं. पावसाळी भटकंती म्हणजे केवळ फोटो काढणं नाही, ती निसर्गाशी जबाबदारीने संवाद साधण्याची संधी आहे हे लक्षात ठेवायला हवं. सह्याद्री आपल्याला भरभरून देतो, पण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेताना आपणही त्याचा आदर केला पाहिजे. सह्याद्रीमध्ये एखादा अपघात घडला, एखादा ट्रेकर वाट चुकला किंवा दुर्गम भागात कोणी अडकलं तर मदतीसाठी धावून जाणार कोण असतं? याचं उत्तर म्हणजे महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर, अर्थात MMRCC. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या पुढाकारातून आणि गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगच्या समन्वयातून उभारण्यात आलेलं हे केंद्र राज्यभरातल्या विविध स्वयंसेवी रेस्क्यू टीम्सना एकाच व्यासपीठावर जोडण्याचं काम करतं. आणि जर कधी खरोखरच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महाराष्ट्र माउंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरची हेल्पलाईन ही मदतीसाठी उपलब्ध आहे आणि त्याचा नंबर आहे 7620 230 231. श्रोते हो, आपण ही सगळी काळजी घेतली तरीही सह्याद्रीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी दुर्दैवी अपघात घडल्याचं कानावर येतं. हे अपघात नेमके कसे घडतात आणि त्यामागची सर्वात मोठी कारणं कोणती आहेत हे आपण आपल्या या माहितीच्या पुढच्या भागात जाणून घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण सह्याद्रीमधली भ्रमंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयी माहितीचा पहिला भाग ऐकला. लेखक होते अखिल महाराष्ट्र.
1: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा, 7 वर्ष पहले अनुच्छेद 370 निरस्त किए जाने के बाद से जम्मू कश्मीर और लद्दाख के लोगों के जीवन में व्यापक बदलाव आया है. रिजर्व बैंक का इस वित्त वर्ष में जीडीपी वृद्धि दर 6.7% रहने का अनुमान. कहा, मजबूत मांग के कारण आर्थिक वृद्धि बनी हुई है. संसद के दोनों सदनों की कार्यवाही विभिन्न मुद्दों पर विपक्ष के हंगामे के कारण

बंदिशीचे बोल आहेत एरी जलधर लाई, द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत बदरवा बरसन लागी। त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ राजीव तांबे यांनी केली आहे। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे। ऐकूया तर पंडित राजेंद्र कांदळगावकर यांनी गायलेला राग मेघ।

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित राजेंद्र कांदळगावकर यांनी गायलेला राग मेघ आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ, माधव मोडक यांनी हार्मोनियमची साथ, राजीव तांबे यांनी केली होती. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्तधोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत

आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे, तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जावर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्याशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते. त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं असं मत त्यांनी नोंदवलं. या आंदोलनाला हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणावर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीश म्हणाले. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत समाज माध्यमांवर प्रसारित झालेले आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमावरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषध

0: पदं लिहून देण्यास मान्यता देण्याला विरोध आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्यात येतील असा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील कोणतेही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं आहे. गोंदिया जिल्ह्यात IIM चे 227 डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. बाजारपेठेतल्या प्रत्येक उत्पादनाचा दर्जा, शुद्धता आणि त्याला मिळालेल्या प्रमाणनाची माहिती मिळवणं हा प्रत्येक ग्राहकाचा हक्क असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं जाहीर करावं या मागणीसाठी केलेल्या एका याचिकेवर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आपापली बाजू मांडण्यासाठी न्यायालयानं 6 आठवड्यांची मुदत दिली आहे. ही याचिका गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात न्यायालयासमोर आली होती, परंतु या वर्षभराच्या काळात फार कमी राज्यांनी आपली बाजू मांडली होती. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आनची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपैच्या युपो पायी हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत, किरण जॉर्ज, रौनक चौहान, सनीथ दयानंद आणि तरुण मन्नेपल्ली हे खेळाडू आज खेळणार आहेत. पुरुष दुहेरीत कृष्णप्रसाद गरग आणि पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय या जोडीनं थायलंडच्या जोडीचा 21-16, 21-18 असा पराभव करून स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे धबधब्याचा जोर वाढला असून प्रवाहासोबत लहान मोठे दगड वाहून येण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीनं वनविभागानं हा निर्णय घेतला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे, कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार, विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून गदारोळ झाल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब, समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, होमिओपॅथिक डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR वेबसाईट 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी ठीक 5 वाजता. दरम्यान AIR DTH मराठी वाहिनीचं प्रसारण सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या सायंकालीन दुसऱ्या प्रसारण सभेत पुन्हा आपली भेट संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आमच्या आजच्या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढाव्यात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. जीडीपी वाढीचा दर 6.7% राहण्याचा अंदाज असून चलन फुगवट्याचा दर 5% रोखण्याचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. लोकसभेत आज बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 गदारोळातच मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. लोकसभेत गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं आंदोलन तीव्र केलं आहे. डॉक्टरांनी अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा मार्डनं दिला आहे. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेले समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 1143 kHz आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. या कार्यक्रमात आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

0: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातलं मोहरा या चित्रपटातलं गीत ऐकलं. गीतरचना होती आनंद बक्षी यांची आणि संगीत होतं विजू शहा यांचं. श्रोते हो, एक निवेदन. सध्या महानगर गॅसच्या नावाने कनेक्शन डिस्कनेक्ट होणार असल्याचा फेक मेसेज पाठवून किंवा फेक कॉल करून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. रत्नागिरीमध्ये या संदर्भातील तक्रारदारांची संख्या वाढतीये. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांकडून असं आवाहन करण्यात येते की नागरिकांनी सतर्क राहून अशा कोणत्याही कॉल किंवा मेसेजना बळी पडू नये. तसंच आपले बँकिंग डिटेल्स तसेच कोणतेही OTP शेअर करू नये. निवेदन संपलं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

0: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हॅलो ब्रदर या चित्रपटातलं गीत ऐकलं. सुधाकर शर्मा यांच्या या गीताला संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणालीसुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: गीतसंध्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत पुकार या चित्रपटासाठी या गीताला संगीतबद्ध केलंय ए आर रेहमान यांनी.

0: श्रोतेहो, 2 ऑगस्ट 2026 रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
2: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाही आहे, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या अंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञान भाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत 1143 KHz 101.5 MHz आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. मोहब्बते या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं जतीन ललित यांचं. या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, यानंतर 5:30 वाजता युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 12वी विज्ञान शाखेनंतर पुढे काय हा प्रश्न दरवर्षी लाखो विद्यार्थी आणि पालकांसमोर असतो. वैद्यकीय, अभियांत्रिकी किंवा शेती या पारंपरिक क्षेत्रासोबतच आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्र हे करिअरचा एक अत्यंत आदरणीय आणि उत्तम संधी देणारा मार्ग म्हणून पुढे येत आहे. पशुवैद्यकीय क्षेत्रात शिक्षणाच्या कोणत्या संधी आहेत, यात प्रवेश कसा मिळवायचा आणि भविष्यात रोजगाराच्या कोणत्या वाटा उपलब्ध होतात, या सर्व प्रश्नांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पशुवैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि तज्ज्ञ डॉक्टर विकास वासकर सर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत सर.
2: नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना आणि विशेषतः युवा मित्रांना माझा सप्रेम नमस्कार.
1: सर, अगदी सुरुवातीलाच विचारायचं तर बऱ्याचदा लोकांना वाटतं की पशुवैद्यकीय शिक्षण म्हणजे फक्त जनावरांवर उपचार करणे, पण या क्षेत्राची व्याप्ती नक्की किती मोठी आहे याबद्दल काय सांगताल?
2: अगदी योग्य प्रश्न विचारलात. पशुवैद्यकीय शिक्षण हे केवळ गायी म्हशी किंवा पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यापुरते मर्यादित नाही, तर हे क्षेत्र अत्यंत आधुनिक आणि बहुआयामी झालं आहे. या पशु क्षेत्रामध्ये पशुपैदास, त्यानंतर त्यांचे संगोपन, त्यांचे खाद्य, त्यांचा आहार विहार, पशुपासून मानवांना होणारे आजार, या सर्व बाबींचा आपण त्याच्यामध्ये उहापोह केला जातो. ह्या अभ्यासक्रमाला बॅचलर ऑफ व्हेटनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री असं म्हणतात. हा 5.5 वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये शेवटचं 1 वर्ष हे अनिवार्य आंतरवासिता म्हणजेच इंटर्नशिप असते. या अभ्यासक्रमामध्ये, पूर्ण अभ्यासक्रमामध्ये प्राण्यांची शरीर रचना, त्यांचे आजार, त्यानंतर त्यांची पैदास कशी करायची, त्यांना अभिवा

0: व्यवस्थापन, नंतर त्यामध्ये कुक्कुटपालन, नंतर वेगवेगळे प्राणी म्हणजे गाई म्हशी यांचं संगोपन, त्यांना होणारे आजार, त्याच्यावरती उपचार, शस्त्रक्रिया, पशुसंवर्धन, प्राण्यांचे पोषण, पैदास, व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, त्याच्या अनुषंगिक काही बाबी, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, सामूहिक स्वास्थ्य, प्राण्यांपासून माणसांना पसरणारे आजार, त्यावर आणणारे नियंत्रण, आणि महत्वाचं म्हणजे प्राण्यांपासून जे मिळणारे अन्न पदार्थ आहेत जसे की दूध, मांस, अंडी, त्यांची सुरक्षा, त्यांची गुणवत्ता, त्यांचे साठवण क्षमता, या सर्व बाबींचा सखोल असा अभ्यास केला जातो.
1: अच्छा.
0: हा पदवी अभ्यासक्रम जो आहे तो याच्यामध्ये जवळजवळ 18 विषयांमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा संधी आहे, आणि त्याबरोबर विदेशात मध्ये सुद्धा आपण शिक्षणासाठी विद्यार्थी जाऊ शकतात. आणि आणखी उच्च शिक्षणाची जर आवड असेल तर आचार्य पदवी म्हणजे PhD पर्यंत सुद्धा शिक्षण आपल्याला घेता येतं. आणि ह्या मूलभूत अभ्यासक्रमांबरोबरच विशेष अभ्यासक्रम सुद्धा म्हणजे याच्यामध्ये वन्यजीवांची काही अभ्यास आहे, सध्या नवीन कार्डिओलॉजी मध्ये सुद्धा म्हणजे प्राण्यांमध्ये स्कोप आहे, नंतर त्याचबरोबर काही डर्मेटॉलॉजी किंवा कॅन्सर, एकात्मिक आरोग्य, हे सुद्धा विषय आपल्याला शिकता येतात.
1: अच्छा. सर, जसं तुम्ही सांगताय की या संपूर्ण अभ्यासक्रमाचं क्षेत्र हे खूप विस्तृत आहे, तर मग महाराष्ट्रात हे शिक्षण घेण्याची सोय कुठे आहे आणि यासाठी कोणत्या केंद्रीय संस्था किंवा विद्यापीठ कार्य करत आहेत त्याबद्दल काय सांगताल?
0: भारतामध्ये हे पशुवैद्यक शिक्षण देणाऱ्या जी संस्था आहे, शिखर संस्था, भारतीय पशु चिकित्सा परिषद नवी दिल्ली म्हणजे व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया, या शिखर संस्थेमार्फत जो प्राधिकृत केला अभ्यासक्रम आहे पूर्ण भारतभर हा शिकवला जातो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तोच होता. आणि हा अभ्यासक्रम महाराष्ट्रामध्ये पशुवैद्यक शिक्षणाचं नियंत्रण आणि संचालन करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर येथे कार्यरत आहे, आणि एकच विद्यापीठ असून त्या अंतर्गत काही विद्यापीठ महाराष्ट्रात महाविद्यालय कार्यरत. आता यापैकी शासकीय महाविद्यालय 6 प्रमुख ठिकाणी आहेत, ज्याच्यामध्ये आशिया खंडातलं सर्वात जुनं मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, नंतर शिरवळ येथे जिल्हा सातारा या ठिकाणी एक महाविद्यालय, आणि त्याचबरोबर नागपूर, परभणी, उद्गीर, जिल्हा लातूर आणि अकोला अशी एकूण 6 शासकीय महाविद्यालय सध्या हे शिक्षण देतात. त्याचबरोबर आणि ह्या सर्व महाविद्यालयामध्ये अत्यंत दर्जात्मक शिक्षण दिलं जातं. सर्व महाविद्यालयांमध्ये सुसज्ज ग्रंथालय, सुसज्ज प्रयोगशाळा सर्व काही असून त्यामध्ये जे काही पशुचिकित्सा परिषदेने अनिवार्य केले जे 18 विभाग आहेत ते विभाग संपूर्णपणे कार्यरत असून त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय, नंतर जिम्नॅशियम, क्रीडांगणे हे सर्व सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने काही 5 कायमस्वरूपी विनादन तत्वावरती खाजगी महाविद्यालयांना त्यांनी परवानगी दिली, आणि ती अशी 5 खाजगी जी महाविद्यालय आहेत ही या मापसू म्हणजे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्या नागपूर यांच्याशी संलग्नित आहेत. आणि महाविद्यालय आता या 5 यांचा सुद्धा यावर्षीपासून अभ्यासक्रम त्यांचा 1 वर्षाच्यासाठी भारतीय पशु चिकित्सा परिषदेने त्यांना परवानगी दिली आहे आणि त्यांच्याबद्दल अभ्यासक्रम त्यांचा सुरू होईल. आणि ही महाविद्यालय आहेत काष्टी जिल्हा अहमदनगर, त्यानंतर सरळगाव जिल्हा ठाणे, गांधेली, छत्रपती संभाजीनगर, वारणा नगर आणि कनेरी मठ कोल्हापूर या ठिकाणीही आता या वर्षीपासून ती कार्यरत होतील. आणि शासकीय महाविद्यालय जी आहेत ती जुनी महाविद्यालय 6 महाविद्यालय आता सध्या सुद्धा हे प्रशिक्षण देतात.
1: अच्छा. साधारण या महाविद्यालयांमध्ये एकूण किती जागा आहेत आणि त्यामध्ये काही विभागांवरती कोटा आहे का त्याबद्दल काय माहिती?
0: हो, शासकीय महाविद्यालय जी आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामध्ये साधारण 464 आणि काही अधिक जागा त्याच्यामध्ये आहेत, पण प्रत्येक महाविद्यालयाची क्षमता वेगवेगळी आहे, म्हणजे ही कोणत्या जागा आहेत ह्या 6 महाविद्यालयामध्ये विभागलेल्या आहेत. त्यापैकी काही एकूण प्रयोग क्षमतेच्या 85% जागा ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे स्टेट कॉटा ज्याला म्हणतो आपण त्यांच्यासाठी राखीव आहे, तर 15% जागा ज्या आहेत ह्या व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यापासून केंद्रीभूत पद्धतीने ऑल इंडिया स्तरावर अखिल भारतीय स्तरावरती भरल्या जातात. त्याची त्यांची वेगळी परीक्षा घेतली, नीटच्या आधारे ते घेतले जातात. आता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आपण एक प्रश्न विचारला की विभागवार काही कोटा आहे का, तर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या विद्यापीठ जे नागपूर येथे स्थित आहे त्याचे साधारण 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा. तर त्यापैकी महाविद्यालयाच्या एकूण प्रयोग क्षमतेच्या म्हणजे ते महाविद्यालयाची जी प्रयोग क्षमता आहे त्याच्या 70% जागा त्या त्या विभागातून 12वी आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. आता उदाहरण झालं, आता मी शिरवळमधून आलोय, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरवळ हे जे महाविद्यालय आहे हे पश्चिम महाराष्ट्रासाठी आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे 10 जिल्हे आहेत म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर हे 6 जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार असे 4 असा यांचा समावेश आहे. आणि याच्यामध्ये या विभागातील जे विद्यार्थी आहेत, जे विद्यार्थी या 10 जिल्ह्यातून जे 12 उत्तीर्ण होतील त्यांना शिरवळ येथील कांजीसेन नाना पाटील पशुवैद्यकालयामध्ये साधारण

0: 70% जागा एकूण क्षमतेच्या त्यांच्यासाठी राखीव आहेत आणि उरलेल्या 30% जागा ज्या आहेत हा पश्चिम महाराष्ट्र विभाग सोडून उरट महाराष्ट्रातून म्हणजे विदर्भ कोकण आणि मराठवाडा या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. आता हे नव्याने मी आता सुरुवातीला सांगितलं की नव्याने यावर्षीपासून खाजगी विनादन तत्वावरती कायमस्वरूपी विनादन तत्वावरती 5 महाविद्यालयांना शासनाने विद्यापीठाला संलग्नित केले आहे. या महाविद्यालयांची परीक्षा क्षमता सुद्धा 400 असून प्रत्येक महाविद्यालयात साधारण 80 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 50% जागा ज्या आहेत ते विद्यापीठ कोट्यातून भरल्या जातील. उरलेल्या 50% जागा ज्या आहेत ते व्यवस्थापन कोट्यातून परंतु त्या विद्यापीठाद्वारे केंद्रीभूत पद्धतीने म्हणजे सेंट्रलाइज सिस्टीमने त्या भरल्या जातील. हे सर्व जागा ज्या आहेत म्हणजे खाजगी महाविद्यालय असतील किंवा शासकीय महाविद्यालय जागा ह्या मात्र पूर्णपणे विद्यापीठामार्फतच ऑनलाईन पद्धतीने भरल्या जातात.
1: अच्छा, आपल्या श्रोत्यांसाठी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रातील या महाविद्यालयांमध्ये प्रवेश कसा मिळवायचा आणि त्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगता? हो,
0: विद्यार्थ्यांची अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. प्रयोग प्रक्रियेचे प्रमुख टप्पे काही असे आहेत. सर्वात महत्वाचे शैक्षणिक अर्हता, 12वी सायन्स किंवा विज्ञान शाखेत उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिश हे 4 विषय घेणं अनिवार्य आहे.
1: अच्छा,
0: खुला गट म्हणजे ओपन कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो त्यांना किमान 50% गुण असले आवश्यक आहे आणि आरक्षित गटांसाठी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 47.5% गुण. म्हणजे ही सगळी झाली शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला म्हणतो आपण, ही पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश हा दिला जातो हे नीट यूजी जी परीक्षा जी आपण आताच जो ज्याचा निकाल लागला त्या नीट यूजी परीक्षेच्या जे काही क्वालिफाईंग मार्क असतात ही राष्ट्रीय पातळीची परीक्षा आहे. त्या राष्ट्रीय पातळीची जे क्वालिफाईंग मार्क्स आहेत त्या क्वालिफाईंग मार्क्सच्या आधारावरती प्रवेश दिला जातो. म्हणजे 12वी 50% किंवा 47.5% हा आवश्यकता आहे पण परंतु प्रवेश देताना नीटचे जे गुण जे आहेत क्वालिफाईंग मार्क्स जे आहेत ते विचारात घेतले जातात. त्यानुसार मग जे काही विद्यार्थी नीट उत्तीर्ण झाले असतील आणि जे अर्ज करतील त्यांच्याकडून त्यांची मेरिट लिस्ट तयार केली जाते आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार तो आधार झाला. सर्वात महत्वाचं म्हणजे ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठामार्फत राबवली जाते आणि ऑनलाईन प्रवेशासाठी www.mafsu.ac.in म्हणजे mafsu.ac.in हे विद्यापीठाचं अधिकृत संकेतस्थळ आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी परत एकदा मी सांगतो की ह्या संकेतस्थळाची त्यांनी नोंद करावी www.mafsu.ac.in. आणि मी म्हटलं की ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनेच प्रक्रिया राबवली जाते. कोणत्याही महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने कोणत्याही त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेकडे हे प्रवेशाचे काम दिलेले नाही. हे आवर्जून याचा उल्लेख याच्यासाठी करतोय मी की काही मध्यंतरी आमच्याकडे काही घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फसवणूक लिंक तयार करून त्या लिंकवरून अर्ज भरण्यासाठी काही विद्यार्थ्यांना उद्युक्त केलेलं आहे किंवा त्यांना अशा काही प्रकरणं आमच्याकडे आलेल्या आहे संस्थाकडे. त्यामुळे एक या आपल्या माध्यमातून मी विद्यार्थ्यांना एक आव्हान इच्छितो की जर आपल्याला या प्रसिद्ध क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यापीठाच्याच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या, त्यावरती पूर्ण आमचे जे प्रॉस्पेक्टस आहे ते डाउनलोड करा आणि त्यानुसार आणि जरी काही शंका आलीच तर नजीकचे जे मी आता जे उल्लेख केले त्या महाविद्यालयाशी किंवा विद्यापीठाशी संपर्क साधा जेणेकरून आपली फसवणूक टाळता येऊ शकते.
1: सर, तुम्ही एकंदरीत सगळी ऍडमिशनची प्रोसेस सांगताय तर मला आपल्या विद्यार्थ्यांसाठीच, आपला श्रोतावर्ग हा जास्त करून विद्यार्थी आहे त्यामुळेच मला हा प्रश्न विचारसा वाटतो की याबद्दल संपूर्ण सविस्तर टप्पे सांगताल का या
0: निश्चितच. आता नीट यूजीचा निकाल लागलेला आहे. आता काही दिवसांमध्येच सर्व प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आणि विद्यापीठाचे जे अधिकृत संकेतस्थळ आहे त्याचा परत एकदा वारंवार मी उल्लेख करतोय www.mafsu.ac.in या संकेतस्थळावरती ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची जाहिरात येते. त्यानुसार पूर्णपणे जे प्रॉस्पेक्ट आहे प्रवेश पत्रिकेचे माहिती पुस्तक आहे ते संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलं. मी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की ते प्रवेश पत्रक त्यांनी पूर्ण डाउनलोड करावं, ते पूर्णपणे त्याचा अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे पूर्णपणे त्याची प्रवेश प्रक्रिया जी आहे ते प्रॉस्पेक्टनुसारच केली जाते. मग एकदा ते ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर मग आपल्याला पूर्णपणे सूचित केलं जातं की मग ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ते पसंतीचे महाविद्यालय आपल्याला द्यावे लागतात की कोणत्या गटामध्ये कोणत्या आपण कोणत्या कोकणात आहोत, विदर्भात आहोत, मराठवाड्यात आहेत किंवा पश्चिम आहोत त्यानुसार आपल्याला पसंती क्रम तो द्यावा लागतो. त्यानंतर गुणवत्तेनुसार मग ते आपली त्याची जे मेरिट आहे त्यानुसार ते विहित आणि जे काही आरक्षण जे आपले महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेलं आहे ते आरक्षणानुसार त्याप्रमाणे प्रवेश फेऱ्या होतात. एक साधारण 3 पात्रता फेऱ्या होतात म्हणजे पात्रता प्रत्येक पात्रता फेरीनंतर आपल्याला सूचित केलं जातं आणि त्यानुसार पूर्णपणे प्रवेश निश्चित

0: केला जातो. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक महाविद्यालयाच्या प्रयोग क्षमतेच्या साधारण 85% जागा या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत आणि 15% जागा या ऑल इंडिया कोट्यातून व्हेटनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्यामार्फत भरल्या जातात. आणि शासनाचं जे काही आपलं आरक्षण धोरण आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे दोन्ही पद्धतीने समांतर पद आरक्षण आणि त्याचवेळी वैधानिक आरक्षण, म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे मुलींसाठी काही जागा राखाव्या, अपंग विद्यार्थ्यांसाठी हे जे आहे किंवा स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर यांच्यासाठी सुद्धा काही जागा आपल्याला उपलब्ध आहेत. आणि याची पूर्ण माहिती ही जागा भरती प्रक्रिया कशी असेल, आरक्षण कुठे आहे, जागांची उपलब्धता कशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती पुस्तिका म्हणजे प्रॉस्पेक्टसमध्ये दिली आहे. मी परत विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी डाउनलोड करावं आणि त्यानुसारच आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
1: खूप मनापासून धन्यवाद. खरं तर हे सगळे टप्पे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ऐकणं खूप महत्वाचं आहे. सर, मला पुढे हे विचारायला आवडेल की हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या किंवा करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध असतील त्याबद्दल काय सांगताल?
0: निश्चितच, जसं आपण सुरुवातीलाच म्हणालात की इंजिनिअरिंग आणि किंवा वैद्यकीय शिक्षणाबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्र हे बहुआयामी क्षेत्र आहे की बऱ्याच क्षेत्रामध्ये किंवा बऱ्याचमध्ये आपल्याला संधी उपलब्ध आहेत. मी साधारण याची विभागणी 3 स्तरावरती करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता बऱ्याच वेळा आपल्याला असं असतं की नोकरी, ओके, बऱ्याच जणांचा आपला हे आता हा एक महत्वाचा आहे आणि या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आहेत. पशुवैद्यकीय क्षेत्र हे रोजगार, स्वयंरोजगार, संशोधन, अध्यापन, सार्वजनिक आरोग्य, अन्न सुरक्षा, उद्योजकता ह्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यापक संधी उपलब्ध करून व्यावसायिक शिक्षण आहे. वाढतं पशुधन आहे, दुग्ध व्यवसाय, जे काही आपलं अन्न जे आहे ते दुग्ध असेल, पाळीव प्राण्यांची वाढती संख्या आहे, सुरक्षित अन्नाची वाढती गरज, ह्यामुळे पशुद्योग भविष्यामध्ये पशुक तज्ञांची मागणी वाढणार आहे. त्यामुळे पशुशिक्षण हे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल आणि स्थिर करिअरचा मार्ग ठरू शकतो. जसं मी आताच म्हणालं की मी साधारण याचे 3 टप्पे करू शकतो. काय तर रोजगाराच्या संधी, सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे सर्वांची इच्छा असते की शासकीय सेवेमध्ये नोकरी. तर शासकीय सेवेमध्ये राज्यातील जे पशुधन खातं आहे त्या पशुधन खात्याच्या अंतर्गत प्रत्येक तालुक्याचे किंवा प्रत्येक मोठ्या गावी पशुवैद्यकीय दवाखाने असतात की ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांवरती उपचार केले जातात. अशा दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी म्हणजे व्हेटनरी ऑफिसर या क्षेत्रावरती आपल्याला नेमणूक होते. त्यानंतर मग त्यांना सहाय्यक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये बढती मिळू शकते. आता हे झालं फक्त राज्याच्या बाबतीत, त्याचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग जे आहेत त्या विभागांमध्ये सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून आपण जाऊ शकतो. सर्वात महत्वाचं सांगायचं आणि अभिमानाची बाब म्हणजे भारतीय सैन्यामध्ये सुद्धा एक रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स नावाचा एक विभाग आहे की ज्याच्यामध्ये जी काही आपण 26 जानेवारीच्या संचलनामध्ये जे दिमागदार जे प्राणी पाहतो म्हणजे अश्वदळ असतं, काही उंटा असतात, त्यांची निगा राखण्यासाठी हा जो रिमाउंट व्हेटनरी कॉर्प्स जो हा जो एक स्वतंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण करिअरची उत्तम संधी आहे. त्याचबरोबर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दल की जे ज्यांना आपल्या सीमा आपले संरक्षण करतात त्यांना मदत करण्यासाठी म्हणून जे काही कुत्रे पाळले जातात किंवा उंटांचा वापर होतो किंवा खेचरांचा वापर होतो अशा प्राण्यांचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी तिथे नेमले जातात. अशा पद्धतीने सीमा सुरक्षा दल आहे, पोलीस श्वान जे आपण जे पाहतो बॉम्ब शोधक पथक, ते जे कुत्रे असतात त्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज पडते. हे झालं शासकीय सेवेच्या बाबतीत. संशोधन क्षेत्र हे दुसरं तेवढंच व्यापक क्षेत्र आहे. आपल्याकडे एक भारतीय कृषी संशोधन परिषद आहे आणि त्याचबरोबर काही इतरही खाजगी संस्था आहेत की जे लसीकरणामध्ये लसीकरण करण्यासाठी किंवा औषध निर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत अशामध्ये सुद्धा आपल्याला शास्त्रज्ञ म्हणून आपल्याला रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला लस तयार करणे किंवा काही बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान अशा उपचारावरती आपल्या पद्धतीवरती आपल्याला वैज्ञानिक म्हणून सायंटिस्ट म्हणून काम करण्याची संधी आहे. तिसरं महत्वाचं म्हणजे ज्या क्षेत्रात मी आलो एक अध्यापन क्षेत्र म्हणजे विद्यापीठांमध्ये आणि त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये सुद्धा एक प्राध्यापक म्हणून म्हणजे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक अशा पद्धतीने आपल्याला अध्यापन आणि संशोधन करण्यासाठी सुद्धा संधी उपलब्ध आहे. आणि देशांतर्गत हे झालं आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा परदेशामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये म्हणजे युरोप खंडामध्ये असेल किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा इतर देशांत किंवा गल्फ कंट्रीजमध्ये सुद्धा आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जाऊ शकता. आणि त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा आहेत, जसे अन्न आरोग्य संघटना आहे, त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना आहे, जागतिक प्राणी आरोग्य संघटना, अशा काही संघटना ज्या आहेत की ज्या संघटनामध्ये सुद्धा आपल्याला तज्ज्ञ म्हणून काम करण्याची संधी आहे.
1: अच्छा.
0: आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं म्हणजे की जो माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी जो समान धागा आहे औषधं, म्हणजे जी औषधं औषध निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला चांगली संधी आहे. महत्वाचं म्हणजे कोणतंही औषध माणसामध्ये वापरण्यापूर्वी त्याच्या चाचण्या ह्या प्राण्यावरती घेणं अनिवार्य असतं आणि त्यासाठी अशा संस्थांमध्ये सुद्धा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता.

0: असते.
1: खूप महत्वाची माहिती आहे सर. मला हे विचारायला आवडेल की हा व्यवसायाभिमुख शिक्षण कार्यक्रम आहे आणि त्यामुळे इथे स्वयंरोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत त्याबद्दल काय सांगताल?
2: मी तर असं म्हणेल की नोकरीपेक्षा खरं तर या पशुवैद्यक क्षेत्रामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी जास्त आहेत.
1: अच्छा.
2: एकच एक उदाहरण मी देतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण खाजगी व्यवसाय करू शकतो, स्वतःचा करू शकता. म्हणजे खाजगी व्यवसाय दोन भागात मी त्याची विभागणी करेल. एक ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे आपलं पशुधन आहे, गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह अशा ज्या प्राण्यांवरती अशा प्राण्यांचे उप

0: सुद्धा आपण त्याच्यामध्ये पशुवैद्यकीय सेवा त्या देऊ शकतो. आणि जर शहरी भागात म्हटलं तर शहरी भागामध्ये पाळीव प्राणी विशेषतः कुत्रे मांजरे किंवा काही पक्षी पाळण्याचं सुद्धा किंवा आता जसं जसं आपली कुटुंब पद्धती थोडीशी विभक्त होत चालली आहे तसं प्रत्येक घरात प्रत्येकाला असतं की एक कंपॅनियन ॲनिमल हवा, कोणीचं सोबती हवा, म्हणून कुत्रे पाळण्याचं प्रचंड प्रमाणामध्ये क्रेज वाढत चालली आहे. त्यामुळे अशा पशूंची देखभाल करण्यासाठी आपलं सुद्धा आपण स्वतःचं क्लिनिक करू शकता. दुसरं आहे त्याच्यामध्ये काही दुग्धव्यवसाय क्षेत्राकडे वळेल म्हणजे डेअरी इंडस्ट्री, ज्याच्यामध्ये आपल्याला अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपासून दुधाची आवड सगळ्यांना आहे, दुधाचे वेगवेगळे पदार्थ आपण प्रत्येक हे दूध दुधाची गुणवत्ता वेगवेगळ्या पद्धतीने ठेवण्यासाठी दुग्धोत्पादन करण्यासाठी त्यांचं ही जी अन्नसाखळी जी आहे की त्या अन्नसाखळीमध्ये दूध पुरवठा आपण करण्यासाठी सुद्धा आपण स्वतःचा व्यवसाय सुद्धा पशुवैद्य त्याच्यामध्ये करू शकतात. तिसरा एक महत्वाचा उद्योग आहे तो कुक्कुटपालन. याच्यामध्ये अगदी अंडी निर्मिती तर आहेच, त्याचबरोबर छोट्या कोंबड्यांची निर्मितीपासून त्याचं खाद्य आहे, लसीकरण आहे, किंवा मोठे फार्म पाळून किंवा महसूल कोंबड्यांचं उत्पादन असेल किंवा अंड्यांचं उत्पादन असेल, आणि अशा पद्धतीचे सुद्धा स्वतःचाच फार्म सुद्धा पशुवैद्यक निर्माण करू शकतात. आणि त्याने जेणेकरून ते स्वतः उद्योजक बनून आणखी काही इतर लोकांना आणखी ते रोजगार सुद्धा देऊ शकता. हा तिसरा उद्योग झाला. त्याचबरोबर शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, वराह पालन आहे, अशा क्षेत्रांमध्ये सुद्धा ते स्वतः उडी घेऊ शकतात. आणि सुरुवातीला जसं मी उल्लेख केला की ही एक मोठी इंडस्ट्री आता होत चालली आहे, म्हणजे फक्त पाळीव प्राण्यांचा उपचार हा फक्त एक उपचार पद्धती तर आहेच, पण त्याच्यावर त्यांचं आजार होणाऱ्या आजारांचं काही निदान करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत, काही डायग्नॉस्टिक लॅब्स आहेत, की माझे काही सहकारी आहेत त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना लागणारं खाद्य म्हणजे आता पेट फूड जे म्हणतो आपण की वेगवेगळ्या कंपन्यांचा बाजारपेठ मिळतं, अशा पद्धतीचं पेट फूड सुद्धा निर्मिती आपण करू शकतो. म्हणजे याच्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी बऱ्यापैकी वाव आहे असं म्हणायला निश्चितच काही हरकत नाहीये.
1: खरं तर तुम्ही करिअरच्या इतक्या वेगवेगळ्या संधी सांगितल्या आहेत, तरी मला या व्यतिरिक्त आणखी कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पशुवैद्यक योगदान देऊ शकतात हे विचारायला आवडेल, त्याबद्दल काय सांगताल?
0: आता हे जे दोन मी सांगितले ते एक रोजगाराच्या बाबतीत असेल किंवा मग स्वयंरोजगार, त्या व्यतिरिक्त आणखी क्षेत्र वेगळं म्हटलं तर वन्यजीव की ज्याच्यामध्ये आपण थोडस एक करमणुकीच्या काव्याच्या दृष्टीने आपण पाहू शकतो. आता त्याच्यामध्ये सध्या थोडेसे दोन भाग आपण म्हणू शकतो. एक जे आपण प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी पाहतो की जे पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतात, आता त्यांची देखभाल करण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकाऱ्यांची आवश्यकता असते, म्हणजे तो एक वेगळा भाग झाला. आणि काही जे आपले ताडोबासारखे जे आपले अभयारण्य आहेत त्या अभयारण्यामध्ये प्राण्यांचा वावर हा जो मुक्तपणे असतो, पण तरी सुद्धा त्यांना काही आजार झाले किंवा त्यांचं संगोपन करायचं, काही ब्रीडिंग त्यांच्यामध्ये पॉलिसीज करण्यास सुद्धा पशुद्योग, म्हणजे हा एक वेगळाच करिअरसाठी विषय म्हणायला काही हरकत नाहीये. त्याचबरोबर आता सध्या ज्या विषयाची आपण खूपच चर्चा चालू आहे, अन्न सुरक्षा, म्हणजे ते दुधापासून बनवलेले पदार्थ असो, मांसापासून असो, अंडीपासून, ही अन्नाची सुरक्षा ठेवणं किंवा अन्न कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सुरक्षित अन्न ग्राहकापर्यंत पोहोचेल त्याची काळजी घेण्यासाठी सुद्धा क्वालिटी कंट्रोल किंवा अन्न सुरक्षा सेफ्टी ह्या मध्ये सुद्धा पशुवैद्यक अधिकारी चांगल्या पद्धतीने योगदान देऊ शकतात. तिसरा एक महत्वाचा भाग आहे की आजार, म्हणजे आता वन हेल्थ हा एक कन्सेप्ट आहे, आता नवीन येतो, म्हणजे एकात्मिक आरोग्य ही संकल्पना जी आहे. आपल्याला माहिती आहे की कोरोनामध्ये आपण बरं शिकलो, कोरोना काळात आपल्याला लक्षात आलं की बरेचसे आजार हे माणसांना प्राण्यांपासून होतात. कोरोना हा सर्वांना समजलं की आता आजाराचा तीव्रता अशी वाढत चालली आहे की प्राण्यांपासून काही आजार तर थेट होतातच, परंतु नंतर प्राण्यांपासून आजार माणसांना संक्रमित होतात आणि नंतर माणसांपासून तर ते माणसांना संक्रमित होतात. तर अशा पद्धतीने हे जे आजार होतात, जवळजवळ 70% आजार हे प्राण्यांपासून माणसांना संक्रमित होत. हे आजार टाळण्यासाठी वन हेल्थ ही नवीन संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये मानवी क्षेत्रामध्ये काम करणारे, म्हणजे मानवी आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, पर्यावरण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती, हे सर्वांचं संमिलन एकत्रित करून वन्यातली संकल्पना आली, ज्याच्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी अत्यंत चांगल्या पद्धतीने ते योगदान देऊ शकतात. तिसरा आणखी एक महत्वाचा म्हणजे काही पशुविमा किंवा बँकिंग क्षेत्र जे आहे की ज्याच्यामध्ये पशूंचा विमा उतरवला जातो, मग त्यांचा विमा उतरवल्यानंतर त्यांचा सर्वे केला जातो की पशु पक्षी विमा उतरवल्यानंतर त्यांना काही जर आजार झाला तर त्याच्यामध्ये जे भरपाई आपल्याला केली त्यासाठी सर्वेसाठी आपल्या काम करू शकतो. राष्ट्रीयकृत बँकामध्ये नाबार्ड सारख्या याच्यामध्ये सुद्धा असे काही प्रकल्प जे असतात त्या प्रकल्पाचं तांत्रिक मूल्यमापन करण्यासाठी आता नवीनच आपल्या राज्य शासनाने मुख्यमंत्री पशुधन योजना जाहीर केलेली आहे की ज्याच्यामध्ये काही गरजू व्यक्तींना अशा पद्धतीनं कर्ज दिलं जातं, पशुधन खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं. मग अशा पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी किंवा ते पशुधन केलेलं आहे त्यांचा विमा उतरवण्यासाठी सुद्धा पशुवैद्यक अधिकारी त्यांना मदत करू शकतात.

0: उद्योजकतेच्या बाबतीत मी आताच सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये करू शकतो की पशु आहाराचं उत्पादन असू शकेल किंवा पशुसंगोपन असेल, दुग्ध व्यवसाय आहे, त्यानंतर लागणारं मिनरल मिक्सरचं आहे, त्यानंतर परत काही फीड सप्लिमेंट म्हणजे पूरक द्रव्यांचं उत्पादन आहे, औषधांचं उत्पादन आहे. काल एम्ब्रियो ट्रान्सफर सारख्या काही नवीन टेक्नॉलॉजी सुद्धा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अशामध्ये सुद्धा आपलं त्यांचं करिअर ते करू शकतात. आणि आणखी एक महत्वाचा बाब की जी अधोरेखित करता येईल की तज्ज्ञ जे आहेत ह्या ज्या सेवा आहेत ह्या सेवा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विस्तार कार्यक्रम हा एक महत्वाचा असतो की जेणेकरून आपल्याला त्यांना माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असते. आणि ही ती माहिती आपण पोहोचवण्याचं जे कार्य पशुवैद्यक अधिकारी त्यांच्या तांत्रिक ज्ञानाच्या बळावर ते अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या ग्रामीण बँका असतील किंवा काही स्वयंसेवी संस्था एनजीओ मध्ये सुद्धा ते काम करू शकतात. आणि ह्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पशुवैद्यक कार्यरत राहू शकतो.
1: खरं तर हा विषय खूपच रंजक आणि अथांग संधी देणारा आहे. हे क्षेत्र खरं तर फार मोठं आणि त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. शेवटी प्रवेश घेणाऱ्या किंवा या क्षेत्राचा विचार करणाऱ्या तरुण मित्रांना तुम्ही काय संदेश देताल?
0: मी एवढं निश्चितच म्हणजे माझ्या जवळजवळ 33 वर्षांच्या पशुवैद्यक क्षेत्राच्या कार्यकर्त्यांनी असं म्हणेल, हे फक्त एक करिअर नाही तर हा एक सेवाभाव आहे की ज्या प्राण्यांना त्यांच्या वेदना सांगता येत नाहीत, जे मुख्य प्राणी आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी या क्षेत्रातून मिळते. हे सर्वात महत्वाचं योगदान आपण म्हणू शकतो किंवा इथे प्राण्यांचं आपल्याला कळत नाही, आपण ते निश्चित सांगू शकतो माझं पोट दुखतंय बरं झालं आता, परंतु प्राणी त्यांच्या संवेदनातून ते व्यक्त करतात. त्यांच्या संवेदना जाणून घेणं खरंच तो एक भाग्याचा असं मी म्हणेल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना प्राण्यांबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, विज्ञान विषयाची आवड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काम करण्याची तयारी, त्यांनी या क्षेत्राकडे नक्कीच वळावं. अभ्यासाचं योग्य नियोजन करा, नीटपणे केंद्रित करा आणि त्यानंतर आपण त्याचं यशस्वी करिअर निश्चितच आपण ते घडवू शकतो. फक्त महाराष्ट्रातली ज्या सेवा संधी आहेत पशुवैद्यक क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश घेताना मी परत एकदा सांगेल की म्हापसू हे एक विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशुपंच विज्ञान विद्यापीठ, ज्याच्या अंतर्गत ज्या काही संस्था आहेत त्याबद्दल आपल्याला दर्जेदार शिक्षण हे पशुवैद्यकीय शिक्षण मिळू शकतं.
1: खूप खूप मनापासून धन्यवाद डॉक्टर. अत्यंत सोप्या आणि अभ्यासपूर्ण शब्दात आपण महाराष्ट्रातील पशुवैद्यकीय शिक्षण प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधींविषयी आपल्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणी पुणेच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि सर्व मित्रांना पशुवैद्यक क्षेत्रामध्ये त्यांचं स्वागतच आहे. धन्यवाद.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीनं काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात पशुवैद्यकीय शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि भविष्यातील संधी याविषयी डॉक्टर विकास वासकर, सहयोगी अधिष्ठाता क्रांतीसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

श्रोते हो, यानंतर 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मोरया या चित्रपटातलं संदीप खरे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी आणि गायलं होतं फरीद साबरी आणि अवधूत गुप्ते यांनी. कार्यक्रमात यानंतर शंकर महादेवन यांनी गायलेलं पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि चित्रपट कट्यार काळजात घुसली.

गीत बहार या कार्यक्रमात तुम्ही ऐकता हा शंकर महादेवन यांनी गायलेलं कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं गीत. श्रोते हो, यानंतर 6:20 संस्कृत मधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

येत. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 रजनीगंधा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये सुधीर फडके यांनी सतारवादनात सादर केलेला राग मालकौस आपण ऐकू शकाल. असे आहेत आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याचे कार्यक्रम. उद्या गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026. उद्या सकाळी 6:05 आम्ही सांगू सुविचार. त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. 6:40 कृषीवाणीमध्ये कोकण विजय बंधारावे याविषयीची माहिती, याचं पुनःप्रसारण 2:00. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त अकाली अर्थात प्रीटर्म जन्मलेल्या बाळांसाठी स्तनपानाचं महत्त्व याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा, सहभागी तज्ज्ञ डॉक्टर स्मिता सांगाडे. याचं पुनःप्रसारण 2:05. 6:50 परिसर या कार्यक्रमात सह्याद्रीमधली भटकंती, सौंदर्य आणि सावधगिरी याविषयीचा भाग दुसरा, लेखक उमेश झिरपे. याचं पुनःप्रसारण 2:10. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:55. 7:00 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. दिनविशेष आम्ही सांगू 7:20. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आणि 7:50 अनुरूप विवाह संस्था हे दोन प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम प्रसारित होईल. उद्या सकाळी 8:40 कोकणची खाद्य संस्कृती, यामध्ये आदिती भावे यांनी सांगितलेल्या पाककृती संवादिका पल्लवी गोडसे, सादरकर्ते विवेक वानखडे. 9:00 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या अनुषंगाने या उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 10:00 शर्मिल होमिओपॅथी यांचा प्रायोजित कार्यक्रम. 10:10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:05. दुपारी 12:00 पहिलं प्रसारण संपेपर्यंत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ते असे आहेत 12:00 वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम, 1:05 गीतबहार, 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यात अनिल नाईक यांनी गायलेला राग मुलतानी. दुसरी सभा सुरू होईल सायंकाळी 5:00, यामध्ये 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात उद्या ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये प्रासंगिक या सदरात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम, तसंच सांजवेळ आणि करिअर मंत्र या मालिका ऐकाल. 6:10 गीतबहार या कार्यक्रमात उद्या एकाल हिंदी चित्रपट गीतं. कार्यक्रमांची रूपरेषा आम्ही सांगू 6:30. 6:35 मावळ तिचे रंग हा संवाद, लेखन ज्योती मुळे यांचं, सादरकर्ते विवेक वानखडे. 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम आणि 8:30 संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण. मुंबई केंद्रावरून हे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान 7:15 सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साइट्स हे कार्यक्रम, तसंच 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळी सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. रूपरेषा ऐकलीत आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. 6:35 झालेत, प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम.

0: शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पारंपरिक गीत आता आपण ऐकलं. या गीताला संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वेसावकर आणि मंडळींचं गीत ऐकूया. या गीताला संगीत आहे विजय कठीण यांचं.

0: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
1: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
0: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

0: मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं ग रा पालकर यांचं हे गीत गायलं होतं कृष्णा शिंदे यांनी.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
0: लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर उत्तरा केळकर यांच्या स्वरातलं कुमार घनवडे यांचं गीत ऐकूया. संगीत आहे अभिजित राणे यांचं.

उत्तरा केळकर यांनी गायलेल्या या गीतानंतर लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूया.

पांडुरंग वनमाळी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं मधुकर पाठक यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहिलं असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळच्या तुलनेत आर्थिक वृद्धीदराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे, तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदाही बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादण्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भूराजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशाराही रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेने तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेमध्ये बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदीच्या वह्यांशी संबंधित पुराव्यांबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतींशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली. या दरम्यान विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे अध्यक्षांनी कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 चर्चेसाठी हाती घेण्यात आलं. मात्र विधेयकावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर हे विधेयक मंजूर झालं. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचा आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले.

ते आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमावर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगल विरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचा हा मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता गृहभेटी 8 ऑगस्टऐवजी 17 ऑगस्टपर्यंत करता येतील. प्रारूप मतदार यादी 17 ऐवजी 24 ऑगस्टला प्रकाशित होईल. त्यावरच्या हरकती 23 सप्टेंबरपर्यंत दाखल करता येतील आणि ते दावे 22 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढले जातील. त्यानंतर 19 ऑक्टोबरऐवजी 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासांनंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP नोंदणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी अशी मागणी मार्ड संघटनेनं केली आहे. या नोंदणीबाबत सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर देखील कोणतंही समाधानकारक आश्वासन मिळालं नसल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. दक्षिण कोरियात आसान इथं सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रियांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिक्षण महर्षी डॉक्टर DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी 2 गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. गतिमान भूसंपादन करून राज्यात औद्योगिक विकासाला चालना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. MIDC अंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत औद्योगिक भूखंड वाटप, अविकसित भूखंडांचं पुनर्विकसन, भूखंड वाटपातल्या धोरणात्मक सुधारणा, भूखंडांचे तर्कसंगतीकरण तसंच औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादनाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. राज्यातल्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी खासगी वाटाघाटींद्वारे जमीन देणाऱ्या जमीन मालकांना आणि त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र मिळणार आहे. भूसंपादन कायद्याअंतर्गत प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना विविध सवलती आणि लाभ मिळत होते. मात्र खासगी वाटाघाटींद्वारे सार्वजनिक प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळत नव्हती. त्यासंदर्भात गेल्या 20 जुलैला प्रकल्पग्रस्तांच्या विविध संघटनांची बैठक मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांच्या दालनात झाली. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाला.
हवामान।

0: गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे. कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. समाज माध्यमांवर E20 इंधन धोरणाशी संबंधित मजकुरासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. होमिओपॅथ डॉक्टरांना मान्यता देण्यासंदर्भात आंदोलन तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा इशारा. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रियांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
4: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
5: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
7: फिनोलेक्स अकॅडमी म्हणजे कोकणातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देणारं अभियांत्रिकी महाविद्यालय.
8: बेंचमार्क, कॅपजेमिनी, टाटा कन्सल्टन्सी, इन्फोसिस यासारख्या IT, तसंच रिलायन्स, सिमेन्स, स्नायडर, फिनोलेक्स, महिंद्रा सस्टेन, फोरेसिया या आणि यासारख्या अनेक आंतरराष्ट्रीय कोर अभियांत्रिकी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना नोकरी देऊन फिनोलेक्स कॉलेजने मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स, भारत सरकार सपोर्टेड एक्सलन्स इन प्रोव्हाइडिंग प्रिफर्ड एन्व्हायरमेंट फॉर प्लेसमेंट हा सन्मान प्राप्त केला आहे.
7: फिनोलेक्स अकॅडमी, दर्जेदार शिक्षणाबरोबर उज्ज्वल यशाची हमी.
2: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
3: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
2: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11:00. स्थळ तळमजला नवकर एन्क्लेव मारुती मंदिर चौक रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
3: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
1: श्रोते हो, एक निवेदन. सध्या महानगर गॅसच्या नावाने कनेक्शन डिस्कनेक्ट होणार असल्याचा फेक मेसेज पाठवून किंवा फेक कॉल करून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. रत्नागिरीमध्ये या संदर्भातल्या तक्रारदारांची संख्या वाढतीये. त्यामुळे रत्नागिरी पोलिसांकडून असं आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी सतर्क राहून अशा कोणत्याही कॉल अगर मेसेजना बळी पडू नका. आपले बँकिंग डिटेल्स तसेच कोणतीही OTP शेअर करू नका. निवेदन संपलं.

हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण मुंबई केंद्र

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाचं ब्रिक्सचं अध्यक्षपद भारताकडे आहे. आपल्या अध्यक्षपदाचा हा कार्यकाळ ब्रिक्स सदस्य देशांच्या ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांच्या शाश्वत विकासाला पाठबळ देऊ शकेल अशा धोरणांची मांडणी करणारा असावा हेच आपलं ध्येय आहे. आणि त्यासाठीच यंदाच्या ब्रिक्ससाठी लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वतता या संकल्पनेअंतर्गत देशभरात विविध विषयांवर मंत्रीस्तरीय बैठकांचं सत्र सुरू आहे. याच बैठकांमधल्या चर्चांचं महत्त्व उलगडून सांगण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक रोहिदास मुंढे सर आज आपल्या सोबत आहेत. रोहिदास सर, नमस्कार. आकाशवाणी मुंबईच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. ब्रिक्सचं यंदाचं अध्यक्षपद भारताकडे आहे आणि आता सध्याच्या आंतरराष्ट्रीय वातावरणात या अध्यक्षतेचं राजकीय आणि धोरणात्मक महत्व आपण या मुलाखतीच्या सुरुवातीलाच कसं मांडाल?
1: आपण जर मागच्या काही वर्षाचा विचार केला, विशेषतः कोविड काळापासून, तर आपण असे लक्षात येईल की जागतिक अर्थव्यवस्था ह्या दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाचा सामना करताना आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था, विशेष करून विकसनशील देश आणि अविकसित देश, यांना याचा खूप मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे. आणि हे संकटे काही प्रमाणात नैसर्गिक आहेत तर काही प्रमाणात मानवनिर्मित सुद्धा आहेत. त्यामध्ये आपण कोविड-19 असेल किंवा रशिया युक्रेन संघर्ष असेल किंवा अमेरिका इराण संघर्ष किंवा इस्रायल इराण पॅलेस्टाईन संघर्ष किंवा नुकताच भारत पाकिस्तान संघर्ष असेल, यामुळे काय झालंय की जागतिक पुरवठा साखळी आहे यावर खूप मोठ्या प्रमाणावर या संघर्षाचा परिणाम झालेला आहे. त्यामध्ये व्यापार असेल, ऊर्जा असेल, शेती असेल, आरोग्य असेल, यावर सुद्धा या संघर्षाचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येते. म्हणून जागतिक पुरवठा साखळी पूर्वपदावर आणण्यासाठी संस्थात्मक ताकद निर्माण करणे, तसेच नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, राजकीय संवाद वाढवणे व सुरक्षिततेची हमी देणे, तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक स्तरावर सहकार्य करणे व पर्यावरणपूरक विकास करणे यावर या मीटिंगमध्ये भर दिल्याचे आपणास दिसून येते.
0: सर, तुम्ही आत्ताच पुरवठा साखळीच्या अनुषंगानं वेगवेगळ्या क्षेत्रांचा उल्लेख केला आणि भारताच्या या अध्यक्षपदाअंतर्गत विविध बैठकाही सुरू आहेत. त्यातल्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत स्थानिक चलनांमधला व्यापार आणि क्रॉस बॉर्डर पेमेंट सिस्टम जोडण्यावर भर दिला गेलाय. या घडामोडींबद्दल काय सांगाल?
1: आपण जर सध्याची जागतिक व्यापार पाहिला तर हा मुख्यत्वे करून अमेरिकन डॉलर मध्ये होत असल्याचे आपणास दिसून येते. काही प्रमाणात तो युरो मध्ये किंवा पौंड मध्येही होत असेल, परंतु मुख्यत्वे करून हा डॉलर मध्ये होत असल्या कारणाने जागतिक संघर्षाच्या काळात अनेक अर्थव्यवस्थांना, विशेष करून ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांना सुद्धा परकीय चलनाच्या तुटवड्याचा सामना करावा लागलेला आहे. बऱ्याच ब्रिक्स कंट्रीजना सुद्धा डॉलरचा तुटवडा झाल्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणून काही देशांनी या स्थानिक चलनामध्ये व्यापार करण्याचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. म्हणजे आपण जर भारत आणि रशियाचं उदाहरण घेतलं तर मागच्या काही काळामध्ये आपण रुपया आणि रशियाच्या रुबेलमध्ये व्यापार केला. याचा परिणाम असा झाला की आपला डॉलरवरचं अवलंबित्व आहे किंवा डॉलरवरची डिपेंडन्सी आहे ही कमी झाल्याची दिसून येते. परंतु यानंतर प्रश्न असा निर्माण झाला की याचं पेमेंट कसं करायचं. आपण सध्याची जर क्रॉस बॉर्डर पेमेंटची व्यवस्था पाहिली तर ती स्विफ्ट या तंत्रज्ञानाद्वारे केली जाते आणि हे स्विफ्ट तंत्रज्ञान जे आहे ते डॉलरमध्येच क्रॉस बॉर्डर पेमेंट करतं. भारताने

0: आपण जर पाहिलं की UPI ज्याला आपण युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणतो हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे आणि बऱ्याच देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा आज वापर सुद्धा केला जातो. नुकतंच फ्रान्सने सुद्धा हे तंत्रज्ञान स्वीकारलेलं आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा उपयोग हा फक्त देशांतर्गत पेमेंटसाठी केला जातो. क्रॉस बॉर्डर किंवा इतर देशांमध्ये त्याचा पेमेंट किंवा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी केला जात नाही. त्याचं कारण असं आहे की दोन चलनामध्ये हे व्यापार होत असल्यामुळं तो कसं करायचं हे अजून तंत्रज्ञान ठरवलेलं नसल्यामुळे आपल्याला त्याचा अडचण येत आहे. म्हणून या मीटिंगमध्ये असंही चर्चा झाली की आपण जर या तंत्रज्ञानाचा उपयोग जर स्थानिक चलनाशी जोडला गेला तर आपल्याला स्विफ्ट तंत्रज्ञानावर डिपेंड राहण्याची गरज पडणार नाही. तसंच आपल्याला स्थानिक चलनामध्ये व्यापार करणे हे सोपे जाईल.
1: सर, खरंच असं घडल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक नवी व्यवस्था नक्कीच निर्माण होईल. आता या मुद्द्यासोबतच सुरक्षेचाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे आणि त्यादृष्टीनंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाच्या ज्या बैठका झाल्या त्यात सायबर सुरक्षा, दहशतवाद विरोधी सहकार्य आणि आर्थिक गुन्हेगारांचं प्रत्यार्पण यावर चर्चा झाली. ही चर्चा तुम्हाला किती महत्वाची वाटते?
0: आपण जर मागच्या काही वर्षाचा आढावा घेतला तर सायबर अटॅक किंवा सायबर गुन्हे किंवा सायबर फ्रॉड तसेच बँकिंग फ्रॉड यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं आपणास दिसून येत आहे. आज जगामध्ये जवळपास 4.4 ट्रिलियन डॉलर एवढे आर्थिक गैरव्यवहार झालेचे नमूद करण्यात आले आहे. तसेच जवळपास आपण जर अॅन्युअली बँकिंग फ्रॉड आणि बँकिंग लॉसेस जर पाहिले तर जवळपास $400 बिलियन एवढे आर्थिक फ्रॉड झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि यामध्ये ज्या व्यक्ती सामील आहेत त्यानंतर आर्थिक गुन्हे करून किंवा बँकिंग फ्रॉड करून हे इतर देशांमध्ये आश्रय घेतात. त्याच्यामुळे या देशांना त्यांच्यावर कारवाई करणे सुद्धा कठीण झाले आहे. आपण जर भारताचाच विचार केला तर जवळपास 54 व्यक्ती ह्या बँकिंग फ्रॉड किंवा आर्थिक गैरव्यवहार करून इतर देशांमध्ये आश्रय घेतल्याचं आपल्यास आज दिसून येत आहे. एवढेच नव्हे तर या व्यक्तींनी त्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असल्यामुळे त्यांना तिथले स्थानिक कायदे लागू होतात आणि म्हणून अशा व्यक्तींवर कारवाई करणे अशक्य झालं आहे. म्हणून या ब्रिक्स देशाच्या समितीमध्ये सुद्धा जे काही ब्रिक्स कंट्रीज मधले आर्थिक गुन्हे केलेले व्यक्ती असतील किंवा त्याबरोबरच दहशतवादाला खतपाणी घालणारे व्यक्ती असतील किंवा दहशतवादामध्ये सामील झालेले व्यक्ती असतील यांना एकत्रित येऊन जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ब्रिक्स कंट्रीजना एकत्र येणं गरजेचं आहे. तसेच भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं तर जागतिक लेवलला सुद्धा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार करून सुद्धा या व्यक्ती दुसऱ्या देशात आश्रय घेत असल्या कारणाने ब्रिक्स कंट्रीनं एकत्र येऊन अशा आर्थिक गुन्हे करणाऱ्यावर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यावर किंवा दहशतवाद करून सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं चर्चा केल्याचं या मीटिंगमध्ये दिसून येते.
1: सर, आपण जर बघितलं की या बैठकांमध्ये ऊर्जा आणि कृषी क्षेत्रातलं सहकार्य, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण यावरही भर दिला जातोय आणि या सगळ्यातून शाश्वत विकासाच्या दृष्टीनं काय नवी दिशा मिळणार आहे असं आपल्याला वाटतंय.
0: आपण जर पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात या बैठकामध्ये एनर्जी फॉर ऑल या दृष्टिकोनाने विचार केल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण पाहिलं की जगाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याबरोबरच त्यांची ऊर्जेची भूक सुद्धा वाढत आहे आणि म्हणून या मानवनिर्मित संघर्षामुळे ऊर्जा साखळी बाधित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आपण जर ब्रिक्स कंट्रीजचा विचार केला तर या ब्रिक्स कंट्रीजमध्ये आज 11 सदस्य देश आहेत. या 11 सदस्य देशांमध्ये काही कंट्रीज हे ऊर्जा उत्पादक देश सुद्धा आहेत आणि ऊर्जाचे कंझ्युम करणारे सुद्धा देश आहेत. परंतु या संघर्षामुळे हे दोन्ही देश बाधित झाल्याचे आपल्यास दिसून येते. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सौदी अरेबिया सारखा देश असेल किंवा इराण सारखा देश असेल किंवा ब्राझील सारखे देश असतील हे ऊर्जा उत्पादक करणारे देश आहेत. आणि आपण जर या देशांनी स्वतःमधले जर राजकीय वैमनस्य जर दूर केलं तर ऊर्जेची साखळी पूर्वपद होईल. त्यामुळेच जे ऊर्जा कंझ्युम करणारे देश आहेत यांना ऊर्जा चा अक्सेस सहजपणे मिळू शकेल. तसेच बरेच देशांमध्ये तंत्रज्ञान देवाणघेवाण म्हणजे जे काही नवीन तंत्रज्ञान उदयास आलेलं आहे आणि जे ब्रिक्स कंट्रीज कडे आहे. आपण जर चायनाचा विचार केला तर चायना हा AI तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे, रोबोटिक तंत्रज्ञानामुळे खूप पुढे गेला आहे आणि मग या तंत्रज्ञानाचा देवाणघेवाण झाली, परस्पर सहकार्य झालं तर त्याचा उपयोग ब्रिक्स कंट्रीजच्या इतर सदस्य देशांना सुद्धा होईल यावर सुद्धा आपल्याला याची चर्चा झाल्याची दिसून येते.
1: सर, या सगळ्याला जोडूनच हवामान बदलासारख्या जागतिक समस्येचा मुद्दाही पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीत चर्चेत होता. या समस्येचा सामना करताना

0: ब्रिक्स देशांमधलं सहकार्य किती परिणामकारक ठरणार आहे असं आपल्याला वाटतंय?
1: आपण जर आज ब्रिक्स देशाची लोकसंख्या पाहिली तर ही लोकसंख्या जगाच्या एकूण 50% एवढी आहे आणि याच्यामध्ये आणखी दरवर्षी भर पडतच आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भूक सुद्धा तेवढीच मोठी आहे. परंतु याचा परिणाम हा पर्यावरणावर होत असल्याचे आपणास अनेक रिपोर्ट मधून दिसून आलेले आहे. म्हणून या बैठकीमध्ये वैयक्तिक पातळीवर पर्यावरण पूरक सवय लावणे तसेच प्रत्येक देशांनी जे काही वापरातून कचरा निर्माण होत आहे तो कचरा फेकून न देता त्या कचऱ्याचा परत पुनर्यूज कसा करता येईल किंवा पुनर्वापर कसा करता येईल ज्यालाच आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो, ज्यामुळे कमीत कमी पर्यावरणाला बाधा पोहोचेल तसेच पर्यावरण पूरक तंत्रज्ञान किंवा रियूज जे आपण डेब्रीज असेल किंवा कचऱ्याचं परत यूज करण्यासाठी जे काही तंत्रज्ञान असेल हे तंत्रज्ञान या ब्रिक्स कंट्रीज कडल्या ज्या देशाकडे असेल त्या देशांनी इतर देशांना ते देण्यात यावं ज्याच्यामुळे कमीत कमी कचरा निर्माण होईल व पर्यावरण पूरक किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो या दिशेने आपण वाटचाल करू व येणारी जी पिढी आहे त्या पिढींना संसाधने शिल्लक राहतील या दृष्टीने पावले उचलली जावीत अशा प्रकारची चर्चा सुद्धा या झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलेली आहे.
0: सर, या बैठकांच्या माध्यमातून अपेक्षित फलनिष्पत्ती साध्य करायची असेल तर त्यासाठी आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी नक्कीच महत्वाची ठरणार आहे आणि त्यादृष्टीनंच परराष्ट्र मंत्र्यांची झालेली बैठक महत्वाची म्हणावी लागेल. या बैठकीतल्या चर्चेचं महत्व तुम्ही कसं मांडाल?
1: सध्या जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्याच्यामध्ये विशेष करून ग्लोबल साऊथ याच्यावर सहकार्यावर सुद्धा भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. सध्याची जी जागतिक आर्थिक व्यवस्था आहे यामध्ये युनायटेड नेशन असेल किंवा WTO असेल किंवा तुमचं IMF असेल ही जागतिक व्यवस्था ही विकसनशील देशांना किंवा ग्लोबल साऊथच्या देशांना त्यांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होतील अशा प्रकारची पूरक व्यवस्था नाही. त्याच्यामुळे या परराष्ट्र मंत्र्यांची जी बैठक झाली याच्यामध्ये अशी चर्चा करण्यात आली की आता काळाची गरज आहे की युनायटेड नेशन मध्ये बदल होणे किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं रिफॉर्म होणे गरजेचे आहे ज्याच्यामध्ये इतर देशांना प्रतिनिधित्व दिलं जावं ज्याच्यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार आहे. तसेच भारतासोबत जे इतर कंट्रीज आहेत मग ते ब्राझील असेल किंवा ब्रिक सोडता इतर देश असतील तर ती खऱ्या अर्थाने एक जागतिक व्यवस्था निर्माण होईल. त्याबरोबरच भारताची जी सध्याची वाटचाल आहे किंवा भारताने जी विश्वासार्हता जगामध्ये निर्माण केली आहे त्यामध्ये भारत हा ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ याच्यामधले दुवा ठरू शकतो ज्यामुळे सध्या जो संघर्ष उभा राहिला आहे ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका भारत निभावू शकतो. त्या दृष्टीने सुद्धा जी परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली त्यामध्ये याच चर्चा झाल्याचे आपणास दिसून येते.
0: सर, आता या बैठकांनंतर येत्या सप्टेंबरमध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद होईल आणि आतापर्यंत पार पडलेल्या मंत्रीस्तरीय बैठकांचा जर आपण रोख पाहिला तर या मुख्य शिखर परिषदेत आपण कोणत्या महत्वाच्या घोषणांची अपेक्षा करू शकतोय?
1: जी येणारी ब्रिक्स शिखर परिषद आहे जी 18वी ब्रिक्स शिखर परिषद असेल जी सप्टेंबर महिन्यामध्ये येऊ घातली आहे याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अन्न सुरक्षा ऊर्जा आरोग्य पर्यावरण तसेच निरंतर पुरवठा साखळी नवीन तंत्रज्ञान याची देवाणघेवाण यावर निश्चितच चर्चा होईल. परंतु या व्यतिरिक्त आपण जी अगोदर चर्चा केली की जे डॉलरमध्ये व्यापार होतोय त्या डॉलरचं या अर्थव्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे तर अशी एक शक्यता आहे की ब्रिक्स करन्सी ही लॉन्च करायची का यावर सुद्धा अशी मला शक्यता वाटते चर्चा होईल ज्याच्यामुळं डॉलरचं जे महत्व वाढलेलं आहे किंवा डॉलरमुळे इतर अर्थव्यवस्थेला इन्क्लुडिंग ब्रिक्सच्या अर्थव्यवस्थेवर जो ताण येत आहे जर ब्रिक्स करन्सी ही जर नवीन लॉन्च झाली तर या देशांना आपल्या स्वतःच्या करन्सी मधून जागतिक व्यापार करणं सोपे जाईल तसंच जो काही डॉलरमुळे या अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं.
0: सर, एका अर्थानं जागतिक नेतृत्व करणारा देश म्हणून भारताचं स्थान अधिक भक्कम करणारी यंदाची ब्रिक्स शिखर परिषद ठरणार आहे. या महत्वाच्या विषयाबद्दल तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये आपल्या श्रोत्यांपर्यंत माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला मौल्यवान वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 14 श्रावण शके 1948 अर्थात 5 ऑगस्ट 2026. मंडळी, निरोगी जीवनासाठी सुरक्षित पौष्टिक अन्नाबरोबरच संतुलित आहार घेणं महत्वाचं आहे. सेंद्रिय शेतीच्या प्रसारामुळे रसायनमुक्त आहार आपल्याला मिळू शकेल आणि यावर उपाय म्हणून रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा अतिवापर टाळून विषमुक्त अन्न उत्पादनावर भर देणं गरजेचं आहे.

0: कवी नादो महानोर यांचं हे गीत गायलं होतं वैशाली सामंत यांनी आणि संगीतकार होते हर्षित अभिराज. मंडळी, नैसर्गिक शेती ही केवळ एक शेती पद्धती नसून शाश्वत शेतीकडे नेणारा हा मार्ग आहे. सध्या आपण हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जातोय, त्याचबरोबर वाढता उत्पादन खर्च, जमिनीची घटती सुपीकता आणि शेतीत रसायनांचा अतिवापर यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी नैसर्गिक शेतीची गरज निर्माण झाली आहे. या नैसर्गिक शेतीत ज्या जैविक निविष्ठांचा वापर केला जातो त्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी कृषी महाविद्यालय दापोली येथील मृदशास्त्र आणि कृषी रसायन विभागाच्या डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर याविषयी माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे या विद्यापीठातील मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल अहिरे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार
1: सर. नैसर्गिक शेती म्हणजे नेमकं काय?
2: नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत शेती निविष्ठा नैसर्गिक पदार्थांपासून बनवल्या जातात. शेतीच्या आसपास असणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती केली जाते. नैसर्गिक शेती ही अधिक प्रमाणात स्थानिक, अनुकूल व पर्यावरण आधारित शेतीकडे जाण्याचा चांगलाच मार्ग आहे. त्याचप्रमाणे ही एक रसायनमुक्त शेती प्रणाली सुद्धा आहे. देशी गाय या शेतीचा पाया आहे. नैसर्गिक शेतीमध्ये लागणाऱ्या जास्तीत जास्त निविष्ठा या स्थानिक पातळीवर बनवून वापरल्या जातात आणि त्यामुळे शेती उत्पादनावरील होणाऱ्या खर्चात बचत होते. ही शेती सहजीवन पद्धतीची असते. त्यामध्ये विशेषतः आंतरपिकांची लागवड मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपूर नफा प्राप्त होतो. आंतरपिकांमुळे मुख्य पिकांची उत्पादन क्षमता वाढते आणि एकंदरीतच या शेतीमध्ये जैवविविधता संवर्धन केली जाते. जमिनी सुदृढ केल्या जातात, त्यामुळे पोषक अन्न निर्माण होते व आरोग्यही सुधारण्यास मदत होते. एकंदरीत रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशक

0: कीटकनाशके तणनाशके न वापरता ही शेती केली जाते.
1: म्हणजे ही शेती पर्यावरण पूरक शेती आहे असं आपण म्हणू शकतो.
0: निश्चितच.
1: सर, आता या शेतीचं नेमकं महत्व आम्हाला सांगा.
0: आपल्याला माहितीच आहे की भारत हा आपला कृषी प्रधान देश आहे. देशातील 70% जनता शेतीवर व शेतीपूरक जोडधंद्यावर अवलंबून आहे. सध्या आपल्या देशामध्ये रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि एकात्मिक शेती या शेती पद्धती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. परंतु सद्यस्थिती पाहता दिवसेंदिवस रासायनिक शेतीचे प्रमाण खूपच वाढत आहे. या शेती पद्धती जास्त खर्चिक आहेत, तसेच त्या पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आहेत. या उलट नैसर्गिक शेती ही पर्यावरणपूरक शेती पद्धती आहे. आपल्याला माहितीच आहे की हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाने शेती उत्पादनात प्रचंड वाढ झाली, मात्र त्याचे विपरीत परिणाम मानवाचे आरोग्य व पर्यावरणावर जाणवत आहेत. सध्या रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके व बुरशीनाशके यांचा असंतुलित वापर शेतकरी मोठ्या प्रमाणावर करताना आढळून येतात. त्यामुळे मातीचे आरोग्य आणि सुपीकता दिवसेंदिवस धोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. रासायनिक पद्धतीने पर्यावरण, पाणी आणि निर्माण होणारे अन्न दूषित होत आहे आणि सध्या जगभर रासायनिक अवशेष मुक्त अन्नाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि म्हणूनच नैसर्गिक शेतीकडे वळणे फार महत्वाचे आहे.
1: नक्कीच. आता या शेतीची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत?
0: बरोबर. एक म्हणजे नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी यांचे जतन करणे. जमीन, पाणी, प्रकाश, हवा या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्रम वापर करणे. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सुधारणे. मातीतील पाणी व सूक्ष्म जंतूंना प्रोत्साहन देणे. मातीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवणे. मातीचे जैविक जीवन पुनर्संचयित करणे. पिकाच्या उत्पादनावरील खर्च कमी करणे. पशुधनाच्या स्थानिक जातींचे संवर्धन करणे. स्थानिक व नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे. देशी गाई, स्थानिक पद्धती व बी बियाण्यांचे संवर्धन करणे. सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची बचत करणे आणि बदलत्या हवामानाला तग धरून राहणारी शेती करणे.
1: खरोखरच याचे खूप सारे फायदे आहेत.
0: नक्कीच.
1: आणि ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे.
0: फार महत्वाचे. अगदी फार महत्वाचे.
1: सर, सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे?
0: अगदी बरोबर. कारण आता जनरली काय झालंय, सर्वसाधारणपणे बऱ्याचशा पद्धती आपल्या इथे निघालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकरी बंधूंना हे माहिती नाही की नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती काय. कारण रासायनिक शेतीकडे आज बरेचसे शेतकरी वळलेले आहेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना तो महत्व आणि ती उद्दिष्ट कळली गेली पाहिजेत. आणि सेंद्रिय शेती काय आणि नैसर्गिक शेती काय, तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या दोन्ही पद्धती खूप प्रचलित होत आहेत. या दोन्ही पद्धती रसायन मुक्त प्रणाली आहेत, म्हणजे रासायनिक खतांचा वापर न करता शेती केली जाते. सेंद्रिय शेतीमध्ये काही सेंद्रिय निविष्ठा बाहेरून आणून वापरण्यास मान्यता आहे. बाजारामध्ये सेंद्रिय खते, संजीवके, सेंद्रिय कीटकनाशके उपलब्ध असतात. ती शेतकरी खरेदी करून शेती करतात. सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणाची मानांकने देखील निश्चित केलेली आहेत. शेतीचे प्रमाणीकरण करणे शक्य व्हावे यासाठी PGS म्हणजे सहभाग हमी प्रणाली आणि NPOP म्हणजे सेंद्रिय उत्पादनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम या दोन्ही पद्धती मान्य करण्यात आलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: नैसर्गिक शेतीमध्ये विचार केला तर शेताबाहेरील निविष्ठा वापरणे अपेक्षित नाही. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायींचे शेण, गोमूत्र यांच्यापासून बनवलेले जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, जैविक आच्छादन, बहुपीक प्रणाली आणि शेतावरच बनवलेले वनस्पतीजन्य अर्क हे शेतीसाठी मुख्य घटक मानले जातात.
1: बरोबर.
0: आणि त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये बाहेरच्या निविष्ठांचा वापर केला जात नाही.
1: हा फरक दोन
0: सेंद्रिय शेतीमध्ये आणि
1: नैसर्गिक शेतीमध्ये. नैसर्गिक शेतीमध्ये खरोखरच जे निसर्गात उपलब्ध होतं त्याचा वापर केलेला आहे.
0: वापर करा जे शेतामध्ये आपल्या उपलब्ध आहे
1: त्याचा
0: वापर आपण करून शेती करायची.
1: या नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्या निविष्ठा वापरल्या जातात? आता आपण गोमूत्र, शेण सांगितलं, या व्यतिरिक्त अजून काय काय वापरलं जातं?
0: बरोबर. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गाईचे शेण, गोमूत्र, बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र, निमास्त्र, ब्रह्मास्त्र, सप्तधान्यांकुर अर्क, ताक अशा विविध प्रकारच्या निविष्ठा वापरल्या जातात. या सर्व निविष्ठा शेतकरी आपल्या घरच्या घरी किंवा शेतावर सहजरित्या बनवून वापरू शकतात.
1: बरोबर.
0: या निविष्ठा बनवण्याच्या पद्धती फार सोप्या आहेत. शेतकऱ्यांनी स्वतः निविष्ठा बनवल्यामुळे उत्पादन खर्चात फार

0: बचत होते. देशी गाईचे शेण व गोमूत्रापासून बनवलेले जीवामृत फारच उपयुक्त आहे हे आपल्या सर्वांना माहितीच असेलच.
1: हो सर, तुम्ही बोलताना सारखा तुमचा उल्लेख येतोय की देशी गाईचं नैसर्गिक शेतीमध्ये सगळ्यात वापर केला जातो, तर तिचं नेमकं महत्व काय आहे?
0: अगदी, फार महत्वाचं आहे. आता बघा, पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपल्याकडे शेती व्हायच्या आणि त्यावेळेला प्रत्येक घरामध्ये गाई गुरं असायची आणि ती गाई गुरांचे उपलब्ध शेण,
1: गोमूत्र
0: इत्यादीचा वापर करून शेती केली जायची. आजकाल जर बघितलं तर सगळी युवा पिढी ही सगळी शिक्षण, उच्च शिक्षण प्राप्त झाल्यामुळे नोकरी निमित्त
1: बाहेर
0: गावी परगावी जातात. आता मला सांगा की पूर्वीचे जे शेतकरी किंवा त्यांचे जे आई वडील आहेत हे आता वयाचे कितपत वर्षापर्यंत शेती करत बसणार आहे, त्यामुळे इकडच्या शेती आता ओसाड पडलेल्या आहेत. तर त्यामुळे या शेतीमध्ये जर केलं गेलं आणि आधुनिक पद्धतीने केलं गेलं आणि विशेषतः मी असं म्हणेन की सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती पद्धती जर आपण वापरल्या गेल्या तर निश्चितच आपण त्याच्यामध्ये चांगला फायदा घेऊ शकतो. आता नैसर्गिक शेतीमध्ये गायीचं महत्व फार मोठे आहे. तसं पाहाल तर शेतकऱ्यांकडे कमीत कमी एक तरी देशी गाय असणे आवश्यक आहे, त्याशिवाय नैसर्गिक शेती शक्य होणार नाही. किमान 5 एकर क्षेत्रामागे एक देशी गाय असावी. नैसर्गिक शेतीमध्ये देशी गायीचे शेण व गोमूत्र वापरले जाते. देशी गायीच्या शेणामध्ये असंख्य उपयुक्त सूक्ष्म जीवाणू असतात. कोकण कपिला, गीर, सहिवाल, रेड सिंधी, कॉन्क्रेच, डांगी हे आपल्या देशातील प्रसिद्ध गोवंश आहेत. यांचे संवर्धन करणे ही फार मोठी गरज आहे. या गायीच्या संवर्धनामुळे जमिनीचे व मानवाचे आरोग्य तंदुरुस्त राहील व पिके सुद्धा जोमाने वाढतील.
1: बरोबर, म्हणजे नैसर्गिक शेतीमध्ये गाईला खूप महत्व आहे, देशी गाईला.
0: देशी गाईला
1: तसंच नैसर्गिक शेतीमध्ये देशी गांडुळांचं पण काही महत्व आहे का?
0: बरोबर, सध्या आजकाल सेंद्रिय शेती म्हटलं की गांडूळ खत, ज्याला आपण व्हर्मी कंपोस्ट म्हणतो, याचा वापर सुद्धा आजकाल जास्त प्रमाणात केला जातो. पण निसर्गाने किंवा निसर्गाच्या उपलब्धतेनुसार प्रत्येकाच्या जमिनीमध्ये, शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये देशी गांडूळ हे तयारच आहेत, असतातच. आता काय, खरं तर गांडूळ हा शेतकऱ्याचा आपण म्हणतो की मित्र आहे. देशी गांडूळ जमिनीची मोठ्या प्रमाणात मशागत करतो हे पण आपल्याला माहिती आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी देशी गांडूळाचे काम फार मोठे असते. देशी गांडूळ जमिनीत खोलवर छिद्रे निर्माण करतात, त्यामुळे जमिनीत प्राणवायू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो व तो पिकांच्या मुळांना मिळतो. जमीन सुदृढ बनल्यामुळे पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि साहजिकच उत्पादनात वाढ देखील होते. देशी गांडूळ जमीन भुसभुशीत करतात, त्यामुळे मुळांची वाढ जी आहे ती फार चांगल्या प्रमाणे किंवा जोमाने वाढते. जमिनीत ओलावा टिकून राहतो. ह्युमस निर्मितीचे महान कार्य देशी गांडूळ शेतात करतात. नैसर्गिक शेती तंत्रामुळे देशी गांडूळांचे मोठ्या प्रमाणात संवर्धन होते. देशी गाईप्रमाणेच देशी गांडूळांचे संवर्धन करण्याची खूप मोठी आता गरज आहे.
1: बरोबर आहे,
0: असं आहे.
1: म्हणजे शेतीमध्ये गांडुळांचं महत्व आहे, पण त्याही पेक्षा देशी गांडुळांमुळे आपली जी शेती आहे ती खूपच
0: जमिनीला पोषक असं वातावरण मिळतं.
1: बरोबर सर, नैसर्गिक शेतीमध्ये आच्छादन आणि आंतरपिकांचं महत्व नेमकं काय आहे?
0: नक्कीच, आच्छादनाचे आपल्याला माहित आहेत मुख्य 3 प्रकार आहेत. त्यामध्ये एक मृदाच्छादन म्हणजेच मातीचे आच्छादन, दुसरे काष्ट आच्छादन म्हणजेच स्ट्रॉ आच्छादन किंवा पिकांचे अवशेष, आणि तिसरे सजीव आच्छादन म्हणजेच लाईव आच्छादन. त्यामध्ये आंतरपिके किंवा मिश्रपिके असतात. आच्छादनामुळे जमिनीचे सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते, वाफसा स्थिती निर्माण होते. तसेच कुजलेल्या आच्छादनापासून मोकळी झालेली अन्नद्रव्ये पिकांच्या मुळांना उपलब्ध होतात. आच्छादनामुळे जमिनीत ह्युमस तयार होतो जो हवेतील ओलावा खेचून मुळांना उपलब्ध करून देत असतो. आच्छादनामुळे जमिनीची सुपीकता तर वाढतेच, देशी गांडुळांना संरक्षण मिळते व त्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. सिंचनाच्या पाण्याची बचत होते, बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन 2 पाण्यातील अंतर वाढवता येते. हे महत्वाचे.
1: बरोबर, म्हणजे आच्छादन हे महत्वाचं
0: आहे,
1: त्यामुळे गांडुळांची निर्मिती वाढेल, सिंचनात बचत होईल
0: आणि पाणी ची बचत सुद्धा जास्त प्रमाणात होऊन वेळोवेळी ज्या ज्या गरजा आहेत त्या टायमाला आपल्याला पाणी देण्याचा उपयोग होत पडतो.
1: बरोबर, म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा बचत होऊन ती योग्य पद्धतीने वापरता येऊ शकेल. जमिनीतील जी वापसा स्थिती आपण म्हणतो ती नेमकी काय आहे?

0: वाफसास्थिती म्हणजे काय? तर आच्छादनामुळे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा वाफसा निर्माण होतो. जमिनीच्या आतमध्ये दोन माती कणांच्या दरम्यान जी पोकळी तयार असते त्या पोकळीत 50% पाण्याची वाफ व 50% हवा यांचे समिश्रण असणे म्हणजेच वाफसा. कारण कोणत्याही पिकांच्या मुळांना प्राणवायू व पाण्याच्या वाफेची गरज असते आणि ती गरज फक्त वाफसा स्थितीत पूर्ण होते. योग्य वाफसा स्थितीमुळे जमिनीत सूक्ष्म पर्यावरण निर्माण होते व ते पिकांना पोषक असते आणि साहजिकच पिकांची उत्पादन क्षमता त्याच्यामुळे वाढते.
1: बरोबर सर. आता जमिनीतील जे सेंद्रिय कर्ब आहे ते सध्या आपण बघतोय की घटत आहे, तर ते घटण्याची जी मुख्य कारणं आहेत ती कोणती आहेत?
0: हा एक फार महत्वाचा प्रश्न आपण तुम्ही विचारला. कारण सेंद्रिय कर्ब जो आहे, ऑर्गॅनिक कार्बन जो म्हणतो, आज सगळीकडे ओव्हरऑल जरी आपण बघितलं तर फार कमी प्रमाणात आपल्याकडे. आणि त्याला हा सेंद्रिय कर्ब का कमी झाला जो पूर्वी होता?
1: बरोबर.
0: आणि आज इतका कमी झालेला आहे की त्याच्यामुळे जमिनीचा जो समतोलता आहे तो फार सगळा कमी झालेला आहे. आणि त्याची कारणं

0: फार महत्त्वाचा विषय प्रश्न आपण तुम्ही विचारला, कारण सेंद्रिय कर्ब जो आहे ऑर्गॅनिक कार्बन जो म्हणतो आज सगळीकडे ओव्हरऑल जरी आपण बघितलं तर फार कमी प्रमाणात आपल्याकडे हो। आणि त्याला हा सेंद्रिय कर्ब का कमी झाला जो पूर्वी होता
1: बरोबर
0: आणि आज इतका कमी झालेला आहे की त्याच्यामुळे जमिनीचा जो समतोलता आहे तो फार सगळा कमी झालेला आहे आणि त्याची कारणं बरीचशी आहेत। म्हणजे आता इथे मी ठराविक सांगतो आपल्याला, आता महत्वाचं आपल्याला माहिती आहे की रासायनिक खतांचा अतिव असंतुलित वापर आहे, पिकांचे औषध जाळणे, पिकांची योग्य फेरपालट न करणे, मशागतींच्या अयोग्य पद्धती, गाई म्हशींचे घटते प्रमाण, शेण खताचा कमी वापर आणि त्याच्या पलीकडे सुद्धा मी आज जाऊन सांगेन की आजकाल जर बघितलं की आज शहर एवढी झपाट्याने वाढत आहेत जिथे तिथे काँक्रीटची घरं ही तयार होत आहेत आणि ही सगळी घरं बांधणी किंवा हे नवीन घरं जी तयार होत आहेत याच्यासाठी ही जमीन खोदली जाते, खोदकाम केलं जातं जिथे तिथे आणि ते खोदकाम केल्यामुळे त्याच्यामध्ये जो साठलेला गर्भ आहे हा सगळा निघून जातो। साधं वीट भट्टीचं उदाहरण घ्या, आता जर तुम्ही खेड बीड साईडला गेलात तर वीट भट्ट्या नदीच्या किनारे आहेत, एवढ्या वीट भट्ट्या झाल्यात की त्याच्यामुळे जमीन हे सगळ्या नांगरल्या जातात, खणल्या जातात आणि दिवसेंदिवस हे खणकाम जे वाढत आहे त्याच्यामुळे हा कर्बाचं प्रमाण सुद्धा कमी होत आहे। मात्र सद्यस्थितीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण साधारणपणे जर आपण ठरवलं तर 0.4% पेक्षा कमी आहे आपल्या इकडच्या जमिनीमध्ये। साधारणपणे 1% जास्त सेंद्रिय कर्बाचे प्रमाण फार आवश्यक आहे आपल्या जमिनीत असलंच पाहिजे, जो आता सध्या 4% आहे।
1: सर मगाशी तुम्ही बोलताना जीवामृत आणि घनामृत याचा वापर नैसर्गिक शेतीमध्ये केला जातो असं म्हणाला, तर हे जे जीवामृत आणि घन जीवामृत आहे ते कसं तयार केलं जातं? कारण तुम्ही म्हणालात ते घरच्या घरी तयार,
0: घरच्या घरी आपण शेतावरतीच शेतकरी आपल्या सहजतेने उपलब्ध करू शकतो किंवा तयार करू शकतो। तर काय त्याच्यासाठी, आता बघा जीवामृत बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे। घरच्या घरी कसं बनवू शकतात तर बाबा देशी गायचे ताजे शेण 10 किलो, देशी गायचे गोमूत्र 5 लिटर, गुळ 1 किलो, कडधान्य पीठ 1 किलो, बांधावरील किंवा जंगलातील 1/4 किलो जी जागा असते म्हणजे कचरा असतो तो 1/4 किलो आणि 200 लिटर पाणी, हे आपल्याला महत्वाचे घटक आहेत। जीवामृत हे असंख्य सूक्ष्म जीवांचे विरजण आहे। कोणत्याही पिकाला प्रति एकरी 200 लिटर या प्रमाणात महिन्यातून एकदा किंवा दोनदा सिंचनाच्या पाण्याद्वारे किंवा जमिनीवर सरळ पद्धतीने देऊ शकतो आपण। जीवामृताची फवारणी करायची असल्यास 20 लिटर पाण्यात 2 लिटर वस्त्रगाळ केलेले जीवामृत मिसळावे आणि मग त्याची फवारणी करावी। आता हे झालं जीवामृतच्या बाबतीत। घन जीवामृत काय, तर चांगले कुजलेले शेण खत उन्हात वाळून घ्यायचे पहिल्यांदा, नंतर त्यातील ढेकळे फोडून घ्यावीत आणि चाळणीने चांगले चाळून घ्यावे, नंतर शेणाने सारवलेल्या जमिनीवर किंवा सिमेंटच्या फरशीवर किंवा ताडपत्रीवर 200 किलो चाळलेले शेणखत पसरावे, त्यावर 20 लिटर जीवामृत आपण शिंपडावे, नंतर फावड्याच्या साह्याने चांगले ते मिसळून घ्यायचे, सावलीत त्याचा उभा ढीग लावावा आणि गोंडपाटाने 48 तास झाकून घ्यावे। 48 तासामध्ये त्याची किण्वन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते, नंतर ते चांगले वाळून पोत्यात भरून ठेवावे आणि गरजेनुसार एकरी 200 किलोच्या प्रमाणात आपण ते शेतामध्ये वापरू शकतो।
1: बरोबर, म्हणजे जीवामृत आणि घन जीवामृत हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो। आता नैसर्गिक शेतीच्या धर्तीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या काही योजना आहेत का?
0: हो, बऱ्याचशा योजना आहेत। म्हणजे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सुद्धा बऱ्याचशा योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित केलेल्या आहेत आणि त्यातली आता एक बघा, आता केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना ज्याला आपण PKVY म्हणतो, दुसरी आहे केंद्र पुरस्कृत परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत मोठ्या क्षेत्रातील प्रमाणीकरण म्हणजे PKVY किंवा LAC, तिसरी आहे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन म्हणजे NMNF आणि चौथी आहे 100% राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन। या योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर शेतकरी गट, शेतकरी समूह आणि शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून नैसर्गिक शेतींची अंमलबजावणी चालू केलेली आहे। आता त्यांची उद्दिष्ट काय मिशनची, तर बाबा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जे मी मगाशी सांगत होतो की सेंद्रिय कर्ब आपल्याला वाढवायचा असेल तर काय पाहिजे, तर तेच त्यांनी मिशन ठेवलेले आहेत की रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करणे, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवणे, जमिनीची सुपीकता व आरोग्य सुधारणे, रसायनमुक्त सकस व पोषणयुक्त शेतमाल उत्पादित करणे, नैसर्गिक

0: नैसर्गिक व सेंद्रिय शेतमालाची मूल्य साखळी विकसित करणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने नैसर्गिक सेंद्रिय शेती क्षेत्रात वाढ करणे, शेतकरी गटांची स्थापना करणे, त्यांचे समूह तयार करणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करणे, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणे, स्थानिक पातळीवर जैविक निविष्ठा उपलब्ध करणे, ह्या सगळे त्यांचे मिशन्स आहेत. आता याच्यामध्ये थोडं अजून एक असं आहे की आता काय आहे की साधारणतः 50 हेक्टर क्षेत्र, तर या 50 हेक्टर क्षेत्रामध्ये जवळजवळ 125 शेतकरी यांचा एक गट केला जातो 50 हेक्टर क्षेत्रामध्ये. म्हणजेच काय की साधारण 1 एकर जमिनीमागे किंवा 1 एकर क्षेत्रामागे 1 शेतकरी त्यांनी ते सांभाळायचं आहे आणि त्याला राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडनं जी काही मदत लागते ती सगळी त्यांना मदत पुरवली जाते. अर्थसहाय्य म्हणा किंवा बी बियाणं ज्यांना काय त्या काय पाहिजे असेल ना ती त्यांना प्रत्येक शेतकऱ्याला एकरी असे त्या योजना आहेत.
1: सरकारकडनं नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न सुरू आहे,
0: निश्चितच
1: शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेण्याची
0: गरज, घेणं फार गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे आता.
1: बरोबर सर, आता जाता जाता एकंदरीतच या नैसर्गिक शेतीबद्दल आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: शेतकरी बंधूंना मी एक सांगेन की नैसर्गिक शेतीला केंद्राने जर राज्य सरकारची मान्यता आहे त्यामुळे त्यांना शक्य आहे अशा शेतकऱ्यांनी निश्चितच नैसर्गिक शेतीची कास धरावी. त्यांनी दर्जेदार अन्न निर्मित होईल व स्वतःचे आरोग्य व इतरांचे आरोग्य, जमिनीचे आरोग्य आणि महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण सुधारण्यास देखील मदत होईल. त्यामुळे शेतकरी बंधू आणि भगिनीने निश्चितच सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती याकडे आपलं लक्ष केंद्रित करावं व आपलं शेतीतील उत्पादन वाढवावं.
1: खरं तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी नैसर्गिक शेतीविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि ती कशी आपल्या दृष्टीने फायदेशीर आहे, त्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत हे देखील सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर या योजनांचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळणं ही आता मला वाटतं काळाची गरज झालेली आहे आणि त्याचा विचार तुम्ही नक्की करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या नैसर्गिक शेतीविषयी खरोखरच खूप उपयुक्त माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार,
0: धन्यवाद.
2: नैसर्गिक शेतीमध्ये जैविक निविष्ठांचा वापर ही डॉक्टर प्रफुल्ल अहिरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम इथंच संपतोय. तेव्हा मी विद्या तावडे तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.

0: प्रसार भारती, भारत का लोक सेवा प्रसारक।
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास। चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे।
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत। हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे।
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण, 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता। स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी। अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827।
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा।
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200 व्या वर्षात पदार्पण करत आहे.
4: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
3: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ, तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
4: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्या.
5: श्रोतेहो, 2 ऑगस्ट 2026 ला रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन उपकेंद्राला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं या उपकेंद्राचं कार्य आणि 5 वर्षाचा प्रवास याविषयी आपण जाणून घेणार आहोत या उपकेंद्राचे संचालक डॉक्टर दिनकर मराठे यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधलाय पूर्णिमा साठे यांनी.
6: गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ही मुलाखत ऐकू शकणार आहात.
7: जगातील अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषांपैकी एक असलेली संस्कृत ही केवळ आपल्या सांस्कृतिक वारशाची भाषा नाही आहे, तर ज्ञान, विचार आणि संशोधनाचीही ही भाषा आहे. आजच्या काळात संस्कृत साहित्याकडे केवळ भाषा किंवा काव्य म्हणून पाहिले जात नाही, तो काळ आता नाही. योग, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, ज्योतिष, नाट्यशास्त्र, गणित, तत्वज्ञान, नीतीशास्त्र, पर्यावरण, मानसशास्त्र आणि भारतीय ज्ञानपरंपरेतील अनेक विषयांच्या अंतरशाखीय अध्ययन आणि संशोधनासाठी संस्कृत अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. इतर जे आधुनिक अभ्यासक्रम आहेत आधुनिक विद्यापीठांमध्ये, त्यांना इंटरडिसिप्लिनरी म्हणून अध्ययन करण्यासाठी, शोध करण्यासाठी त्यांच्या आसक्तीचा विषय म्हणून ते संस्कृतकडे पाहत आहेत. समजा एक ज्ञानभाषा म्हणून या विषयाकडे पाहत आहेत.
5: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 6 ऑगस्टला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि News on AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

247.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यामध्ये व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेमध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल. आणि आता बातम्या विस्तारानं. मजबूत मागणीच्या पाठबळावर जगात सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे भारताचं स्थान कायम राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या पत आणि वित्त धोरण द्वैमासिक आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहील आणि इतरही दर पूर्वीप्रमाणेच राहतील. गेल्या वेळेच्या तुलनेत आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 1.5% वाढवून 6.7% केला आहे तर किरकोळ किमतीवर आधारित महागाई दराचा अंदाज 5.1% 5% केला आहे. कर्जावरच्या व्याजदरांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्याचा मानस मल्होत्रा यांनी व्यक्त केला. सहकारी बँकांचे परवाने पुन्हा खुले करण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. तसंच ग्रामीण सहकारी बँकांच्या कर्जांवर लक्ष ठेवण्यासाठीच्या सुधारित नियमावलीचा मसुदा देखील बँकेकडून प्रसिद्ध केला जाणार आहे. पश्चिम आशियात संघर्ष पुन्हा सुरू होणं चिंताजनक असल्याचं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पुरवठा साखळीत अडथळे निर्माण होत असून बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यातच अमेरिकेनं पुन्हा अतिरिक्त आयात शुल्क लादल्यानं परिस्थिती बिकट झाल्याचं त्यांनी सांगितलं. एल निनोचं सावट, भू राजकीय संघर्ष यामुळे खाद्यपदार्थ, इंधन आणि इतर वस्तूंच्या किमती वाढून पुन्हा महागाईचा धोका असल्याचा इशारा देखील रिझर्व्ह बँकेनं दिला आहे. 10 आणि 20 रुपये मूल्याच्या प्लास्टिक नोटा पुढच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला चलनात येण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्यक्त केली आहे. या नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेनं तयारी सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आले. आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई झाल्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन द्यावं अशी मागणी करणाऱ्या घोषणा विरोधी पक्ष सदस्यांनी दिल्या. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. दरम्यान या गदारोळातच लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 मंजूर झालं. बँकेच्या नोंदींच्या वह्यांशी संबंधित पुराव्याबाबत कायदा करणं आणि त्याला आधुनिक डिजिटल बँकिंग पद्धतीशी सुसंगत करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे चर्चेविना विधेयक मंजूर झालं. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालं. या विधेयकाबाबत बोलताना विधि आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं.
1: न्यायपालिका के बढ़ते कार्यभार, न्यायिक विषयों के बदलते प्रकृति व उभरते कॉन्स्टिट्यूशनल लीगल इंटरप्रिटेशन के नए सवालों को ध्यान में रखकर माननीय सुप्रीम कोर्ट में न्यायाधीशों की संख्या बढ़ाना एक समय की मांग और समयानुकूल सुधार भी है, जिसमें संवैधानिक पीठों के अधिक गठन की आवश्यकता भी एक प्रमुख पहलू है.
0: अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची प्रतिक्रिया म्हणून चीननं ड्रोन्स निर्यातीवर नियंत्रण तसंच 6 अमेरिकन आस्थापनांवर निर्बंध घातले आहेत. अमेरिकेनं घातलेले निर्बंध लवकरात लवकर मागे घ्यावेत असं आवाहन चीनच्या वाणिज्य मंत्रालयानं केलं आहे. तसंच नवीन निर्बंध लादल्यास चीन सरकार अमेरिकेवर पुढची कारवाई करेल असा इशारा देखील दिला आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या सप्टेंबरमध्ये अपेक्षित असलेल्या अमेरिका भेटीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी महत्वाच्या मानल्या जात आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दक्षिण कोरियात आसान इथे सुरू असलेल्या कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी वलीशेट्टी यांनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीमध्ये ईशाराणी बरुआनं दक्षिण कोरियाच्या ली सो हिचा 18-21, 21-15, 7-21 असा पराभव केला, तर तन्वीनं चीनच्या आन ची युआन हिच्यावर 21-16, 21-15 अशी मात केली. श्रेयांशीनं चिनी तैपेईच्या यू पो पाई हिचा 21-15, 21-14 असा सरळ गेममध्ये पराभव केला. शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह यासाठी दोन गटातल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली. इथेनॉल मिश्रित E20 इंधन धोरणाशी संबंधित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत प्रसारित झालेला समाज माध्यमांवरचे आक्षेपार्ह मजकूर तातडीनं हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. इथेनॉल मिश्रित इंधन वापरात गडकरी यांचा आर्थिक फायदा असल्याचा दावा करणारे मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. याविरोधात गडकरी यांनी मेटा आणि गुगलविरुद्ध 11 कोटी रुपयांचा बदनामीचा दिवाणी दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. समाज माध्यमावरचे हे मजकूर अत्यंत अपमानास्पद आणि निंदनीय असल्याचं निरीक्षण देखील न्यायालयानं नोंदवलं. मात्र हा आदेश समाज माध्यमांवरच्या वाजवी टीकेला लागू होणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. BHMS डॉक्टर्सना ॲलोपॅथिक औषधं लिहून द्यायला मान्यता देण्याच्या विरोधात आणि इतर मागण्यांसाठी मार्ड या राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या संघटनेनं अपघात आणि आपत्कालीन सेवा वगळता इतर विभागातलं काम बंद ठेवलं आहे. सरकारनं चर्चेसाठी पुढाकार घेतला नाही तर 24 तासानंतर आपत्कालीन सेवा देखील बंद करण्याचा इशारा सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अथर्व शिंदे यांनी दिला आहे. शिक्षण महर्षी डॉ DY पाटील यांच्यावर आज कोल्हापूर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांचं वयाच्या 91व्या वर्षी वार्धक्यानं निधन झालं होतं. तत्पूर्वी पाटील यांचं पार्थिव कोल्हापुरातल्या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह देशभरातले दिग्गज नेते, कलाकार आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तरुण विद्यार्थी आंदोलकांसमोर जाताना सरकारी यंत्रणांनी संयम बाळगला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईसंदर्भात दाखल झालेल्या याचिकेची सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज सांगितलं की अशावेळी सरकारी यंत्रणांनी बळाचा वापर केला तर परिस्थिती चिघळू शकते, त्याऐवजी आंदोलकांचं म्हणणं समजून घेणं आवश्यक असतं. हे आंदोलन हाताळणाऱ्या सरकारी यंत्रणांवर आपला विश्वास असल्याचंही यावेळी सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. फेसबुकवरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण हटवल्याप्रकरणी मेटाचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी असं संसदेच्या एका स्थायी समितीनं म्हटलं आहे. 3 दिवसात माफी मागितली नाही तर झुकरबर्ग यांना मिळणारं संरक्षण आणि विशेष अधिकार काढून घेतले जातील असं लोकसभा सचिवालयाच्या संचालकांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हवामान. उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात उद्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. अंदमान निकोबार बेटं, बिहार, छत्तीसगड, कर्नाटकची किनारपट्टी, पूर्व राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर जैसे थे कर्जावरच्या व्याजदरात पारदर्शकता आणण्यासाठी नियमात सुधारणा करणार. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवरून संसदेत आजही गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लोकसभेत बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 तर राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 मंजूर. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ईशाराणी बरुआ, तन्वी शर्मा आणि श्रेयांशी

0: वली शेट्टी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. ऐकूया नाट्यसंगीत.

0: प्रसाद सावकार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद ऐकलं. याला संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आणि नाटक होतं जय जय गौरी शंकर.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरीत. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.

0: मत्स्यगंधा या नाटकातलं हे पद गायलं होतं रामदास कामत यांनी. गीतरचना होती वसंत कानेटकर यांची आणि संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.
1: 200 वर्षांचा गौरव, 200 वर्षांचा विश्वास. चंदू काका सराफ ज्वेल्स आता आपल्या 200व्या वर्षात पदार्पण करत आहे.
2: याच सुवर्ण पर्वाचा शुभारंभ आता होत आहे रत्नागिरी. हा भव्य सोहळा माननीय श्री डॉक्टर उदय सामंत, आमदार, उद्योग व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.
1: सर्वांना स्नेहपूर्वक निमंत्रण. 7 ऑगस्ट सकाळी 11 वाजता. स्थळ: तळमजला नवकर एन्क्लेव, मारुती मंदिर चौक, रत्नागिरी. अधिक माहितीसाठी टोल फ्री नंबर 0796-999-1827.
2: चंदू काका सराफ ज्वेल्स, विश्वास 7 पिढ्यांचा.
0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं पद. नाटक आहे हे बंध रेशमाचे.

0: आशा खाडीलकर यांनी गायलेलं धाडीला राम तिने कावनी या नाटकातलं पद ऐकलं. पदरचना होती राजा बढे यांची. श्रोते हो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. यानंतर 8:30 वाजता संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 9:45 वाजता समाचार संध्या, 9 वाजता न्यूज 8 9, 9:15 वाजता स्पॉटलाईट आणि 9:30 वाजता चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. आता आपण ऐकणार आहात संसद समीक्षा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं
2: ही। श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत, संगीत सी रामचंद्र यांचं आणि चित्रपट नवरंग।

कार्यक्रमातलं यानंतर संगीत मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं कन्हैया या चित्रपटासाठी या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: श्रोते हो दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई अण्णा सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हा, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
3: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
3: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं हाय.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.

आह या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो रजनीगंधा या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं एस एच बिहारी यांचं. संगीत ओपी नय्यर यांचं आणि चित्रपट एक मुसाफिर एक सीना.

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आवारा या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत ऐकलं. संगीतबद्ध केलं शंकर जयकिशन यांनी. कार्यक्रमात यानंतर जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकूया. संगीत पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांचं आणि गायक कलाकार लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी.

मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं साहिर यांचं गीत ऐकलं. या गीताला संगीत होतं जयदेव यांचं आणि चित्रपट हम दोनों. श्रोते हो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आता समाप्त होतोय.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन
2: रजनीगंधा हा जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। श्रोते हो, रात्रीचे 10:30 वाजलेत। आता नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात आज ऐकूया सुधीर फडके यांनी सतारवादनात सादर केलेला राग मालकंस।

सुधीर फडके यांनी सतारवादनात सादर केलेला राग मालकंस आत्ता आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.